नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात. FM 101.4 MHz आम्ही आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत. न्यूज ऑन AIR या ॲपवरूनही आपण आमच्या प्रसारणाचा आनंद घेऊ शकता. या प्रातकालीन प्रसारणात आमच्या असंख्य रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सकाळचे 5:58 झाले आहेत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 20 वैशाख शके 1948 म्हणजेच आज आहे दिनांक 10 मे 2026. आपल्या सभेला करूया प्रारंभ सनईच्या मंगल सुरावटींनी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सह कलाकारांनी सनईवर वाजवलेला हा आहे राग हिंदोळ. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 6:01 होतोय. स्वर अमृताचा झरा, भक्तीधारा. सुप्रभात श्रोतेहो. या सुंदर सकाळचं मनोहरी दर्शन करण्यासाठी आता जरा घराबाहेर पडावं लागेल. या भूपाळीतून या सुंदर सकाळचं सार्थ वर्णन सुरेश भट यांनी केलं आहे. आपण आनंद घेऊया भक्तिधारा कार्यक्रमाच्या प्रारंभी या मधुर भूपाळीचा.

सुरेश भट यांची भोपाळी आपण ऐकली. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संगीत दशरथ पुजारी यांनी दिलं होतं. मनीचा अहंकार जेव्हा गळून पडतो तेव्हा स्वतःला लाभणारी शांतता

स्मिता म्हात्रे यांची भक्तिरचना आपण ऐकली. स्वर आणि संगीत साज अजित कडकडे यांचा होता. निरामय भक्ती म्हणजे शुद्ध समर्पण भाव, श्रेष्ठत्वाचा स्वीकार आणि ज्ञानाचा आदर भाव म्हणजे भक्ती.

संत जनाबाई यांचा अभंग आपण ऐकला आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत वसंत प्रभू यांनी दिलं होतं. कवी सुरेश भट म्हणतात, गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणील आरतीला हे सूर्यचंद्र तारे. भारतभूच्या भेटीसाठी व्याकुळ झालेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आपल्या देशाच्या आठवणींबद्दल लिहितात. देशवंदना

लता मंगेशकर, मीना मंगेशकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही देशभक्तीपर रचना आपण ऐकली. याबरोबरच आजचा भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिधारा संपन्न होतो आहे.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण आमचं हे प्रसारण ऐकत आहात. सकाळचे 6:30 वाजतायत. श्रोते हो, हे प्रसारण आपल्यापर्यंत सुस्पष्ट आणि सुनियंत्रित स्वरूपात पोहोचावं यासाठी नियंत्रण कक्षाची धुरा सांभाळत आहेत अर्जुन साठे आणि रूपेश पाटील, आणि प्रसारण कक्षातून आपल्यासोबत मी ऋषिकेश जाधव.

या रूपरेषेनंतर 6:35 आय सी अक्षरेरसिके या कार्यक्रमात ग्रीष्मातील कविता आणि कवितेचं रसग्रहण या मालिकेचा 4वा भाग आम्ही प्रसारित करणार आहोत. संवादक अरुण ठोके आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमाची वेळ 6:40 ओळख क्रिस्पर तंत्रज्ञानाची याविषयीच्या माहितीचा आज पहिला भाग प्रसारित करू. संवादक विनया गांगल, सादरकर्ते कृष्णा शिंदे. अडावतकर ज्वेलर्स जगवी आनंदी 6:45 बसवंत गार्डन परिसर हा कार्यक्रम 6:50 अतितीव्र नैसर्गिक आपत्ती या मालिकेचा आज पहिला भाग आम्ही प्रसारित करणार आहोत. संवादक भावेश ब्राह्मणकर, कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. वडनेरे सराफ विज्ञान कट्टा हा कार्यक्रम 6:55 भारतीय शास्त्रज्ञांची विज्ञान गाथा या मालिकेचा 3रा भाग आज आपण ऐकू शकाल. संवादक तृप्ती बक्षी, सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:45 सुमती पवार गीतगंगा हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 गीतधारा कार्यक्रमात सुमधुर भावगीतांचा आनंद आपण घेऊ शकाल आणि सुरेल मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपल्याला घेता येईल. 8:30 म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात. सकाळी 9-10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम गीत भारती 10:10 श्रोत्यांच्या मनपसंत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड सकाळी 10:30 आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 11 दिवसभर आपण विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकाल. दरम्यान दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. याशिवाय आणखी काही कार्यक्रम तसंच बातमीपत्र उद्या आज दिवसभरामध्ये आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 2:30 मराठी भाषेतील राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 3:00 प्रादेशिक बातम्या, 5:30 कार्यक्रम युवावाणी, 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. रात्री 11 हिंदी आणि 11:05 इंग्रजी भाषेतील बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आम्ही आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत. आमचं हे प्रसारण न्यूज ऑन AIR या ॲपवर जगभरात कुठेही आपण ऐकू शकता.

0: प्रत्येक रसिकाच्या हृदयाचं स्पंदन आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण FM 101.4 MHz वर आपण ऐकताय. सकाळचे 6:35 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत आयसी अक्षरे रसिके. ग्रीष्मातील कविता आणि कवितेचं रसग्रहण या मालिकेचा आता 4th भाग ऐकूया. आपल्याशी संवाद साधतायत अरुण ठोके. कार्यक्रमाचे सादर करते कृष्णा शिंदे. ऐकूया आयसी अक्षरे रसिके.
1: नमस्कार रसिको.

आणि आज आपण नाशिकचं वैभव, नाशिकचं भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या एका छोट्याशा आणि वेगळ्या कवितेचा आपण आस्वाद घेणार आहोत आणि त्या कवितेचं रसग्रहणही करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कविता या जशा स्वातंत्र्य समरामध्ये त्यांच्या कवितांनी गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार यासारख्या कवितेपासून तर विशाखातल्या कवितांनी अक्षरशः रसिकांना वाचकांना त्यावेळी वेड लावलं होतं. आणि अशी क्रांतिकारी कविता लिहिणारे कवी, सर्वसामान्य जीवनाचं चित्रण करणाऱ्या ही कविता जेव्हा कुसुमाग्रज लिहितात तेव्हा समाजातलं वास्तव ते किती तरलपणे आणि सूक्ष्मपणे टिपतात याचा प्रत्यय देणारी एक कविता आपण बघणार आहोत. उन्हात निखारलेली खडी या नावाची एक छोटीशी कविता आहे जी कुसुमाग्रजांच्या काव्य व्यक्तिमत्वाचं एक वेगळं लक्षण आपल्याला दाखवते. आपण कविता आधी ऐकूया. उन्हात निखारलेली खडी फुटता फुटेना, स्तनाला चिकटलेले मूल सुटता सुटेना, करंगळीतून गळणारे रक्त हटता हटेना, बाई फुटतच राहिली, बाई फुटतच राहिली. मित्र हो, ही जी कविता आहे शब्दांनी छोटी आहे कविता, पण अर्थाच्या दृष्टीने पाहिले तर डोंगरा एवढा विशाल आणि दाहक असा प्रकारचा अनुभव देणारी ही कविता आहे. या कवितेचं शीर्षक काय? उन्हात निखारलेली खडी. रसिको, आपण रस्त्यावरून जाताना अनेकदा रस्त्याची जी कामं सुरू असतात ते खडी फोडणाऱ्या महिलांना पाहतो, पण कवीची दृष्टी केवळ खडी फोडणाऱ्या महिलेकडे नाही आहे, त्या पलीकडे पाहण्याची दृष्टी कवीची आहे. आणि त्या पलीकडे जे जाऊन कवी पाहतो त्याचा प्रत्यय या कवितेत आपल्याला येतो. कवितेच्या सुरुवातीलाच कवीने तीन विदारक दृश्य आपल्या डोळ्यांसमोर मांडलेली आहेत. एक दृश्यामध्ये आहे उन्हात तापलेली खडी. खडी जी आहे ती उन्हाने गरम झालेली आहे, दगडाचे तुकडे आहेत आणि ते ती जी स्त्री ते फोडते आहे ती फुटता फुटत नाहीयेत, म्हणजे अतिशय टणक अशा प्रकारचे दगडापासून ती खडी बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती फोडण्याचं काम ती करते. त्याच वेळेला दुसरं दृश्य आहे खडी फुटता फुटत नाही, आईच्या स्तनाला भुकेपोटी घट्ट चिकटलेलं ते बाळ सुटता सुटत नाही आणि कष्ट करताना करंगळीतून वाहणारे रक्त हटता हटत नाही. इथे फुटत नाही, हटत नाही आणि हे जे काही शब्दांचं युग्म आणि यमक कुसुमाग्रजांनी साधलेलं आहे त्याचबरोबर एक दुःखाचा जो काही आवेग आहे तो सुद्धा या कवितेतील ओळींमधून साधलेला आहे. या तीनही गोष्टींमध्ये साम्य म्हणजे काय? अटळपणा. खडी ही निखाऱ्यासारखी तापली आहे पण ती फोडणं भाग आहे. दुसरीकडे त्या माऊलीचं बाळ भुकेने व्याकुळ होऊन तिला बिलगलं आहे. कवी येथे एक अतिशय सूक्ष्म पण खोल अर्थ ध्वनित करतोय. ते बाळ सुटत नाही कारण त्या आईच्या अंगावर दूध नाहीये. दूध का नाही? कारण तिला स्वतःला पोटभर अन्न मिळालेलं नाही. ही त्या स्त्रीची शारीरिक आणि आर्थिक शोषणाची परिसीमा आहे. पुढच्या ओळीमध्ये कुसुमाग्रजांनी एक विलक्षण शब्द चमत्कार साधला आहे. ते म्हणतात बाई फुटतच राहिली, बाई फुटतच राहिली. बघा, आपण शब्दांकडे जर बारीक लक्ष दिलं, बाई फुटतच राहिली, बाई फुटतच राहिली, इथे फोडणे आणि फुटणे या दोन शब्दांतला विरोध पाहण्यासारखा आहे. खडी जरी फुटत नसली तरी ती खडी फोडता फोडता ती बाई स्वतः मात्र अतून बाहेरून फुटत चालली आहे. तिचं अस्तित्व, तिचं शरीर आणि तिचं मातृत्व या भीषण कष्टांच्या घावाखाली छिन्न विछिन्न होत आहे. कुसुमाग्रजांनी या कवितेत फार मोठे शब्द वापरलेले नाहीत. त्यांनी ती स्त्री उपाशी आहे की ती गरीब आहे असं काही थेटही सांगितलेलं नाही. कवितेमध्ये जे काही शब्दशक्तींचा प्रत्यय आपल्याला येत असतो, लक्षणेने सांगणं, व्यंजनेने सांगणं, हे असं किंवा ध्वन्यार्थाने सांगणं, सूचकपणे सांगणं, हे कुसुमाग्रज स्तनाला चिकटलेले मूल आणि निखारलेली खडी या प्रतिमांतून त्यांनी गरिबीचे आणि श्रमाचे जे दाहक वास्तव मांडलाय ते आपल्याला अतिशय मनाला भावणारं आहे. ते कोणत्याही मोठ्या भाषणापेक्षा प्रभावी आहे. या कवितेचा रचनाबंध इतका घट्ट आहे की तो वाचकाला विचार करायला भाग पाडतो. रसिको, ही कविता केवळ एक मजुरी करणाऱ्या स्त्रीची व्यथा नाही तर ती व्यवस्थेवर केलेला एक मूक प्रहार आहे. जेव्हा आपण पुढच्या वेळी रस्त्याच्या कडेला कुणाला तरी असं खडी फोडताना पाहू तेव्हा आपल्याला कुसुमाग्रजांची ही फुटणारी बाई नक्कीच आठवेल. धन्यवाद.

0: ग्रीष्मातील कविता आणि कवितेचं रसग्रहण या मालिकेचा चौथा भाग आपण ऐकला. आपल्याशी संवाद साधला अरुण ठोके आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय

0: आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. आता ऐकूया स्वरूप कृषीवाणी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड नाशिक. तीच साथ तोच विश्वास.
0: मंडळी नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. मंडळी आजच्या भागामध्ये ऐकूया ओळख क्रिस्पर तंत्रज्ञानाची या मालिकेचा पहिला भाग. आपल्याशी संवाद साधतायत विनया गांगल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. ऐकूया.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीवाणी कार्यक्रमात मी विनया गांगल आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधू भगिनींनो, हवामान बदल, वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली आणि औद्योगिक विस्तार तसंच उत्पादन वाढीची बेलगाम शर्यत भविष्यातील आव्हानांची नांदी देत आहेत. या सर्वांचा भर हा शेती आणि पर्यायानं शेतकऱ्यांवर पडणार आहे यात तिळमात्र शंका नाही. भविष्यातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शेतीमध्ये नवनवीन प्रयोगांची गरज आहे. जैव तंत्रज्ञानानं त्यात मोठी झेप घेतली आहे. क्रिस्पर हे जनुकीय संपादन तंत्रज्ञान संपूर्ण जगासाठी सध्या एक वरदान ठरत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, क्रिस्पर अर्थात CRISPR म्हणजेच क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅलिंड्रोमिक रिपीट्स असं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक रेणवीय कात्रीसारखं काम करणारं तंत्रज्ञान आहे. अणुरेणू हा शब्द आपण नेहमी ऐकतो वापरतो. संपूर्ण सृष्टी अणुरेणूंनी बनलेली आहे. त्यातील अणू हा सर्वात लहान कण. क्रिस्पर तंत्रज्ञान या रेणूंना कापण्यासाठी वापरली जाणारी जैवशास्त्रीय कात्री आहे. ज्याप्रमाणे आपण संगणकावर एखादा शब्द एडिट करतो त्याचप्रमाणे हे तंत्रज्ञान शरीरातील DNA मध्ये बदल करण्यास मदत करतं. मंडळी, सर्व सजीवात DNA नावाची एक माहिती पुस्तिका असते ज्यामध्ये आपल्या शरीराची सर्व रचना लिहिलेली असते. उदाहरणार्थ, एखादा माणूस उंच, बुटका, काळा की गोरा हे त्याच्या DNAच्या माहिती पुस्तकात आधीच लिहिलेलं असतं. त्याच्या DNA मध्ये लिहिल्याप्रमाणेच त्याची शरीर यष्टी, रंगरूप हे असतं. झाडांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास त्या झाडाच्या फळांचा आकार, रंग, झाडाची उंची, उत्पादन क्षमता वगैरे माहिती त्याच्या या जनुकात साठवलेली असते. क्रिस्पर तंत्रज्ञानात DNA मधील दोष असणारा भाग कापून त्याला दुरुस्त करता येतो असं हे क्रिस्पर तंत्रज्ञान. उघड्या डोळ्याला न दिसणारा हा DNA हातात कसा धरणार आणि तो कापणार कसा असे प्रश्न आता आपल्या समोर उभे राहिले असतील, नाही का? तर मंडळी, ही जनुकीय कापाकापी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचं प्रथिनही वापरले जातात. एक रसायन असा हवा असलेला DNAचा भाग शोधतो आणि दुसरं प्रथिन त्याला जैवरासायनिक अभिक्रियेनं कापतं. प्रयोगशाळेतील परीक्षा नळीत ही अभिक्रिया केली जाते. आता या तंत्रज्ञानाची तुलना पारंपरिक पद्धतीशी आपण करून पाहूयात. साधारणतः पारंपरिक पद्धतीत दोन वेगवेगळ्या झाडातील जनुकांचा संकर केला जातो हे आपल्याला माहिती आहे. उदाहरणार्थ, एक भाताची जात जी भरपूर उत्पादन देते पण त्यात अजिबातच सुगंध नाही आहे, त्या विपरीत दुसऱ्या भाताच्या जातीत उत्पादन नगण्य आहे पण भाताचा वास मस्त येतो. मग जर आपल्याला जास्त उत्पादन आणि सुगंध हे दोन्ही गुणधर्म असणारे भाताचे वाण हवे असेल तर या दोन्ही जातींचा संकर केला जातो. त्यासाठी कित्येक वर्षांची मेहनत लागते. एवढ्या मेहनतीनंतर देखील नवीन जातीत दोन्ही मातृवाणाचे सर्वच जनुक येतील याची शाश्वती नसते. त्याचबरोबर इतर अनावश्यक जनुक येण्याची देखील शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. तर अत्याधुनिक क्रिस्पर तंत्रज्ञानात DNA मधील अनावश्यक भाग कापून हवे

असलेली जनुके दुसऱ्या झाडात चपकलपणे बसवले जातात. त्यामुळं पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी वेळात नवीन वाण तयार करणं शक्य होतं. बारायतर मंडळी, कृषीवाणी आजच्या पुरतं इथेच थांबूयात. याविषयीची अधिक माहिती घेऊयात कृषीवाणीच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत मी विनया गांगल आपली रजा घेते. नमस्कार.

ओळख क्रिस्पर तंत्रज्ञानाची या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकला. आपल्याशी संवाद साधला विनया गांगल यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी.
2: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
1: श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. आज आपण जरा स्वतःविषयी थोडं मनमोकळं बोलूया. सुरुवातीला या गाण्याच्या ओळी ऐकूया.

काय श्रोते हो, खरंच या जगात किती दुःख भरलेलं आहे ना. प्रत्येकाला कशाचं ना कशाचं तरी दुःख असतंच असतं. वरवर माणसं हसतात, मी तर बुवा एकदम मनमौजी, एकदम बिंधास्त आहे असं म्हणणारा कुणी कलंदर सुद्धा आतल्या आत एखाद्या जुनाट दुःखानं खंतावलेला असतो. बरेच जण श्रीमंतीची आनंदी जगण्याची सांगड घालून गल्लत करतात. अहो, मजुरांनी भरलेला ट्रक जेव्हा रस्त्याने आपल्याला जाताना दृष्टीस पडतो तेव्हा त्यांच्या गप्पा चाललेल्या मागाहून पाहिल्या की वाटतं कसल्या सुखसुविधा नसलेली ही माणसं हसून खिदळून काय चर्चा करत असावीत. मग आपण मागे आलिशान मोटारीत बसलेल्या आणि आपल्याच विश्वात रमलेल्या आपल्या आजूबाजूच्या माणसांकडे पाहिलं की आपलीच आपल्याला कीव येते. माळरानावर भटकंती करणाऱ्या माणसांची पालं पडतात नि मग त्यांच्या जगण्यातील गाणी. त्यांनी तिथं केलेलं ते नृत्य जेव्हा दृष्टीस पडतं ना तेव्हा भान अर्पून जगणं म्हणजे हेच असावं का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कड्या कपारीत जनावरं राखणारा गुराखी दिसला की जिना चढायला आज लिफ्ट नाही याचं होणारं दुःख आपल्याला छोटं छोटं वाटायला लागतं. आपल्या रोजच्या त्याच त्या रुटीनचा कंटाळा आला की दवाखान्यातील अतिदक्षता विभागाचा एक चक्कर सहज मारून यायला हवा. वेदना, काळजी, जगण्याची ओढ हे सगळं तिथं सहज पाहायला मिळतं. खरंच जगात खूप दुःख साचून राहिलेलं आहे. आपल्या वाट्याला तेवढं दुःख नाही याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. माणसं अगदी छोट्या छोट्या कारणांवरून नाराज कष्टी होतात. आपल्या वाट्याला आलेल्या सुंदर दिवसांचा मग नाहक ते विचका करून टाकतात. आता हेही तितकंच खरं आहे की सुखाचे दोन प्रसंग असतील तर दुःखाच्या 10 घटना आयुष्यामध्ये उभ्या ठाकलेल्या असतात. पण दुःखाच्या पहाडांपुढे जो ठाम उभा राहतो त्याला सुखाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. गदिमांच्या शब्दात सांगायचं तर एक धागा सुखाचा 100 धागे दुःखांचे असं विणलेलं वस्त्र आपल्याला लाभलेलं आहे. आता त्या असंख्य दुःखांच्या घटनांमुळे तर सुखाला गोडी आहे. रोज रोज साखर खाऊन कसं चालेल. जरा कडू कारल्याचे घासमुखी आले की मग साखरेचा गोडवा तन आणि मनाला शांत करतो. त्यामुळंच येता दुःख पदरी जो स्वतःला सावरी घेई तोच उंच भरारी. सुखी माणसाचा सदरा असा प्रत्येकाजवळ आहे. आता तो अंगावर चढवा आणि

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
0: तुमच्याकडचं सोनं शुद्ध आहे याची खात्री आहे का?
2: खात्रीसह पुरावा फक्त अडावतकरांकडे.
0: प्रत्येक दागिन्यावर HUID हॉलमार्क.
2: विश्वास तोंडी नाही तर HUID नंबर सह देणारे
0: अडावतकर ज्वेलर्स.
2: नाशिककरांचा विश्वास जपणारी पेढी आता नव्या भव्य रूपात.
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
3: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आता बसवंत गार्डन परिसर कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: परीक्षक ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर कालावधी मर्यादित,
1: अटी लागू.
3: बसवंत गार्डन परिसर, प्रायोजक बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक.
4: ऐकूया अतितीव्र नैसर्गिक आपत्ती या विषयीच्या मालिकेचा पहिला भाग. आपल्याशी संवाद साधतायत भावेश ब्राह्मणकर.
5: नमस्कार श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. यावेळी आपण अतितीव्र स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्तींविषयीची माहिती एकूण 12 भागांमध्ये जाणून घेणार आहोत. काही घटना घडल्या आहेत की ज्यामुळे आपल्याला आश्चर्य, चिंता आणि भीती वाटते आहे. त्या घटना म्हणजे अति तीव्र स्वरूपाच्या हवामान आपत्ती. उदाहरणच द्यायचे तर हिमालयीन पर्वतरांगांमध्ये झालेली ढगफुटी किंवा भूस्खलन, वैष्णवदेवी यात्रामार्ग असो की उत्तराखंडचे धराली गाव किंवा जम्मू काश्मीरमधील विविध ठिकाणी ढगफुटी झाली आहे, त्यामुळे त्या भागातील डोंगरच्या डोंगर पाण्याच्या प्रवाहात मातीमध्ये रूपांतरित झाले. हा सर्व गाळ आणि पाणी मोठ्या गतीने खालच्या दिशेने वाहून आले. परिणामी खालच्या भागातील गावे क्षणार्धात ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत अनेक जण ठार झाले आहेत तर अद्यापही काही जणांचा शोध लागलेला नाही. यासारख्या घटना किंवा आपत्ती वारंवार का येत आहेत? या आपत्तींची तीव्रता वाढते आहे का? त्यास कुठल्या बाबी कारणीभूत आहेत? हवामान बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे सारे घडते आहे का की मानवी हस्तक्षेप त्यास कारणीभूत आहे? या महाकाय आपत्ती रोखण्यासाठी नक्की काय करायला हवे? अशा बहुविध बाबींची चर्चा आपण या विशेष मालिकेमध्ये करणार आहोत. त्यासंदर्भात तज्ज्ञ काय म्हणत आहेत, संशोधकांची निरीक्षणं काय आहेत, हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. खरं तर धडकी भराव्या अशाच या आपत्ती आहेत. आजकाल अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामुळे या आपत्ती नेमक्या कशा घडल्या किंवा घडत आहेत हे आपल्याला

अचूकपणे कळते, कारण या आपत्तींचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियामुळे आपल्यापर्यंत पोहोचतात. पर्यटक किंवा स्थानिक नागरिकांनी काढलेले हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात, किंवा अनेकदा सीसीटीव्हीचे व्हिडिओ त्या आपत्तीचे विविध अंतरंग उलगडून दाखवत असतात. हे सारे पाहून आपल्या काळजात धस्सच होते. डोळ्याची पापणी लवत नाही तोवर घडणारी महाकाय घटना घडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचा व्हिडिओ जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा आपल्याला खूप भीती वाटते. जर ते पर्यटनाचे ठिकाण असेल तर आपण लगेच म्हणतो की त्या ठिकाणी आता जायला नको. मात्र ज्या व्यक्ती वर्षानुवर्षे त्या भागात किंवा परिसरात राहत आहेत त्यांचे काय, त्यांनी कुठे जायचे, त्यांनी काय करायचे? महत्वाची बाब आपण ही लक्षात घ्यायला हवी की या आपत्ती सतत एकाच ठिकाणी घडत नाहीत, त्या विविध ठिकाणी विविध वेळी घडत आहेत. त्यामुळे सतर्क राहणे आणि या आपत्तींविषयी

0: अशा प्रकारचा व्हिडिओ जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा आपल्याला खूप भीती वाटते. जर ते पर्यटनाचे ठिकाण असेल तर आपण लगेच म्हणतो की त्या ठिकाणी आता जायला नको. मात्र ज्या व्यक्ती वर्षानुवर्षे त्या भागात किंवा परिसरात राहत आहेत त्यांचे काय, त्यांनी कुठे जायचे, त्यांनी काय करायचे. महत्वाची बाब आपण ही लक्षात घ्यायला हवी की या आपत्ती सतत एकाच ठिकाणी घडत नाहीत, त्या विविध ठिकाणी विविध वेळी घडत आहेत. त्यामुळे सतर्क राहणे आणि या आपत्तींविषयी सखोलपणे जाणून घेणे गरजेचे आहे. नैसर्गिक आपत्ती विविध प्रकारच्या आहेत. ज्या नैसर्गिक दुर्घटनांमुळे सर्वसाधारण जनजीवनात गंभीर समस्या निर्माण होतात, मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते, तसेच पर्यावरणावर दूरगामी दुष्परिणाम होतात, अशा घटनांना नैसर्गिक आपत्ती असे म्हटले जाते. या आपत्तींचे परिणाम समाजाच्या सहनशीलतेची कसोटी पाहतात आणि तो पूर्ववत स्थितीत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. अतिवृष्टी, दुष्काळ, भूकंप, वणवे, ढगफुटी, चक्रीवादळ, महापूर, वादळ, ओला दुष्काळ, सुनामी, उष्णतेची लाट, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, या आपत्ती अक्षरशः भयकंपच निर्माण करतात. मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठी प्रगती केली असली तरी नैसर्गिक आपत्ती जेव्हा येतात त्यावेळी हे स्पष्ट होते की मानव निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही. अतितीव्र स्वरूपाच्या नैसर्गिक आपत्तींसंदर्भातील अन्य माहिती आपण पुढील भागात घेणारच आहोत. तेव्हा मी भावेश ब्राह्मणकर परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचा निरोप घेतो. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.
1: अतितीव्र नैसर्गिक आपत्ती याविषयीच्या मालिकेचा आज आपण परिसर या कार्यक्रमातून पहिला भाग ऐकला. आपल्याशी संवाद साधला भावेश ब्राह्मणकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आता ऐकूया वडनेरे सराफ विज्ञान कट्टा. परिसर कार्यक्रमात आता इथंच थांबूया. नमस्कार.
2: बसवंत गार्डन परिसर प्रायोजक बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक. आता सुट्टीतल्या धमाल वन डे पिकनिक साठी परफेक्ट डेस्टिनेशन बसवंत गार्डन.
3: मधमाशांची रंजक माहिती, ग्राम संस्कृती, ऍडव्हेंचरस गेम झोन, रेन झोन आणि फूड हब, तसंच मध आणि बेदाण्यापासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थही.
2: सकाळी 7 ते 7:00 एंट्री फी फक्त 300 रुपयांपासून.
3: बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक.
1: आता ऐकूया वडनेरे सराफ विज्ञान कट्टा.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरे सराफ,
2: वडनेरे सराफ. फक्त तिच्यासाठी अर्थात प्रत्येक गृहस्वामिनीसाठी वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव.
3: शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीवर 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट.
2: तिच्या मनासारखं मंगळसूत्र फक्त वडनेरे सराफांच्या मंगळसूत्र महोत्सवात. वडनेरे सराफ, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
1: ऐकूया भारतीय शास्त्रज्ञांची विज्ञान गाथा या बालिकेचा तिसरा भाग. आपल्याशी संवाद साधतायत तृप्ती बक्षी.

नमस्कार श्रोते हो, विज्ञान कट्टा कार्यक्रमात मी तृप्ती बक्षी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. भारतीय शास्त्रज्ञांची विज्ञानगाथा या मालेत आज आपण ओळख करून घेणार आहोत महान भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर मेघनाद सहा यांची प्रेरणादायी कहाणी. डॉक्टर मेघनाद सहा यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1893 रोजी पूर्व बंगालमधील एका अत्यंत साध्या कुटुंबात झाला. आर्थिक अडचणी, सामाजिक भेदभाव आणि अनेक अडथळे असूनही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. लहानपणापासूनच ते अत्यंत हुशार होते. विशेषतः गणित विषयात त्यांची चमक दिसून येत होती. शालेय शिक्षणात त्यांनी उत्कृष्ट यश मिळवले. 1905 साली त्यांनी संपूर्ण ढाका जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. पुढे त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले आणि गणित व भौतिकशास्त्रात प्रावीण्य मिळवले. सहांनी खगोल भौतिकी क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले. थिअरी ऑफ थर्मल आयोनायझेशन या त्यांच्या संशोधनामुळे ताऱ्यांच्या तापमान, वायुरचना आणि गुणधर्म समजून घेणे शक्य झाले. केवळ 25व्या वर्षी त्यांनी हे महत्त्वाचे संशोधन केले होते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ सी व्ही रामन यांच्या सहवासात त्यांनी अध्यापन व संशोधन कार्य केले. त्यांनी अलाहाबाद आणि कलकत्ता विद्यापीठात प्राध्यापक म्हणूनही काम केले. भारतीय विज्ञान काँग्रेस आणि अणुभौतिक शास्त्र

0: शिक्षणाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. 1927 साली रॉयल सोसायटीने त्यांना फेलो म्हणून सन्मानित केलं. तसेच ते संसद सदस्य म्हणूनही कार्यरत होते आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. डॉक्टर सहा अणुभौतिक शास्त्रज्ञ संस्था ही त्यांची कार्याची साक्ष देणारी संस्था आजही प्रसिद्ध आहे. 16 फेब्रुवारी 1956 रोजी देशसेवेच्या कार्यात असतानाच त्यांचे निधन झाले. कठीण परिस्थितीतून उभे राहून विज्ञान विश्वात मोठे स्थान मिळवणारे डॉक्टर मेघनाथ सहा हे खऱ्या अर्थाने प्रेरणा स्थान आहेत. श्रोते हो, चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या भागात एका नवीन शास्त्रज्ञाच्या माहितीसह. तोपर्यंत मी तृप्ती बक्षी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: भारतीय शास्त्रज्ञांची विज्ञान गाथा या मालिकेचा आज तिसरा भाग आपण ऐकला. आपल्याशी संवाद साधला तृप्ती बक्षी यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
1: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. काही क्षणातच हिंदी चित्रपट गीताचा आनंद आपण घेणार आहोत.
3: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
4: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
3: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
4: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या.
5: वडेरे सराफ
2: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
5: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
6: कमल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
7: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
6: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
7: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
6: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
8: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा.
9: दंडे गोल्ड अँड डायमंड, नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
10: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
11: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
10: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
11: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
10: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
11: यासाठी तुमची वाट बघतोय
10: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
11: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
1: ऐकत रहावी अशी सुमधुर गाणी ऐकवते नाशिक आकाशवाणी.

अदीब असलम यांनी गायलेलं, इर्शाद कामिल यांचं हे गाणं प्रदीप प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं, फटा पोस्टर निकला हिरो या चित्रपटातलं आपण ऐकताय. सकाळचे 7:07 होत आहेत. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
4: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
3: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
4: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
3: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहे.
4: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा.

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी

विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्य पदक आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर आयोजित एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी शुभेंदू अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या 5 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशित प्रामाणिक आणि क्षुदिराम टुटू यांचा समावेश आहे. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात प्रथमच यश मिळवलं आहे. टीव्हीकेचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची काल चेन्नईत भेट घेऊन 120 आमदारांच्या पाठिंब्यासह तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून ते आज शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये 108 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या टीव्हीके म्हणजे तमिळगा वेटरी कळगम या पक्षानं काँग्रेस, डावे पक्ष विथू थलाई चिरुथैगल काची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांचा पाठिंबा मिळवून 234 सदस्यांच्या सभागृहात सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेली 118 जागांची संख्या गाठली आहे. रवींद्रनाथ ठाकूर यांची 165वी जयंती काल साजरी करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 वैशाखच्या या शुभप्रसंगी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली. गुरुदेवांचं योगदान केवळ साहित्याच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नसून ते त्याही पलीकडे विस्तारलेलं होतं असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ ठाकूर हे असाधारण प्रतिभेचे लेखक, विचारवंत आणि कवी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराणा प्रताप यांची जयंतीही काल साजरी करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त समाज माध्यमावरील संदेशांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: फोर्स मोटर लिमिटेडचे अध्यक्ष डॉक्टर अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं 38वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ काल पुण्यात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशसेवा बजावताना जयबंदी झालेल्या सैनिकांचा गौरव देखील याप्रसंगी करण्यात आला. अभय फिरोदिया यांनी मूल्याधिष्ठित व्यावसायिक म्हणून नाव कमावलं असा गौरव करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले,
1: आर्थिक प्रगती आवश्यकच आहे. पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण तो कमवत असताना त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचा चाल चलन व्यवहार आणि चरित्र कसं आहे जास्त महत्वाचं. फिरोदियांच्या बाबतीमध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक संवेदनशीलता, एक उद्योगपती म्हणून, उद्यमी म्हणून सतत त्यांच्या ठाई राहिली की मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत बरोबर आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हा शब्द बराच प्रचलित आहे, पण बिझनेस विथ इथिक्स याची चर्चा खूप होते, पण त्याचं अनुकरण मात्र तेवढ्या प्रमाणात होत नाही. खऱ्या अर्थाने अभयजींच्या बाबतीत हे म्हणता येईल की त्यांचा बिझनेसमध्ये ठीक घेऊन त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यातलं वेगळे पण जास्त महत्वाचं आहे.
0: सत्काराला उत्तर देताना अभय फिरोदिया यांनी आपल्या कंपनीला मिळालेल्या मान्यतेमागील सूत्र सांगितलं. ते म्हणाले,
2: मी नेहमी इंजिनिअरिंगवर लक्ष देत असे जास्त मार्केटिंगपेक्षा, आणि म्हणून आमची कंपनी आज रेकग्नाइज्ड एज द मेकर्स ऑफ हाय क्वालिटी व्हेकल्स. आमचे कोलॅबोरेटर्स अनेक वर्ष, 40 वर्ष मर्सिडीज बेंझ होते, त्यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालं आणि नंतर माझ्या रिक्वेस्टवर त्यांनी त्यांचे शेअर मला विकले, पण आमचे संबंध कायम आहेत. आजही आम्ही त्यांना इंजिन्स सप्लाय

0: करत होते, भारतात गाड्या करतात. प्रत्येक मर्सिडीज कार जी भारतात होते त्याचं इंजिन फोर्स मोटर्स मध्ये तयार होते.
1: पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यापूर्वीचे पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि पुणेकर या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयानं काल जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध आणि बालस्नेही या दोन महत्वाच्या गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 3 जूनला नवी दिल्लीत एका विशेष सोहळ्यात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील इटगाव ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत 1 कोटी रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. बालकांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेत हे गाव आदर्श ठरलं आहे. रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकला आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे ग्रामपंचायतीनं पारदर्शक प्रशासनासाठी सुशासन श्रेणीत देशात द्वितीय क्रमांकाचं 75 लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं, तर रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सुरक्षितता या श्रेणीत देशात द्वितीय स्थानासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान मिळवला आहे. विकसित भारत 2047 स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी परिवर्तनाचं नेतृत्व करत सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पुण्यात डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या 17व्या पदवीदान समारंभात बोलताना केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉक्टर पी डी पाटील होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं. विविध विद्याशाखांमधील प्रावीण्यप्राप्त 30 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देण्यात आली, तर 18,000 पेक्षा जास्त स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. भारतानं काल ओडिशामधल्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्निक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO भारतीय लष्कर आणि संबंधित उद्योगांचं कौतुक केलं आहे. वाढत्या सुरक्षिततेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या चाचणीमुळे अभूतपूर्व भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केलं. दुबार नावं टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्याकरता सर्व नागरिकांनी तातडीनं आपलं मॅपिंग पूर्ण करावं असं आवाहन पाटील यांनी सर्व मतदारांना केलं आहे. चीनमधील शांघाय इथं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्यपदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सबो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं मिळवली होती. हवामानाच्या अंदाजानुसार काल राज्यात विविध ठिकाणी जोराचे वारे विजांसह पाऊस पडला. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं. त्याआधी वावटळीमुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. नंतर पावसात झाडं कोसळली, घरांचे पत्रे उडाले, वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सलग 3र्या दिवशी विजांसह पाऊस पडला. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर पाणी साचलं आणि काही ठिकाणी घरात पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सलग 3र्या दिवशी जोराचे वारे आणि विजांसह पाऊस कोसळला. रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचे वारे, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
1: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गंमत जम्मत. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: सतारीचे बोल असोत
3: कि मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: कि मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
4: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आमची
5: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्स वर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज रविवार दिनांक 10 मे. श्रोते हो, चित्रपटांसाठी गाणी लिहिणं हे एकाच वेळी अत्यंत सोपं आणि अवघडही असतं. सोपं अशासाठी की गीतकाराला प्रसंग, त्याची पार्श्वभूमी, गाण्याचा अपेक्षित आशय अशा सगळ्या गोष्टी माहीत असतं. त्याला त्या आशयामध्ये फक्त शब्द भरायचे असतात. हे काम अत्यंत कठीण अशासाठी आहे की एकाच प्रकारच्या प्रसंगावर वारंवार गाणी लिहिण्याचा प्रसंग येतो तेव्हा गीतकार त्यात केवळ शब्दांची जुळवाजुळव करू लागतो. त्याची कला संपते आणि केवळ कुसर शिल्लक राहते. परंतु खरा गीतकार हा एकाच प्रसंगावर वारंवार लिहूनही प्रत्येक वेळी त्यामध्ये नवनवीन शक्यता शोधून काढतो. गीतकार जगदीश खेबुडकर हे अशा काही निवडक गीतकारांपैकी एक होते. हे सांगण्याचं कारण म्हणजे आज 10 मे. गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिवस. श्रोते हो, आज गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिवस. साधे सोपे परंतु अर्थगर्भ आणि नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्यांचं वैशिष्ट्य होतं. पिंजरा या चित्रपटासाठी त्यांनी 110 गाणी लिहिली होती आणि राम कदम यांनी त्यांच्यासाठी 135 चाली बांधल्या होत्या. त्यातील 11 गाणी व्ही शांताराम यांनी चित्रपटासाठी निवडली. सुधीर फडके, राम कदम यांच्यापासून ते आजच्या अजय अतुलपर्यंत अनेकानेक संगीतकारांसाठी जगदीश खेबुडकर यांनी सुमारे 3000 गाणी लिहिली. आज त्यांचा जन्मदिन, त्यानिमित्त त्यांना स्वर सुमनांजली. आपण ऐकत होतात दिनविशेष.
4: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
6: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
4: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 मेगाहर्ट आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी, सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.
1: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhija Marathi.
1: Apeli Marathi.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण मराठी विश्वकोशाविषयी जाणून घेतलं होतं, म्हणजे या विश्वकोशाचा इतिहास, निर्मिती मागची भूमिका, विश्वकोश, ज्ञानकोश, शब्दकोश म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद या भागात देखील पुढे चालू ठेवणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर जगतानंद भटकर सर. हे विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, आपण विश्वकोशाविषयी आम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं, आता मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यामागे एक संपादक मंडळ असतं, तर त्यांची भूमिका काय असते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि हे संपादक मंडळ कसं नेमलं जातं याविषयी जरा आम्हाला सांगा.
3: मराठी विश्वकोशाचं जे संपादक मंडळ आहे, या संपादक मंडळांच्या म्हणजे माननीय अध्यक्ष हे एक प्रमुख संपादक म्हणून विश्वकोशामध्ये काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चाललेलं असतं आणि त्यांच्या सहाय्यासाठी मराठी आणि इतर विषयातले जे तज्ज्ञ लोक असतात त्यांची सदस्य म्हणून शासनाकडून नियुक्ती केली जाते. या नियुक्तीमधूनच एक या मराठी विश्वकोशाचं संपादक मंडळ तयार होतं. या संपादक मंडळाची महत्त्वाची भूमिका अशी असते की मराठी विश्वकोश हा राज्य शासनाचा एक प्रकल्प आहे आणि यामध्ये आपण वाचकांना जी माहिती उपलब्ध करून देतो ती माहिती अधिग्राह्य असावी, विश्वसनीय असावी आणि त्या माहितीचं स्वरूप काय असावं यासाठी या संपादकीय मंडळाच्या मान्यतेची, त्यांच्या चर्चेची गरज असते. म्हणजे मी एखाद्या विषयावरची माहिती मराठी विश्वकोशात प्रकाशित करत असेल तर त्याच विषयाची माहिती जर मला प्रकाशित करायची असेल तर त्याला मान्यता द्यायला हे संपादक मंडळ सहाय्यभूत असतं, असा एक तो विषय आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशामध्ये कुठल्याही विषयावर जर आम्ही नोंद किंवा माहिती प्रकाशित करीत असू तर त्याला आधी या संपादक मंडळाची मान्यता लागते, असा एक साधा विषय आहे.
2: सर, मराठी विश्वकोशाच्या ह्या ज्या नोंदी केल्या जातात ह्या विश्वकोशाच्या नोंदी असं म्हणजे काय आणि ह्या नोंदींचं स्वरूप कसं असतं किंवा यात लेखक म्हणून कोण कोण सहभागी होऊ शकतं, आपल्या काही श्रोत्यांनाही सहभागी होता येऊ शकतं का?
3: निश्चितपणे. मराठी विश्वकोशामध्ये ज्या नोंदी आम्ही घेतो त्याचा एक मी मागे सांगितल्याप्रमाणे विज्ञान व तंत्रविद्या आणि मानव विद्या अशा दोन विद्याशाखा आहेत आणि या दोन विद्याशाखांमध्ये आपण मानव्य विद्येचा जर विचार केला तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, साहित्य असे काही विषय पडतात आणि या विषयामध्ये आपण साहित्य हा विषय घेतला तर मग कुसुमाग्रज आणि मग कुसुमाग्रजानंतर नामदेव ढसाळ किंवा मग दिलीप चित्रे हे जे महत्वाचे कवी आहेत किंवा लेखक आहेत, हे लेखक म्हणजे आम्हाला यांच्याविषयी नोंदी, यांच्याविषयी आर्टिकल, लेख प्रकाशित करावे लागतात. जसं की आता कुसुमाग्रजांबद्दल अनेक लोक जाणून घेऊ इच्छितात, त्यांच्या कविता संग्रहांची नावे, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी काय कार्य केलं आहे, त्यांचं साहित्यिक कार्य, त्यांची भूमिका काय आहे, असं वाचक जाणून घेऊ इच्छितात. त्यामुळे आमच्या दृष्टीने कुसुमाग्रज ही नोंद ठरते. आम्हाला ती नोंद ठरली की त्याच्यावरच्या एका कुसुमाग्रजांचा चांगला अभ्यास असणारा अभ्यासक शोधावा लागतो आणि त्याच्याकडून ही नोंद लिहून घ्यावी लागते. ही नोंद त्यांनी लिहिल्यानंतर आमच्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक म्हणून किंवा आमचे जे विभाग संपादक किंवा प्रमुख

0: संपादक हे लोक आहेत, त्याचं संपादन करतात. आणि या संपादनाचा एक बाब अशी आहे की ती आम्ही समीक्षित सुद्धा करून घेतो, म्हणजेच लेखकापेक्षाही किंवा लेखकाच्या जोडीचा एक अभ्यासक असतो, त्याच्याकडून त्याने लिहिलेली ही सगळी माहिती नीट आहे का, विश्वसनीय आहे का, व्यवस्थित आहे का, हे याची समीक्षा केली जाते आणि मग ती माहिती प्रकाशित केली जाते. आता याच्यामध्ये लेखक आणि समीक्षक म्हणून कोण योगदान देऊ शकतं, तर आम्ही आता एक भूमिका अशी घेतली आहे, खरं म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये जी माहिती किंवा जे नोंदी प्रकाशित केल्या जातात त्या नोंदी ह्या त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञानेच लिहाव्या असा आमचा आग्रह असतो. म्हणजे संगणकाची नोंद जी आहे ती आम्ही विजय भटकर यांच्याकडून समीक्षित करून घेतली आणि काही बाब त्यांच्याकडून लिहून सुद्धा घेतली आहे. म्हणजे काय की वाचकाचा त्या नोंदीच्या लेखनावरचा विश्वास आहे तो कायम राहावा किंवा तो निर्माण व्हावा या दृष्टीने जो विषय आहे त्या विषयातल्या तज्ज्ञाने हे लेखन करावं असा आमचा आग्रह असतो आणि मी त्यासाठी आम्ही त्याचा शोध घेतो. आणि हा शोध घेणं म्हणजे आम्ही त्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करतो, काही लोकांना काही कार्यक्रमांना भेटी देतो किंवा काही अलीकडच्या काळामध्ये आंतरजालावरून काही माहिती मिळते. परंतु जर आज आपण इथे बोलताना अनेक लेखकांना आणि समीक्षकांना जर आमच्या या मराठी विश्वकोशाच्या नोंद लेखनामध्ये योगदान द्यायची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळाला भेट देऊन तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, म्हणजे आम्ही त्यांच्याशी तो संपर्क साधून त्यांना नोंद लेखनाचं कार्य सोपवू शकतो.
1: सर, आपल्या बोलण्यात आत्ता समीक्षक हा शब्द आला, तर विश्वकोशाचे समीक्षक यांची भूमिका नेमकी काय असते आणि आपल्या म्हणजे सर्वसामान्य ज्या विचारात समीक्षक म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जसं समीक्षण केलं जातं तसं काही या नोंदींचं समीक्षण केलं जातं का?
0: हा, मराठी विश्वकोश आणि कोश कोशामधल्या लेखनाचं एक स्वतंत्र स्वरूप असतं. ते स्वरूप असं असतं की आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल की अमेरिका ही एक साधारणतः 60 पानांची नोंद आहे आणि अमेरिका या नोंदीमध्ये मला जर अटलांटा शहराची माहिती हवी असेल तर मला 60 पानं वाचावे लागतील.
1: बरोबर.
0: पण तसं नसतं, तर त्या नोंदीचा एक आम्ही आराखडा तयार करतो लेखनाचा. मग तो आराखडा तयार करत असताना अमेरिका या देशातील महत्त्वाची शहरे असा एक आम्ही उपघटक तयार करतो आणि त्या उपघटकामध्ये अटलांटा या शहराची माहिती येईल. म्हणजे काय की वाचक ती पूर्ण 60 पानाची नोंद न वाचता हा जो उपघटक आहे हा उपघटक पाहिल आणि त्यात आपली माहिती शोधेल. म्हणजे काय तर एखादी जी नोंद लिहिली जाते मराठी विश्वकोशात ती लोकांना त्यातली माहिती सहज शोधता आली पाहिजे असा त्याचा आराखडा असतो. हा एक भाग. दुसरा भाग असा असतो की त्याच्यामधली माहिती हे अधिग्राह्य आणि विश्वसनीय संदर्भांमधून आलेली असली पाहिजे. म्हणजे एक तर हा शासनाचा प्रकल्प आहे म्हणून नाही, परंतु आपण जेव्हा ज्ञानाची निर्मिती किंवा ज्ञानाचं संवर्धन आणि प्रसार करतो तेव्हा त्या सगळी ती सगळी ज्ञानमूल्य ही विश्वसनीयरित्या लोकांसमोर गेली पाहिजे. त्यामुळे त्याच्या वाचनाचा त्याच्या संशोधनाचा लेखकाला जो जे प्रयत्न करावे लागतात ते नीट झालेत की नाही, लेखकाने ते नीट केलं की नाही हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षक ही सगळी नोंद ही त्या आराखड्यात लिहिलेली आहे की नाही हे तपासतो. त्याच्यामध्ये आलेले सगळे संदर्भ, त्याच्यामध्ये आलेले काळाचे उल्लेख, त्याच्यामध्ये आलेली नावे, त्याच्यामध्ये जे काही विधानं केलेली असतील ती विधानं ससंदर्भ आहेत का, व्यवस्थित आहेत का, हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षकाचा दर्जा हा निश्चितपणे लेखकाच्या वरचा असतो, कारण तो लेखकापेक्षा वरिष्ठ असतो किंवा अनुभवी असतो. त्यामुळे समीक्षकाचं काम हे मराठी विश्वकोशाची जी विश्वसनीयता आहे ती राखण्यामध्ये महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्यासाठी समीक्षक महत्वाचा असतो.
1: हां, पण मगाशी आपण म्हणालात की आपण ज्यांना त्या विषयाची माहिती आहे ते संकेतस्थळावर भेट देऊन विश्वकोशाचे लेखक म्हणून सहभागी होऊ शकतात.
0: हो.
1: तर मग जेव्हा लेखक म्हणून आपल्याला त्या विश्वकोशामध्ये सहभागी व्हायचंय तर मग मानधन दिलं जातं का किंवा त्या लेखकांपर्यंत आपण कसे पोहोचतात?
0: लेखकांपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे आमच्या काही आम्ही कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करत असतो. हा एक विषय. दुसरी गोष्ट, आम्ही व्यक्तिगत काही लोकांचे संपर्क झालेत तर त्यांच्याशी बोलतो. याशिवाय त्यांना त्यांच्याशी आणि आमचा एका पद्धतीने लेखनाचा करार होतो, पत्रव्यवहार होतो आणि त्यांना आपण ती नोंद कशी लिहावी, किती शब्दांमध्ये लिहावी आणि त्यांना त्या नोंदीसाठी किती मानधन शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असेल म्हणजे मान्य असेल ते आम्ही त्यांना पत्रातूनच कळवतो. त्यामुळे प्रत्येक लेखकाला समीक्षकाला मानधन जे आहे ते शासनाकडून दिलं जातं. तो मुद्दा आहेच. आणि आता अलीकडे तुम्हाला ही गोष्ट तुम्ही न विचारता मला सांगितली पाहिजे की आम्ही एका लेखकांच्या समीक्षकांच्या पोर्टलवरती आमचं कार्य सुरू आहे. म्हणजे काय तर या लेखन प्रक्रियेमध्ये

0: लेखक आणि समीक्षक सहभागी व्हावेत यासाठी शासनाने आता एक पोर्टल करण्याची तयारी केलेली आहे. त्या पोर्टलवर स्वतः लेखक आणि समीक्षक जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात की आम्ही मराठी विश्वकोशामध्ये या विषयामध्ये लेखन करू इच्छितो, समीक्षण करू इच्छितो अशी ते नोंदणी करतील. त्यांचा अनुभव तिथे ते सांगतील आणि मग त्यानुसार आम्ही त्यांच्याशी तसा संपर्क करून त्यांना तसं नोंद लेखनाचं समीक्षणाचं काम देऊ शकतो. हाही आमचा एक प्रयत्न आता अलीकडे आहे.
1: हां, मग हे पोर्टल कधीपासून अस्तित्वात येईल किंवा लोक त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना नेमकं काय करावं लागेल?
0: अलीकडच्या काळात म्हणजे अगदी त्या पोर्टलच्या तपासण्या चाललेल्या आहेत. त्याच्यावरचं जे काही तांत्रिक काम आहे ते सगळं झालेलं आहे. लवकरात लवकर ते पोर्टल लोकांसमोर येईल आणि लवकरात लवकर त्या अर्थाने की फार कमी वेळ आहे, तो काही दिवसांमधला वेळ आहे. आणि लेखक, समीक्षक, भाषांतरकार म्हणजे विश्वकोशामध्ये भाषांतरकार, लेखक, समीक्षक, मुद्रित शोधक अशा स्वरूपाचंही सगळं काम चाललेलं असतं. तर या पद्धतीचेही लोक त्याच्यावर स्वतःची नोंदणी करून मराठी विश्वकोशाच्या या फार महत्वाच्या प्रकल्पात स्वतःला सहभागी करून घेऊ शकतील, योगदान देऊ शकतील.
1: म्हणजे एका विशिष्ट विषयाचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही विश्वकोशाचे लेखक म्हणून तिथे सहभागी होऊ शकता.
0: होऊ शकता
1: असं त्याचं थोडक्यात
0: स्वरूप आहे. आणि याच्यामधलं स्वरूप असं आहे की ह्या पोर्टल येण्याच्या आधी किंवा आता सुद्धा आम्ही आमचा हा संपर्क माध्यम हे महत्वाचं असतं. आम्ही त्या लेखकांशी बोलतो, त्यांचा संशोधनाचं क्षेत्र कोणतं आहे ते जाणून घेतो, त्यांना कुठल्या नोंदी, कारण आमच्याकडे नोंदी कुठल्या लिहाव्यात याचे जे निर्णय असतात ते आमचे मंडळ आणि आमचे संपादक घेत असतात. त्यामुळे आमच्याकडे नोंदींची यादी असते. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही आम्हाला आमच्याकडे असणारे या नोंदींवरचं लेखन करून देऊ इच्छिता का? तर त्यांचा होकार आल्यानंतरच मग आम्ही पुढचा पत्रव्यवहार करतो. हा सगळा संपर्क माध्यमाचा भाग आहे की त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो संपर्क होतो, जो जे चर्चा संभाषण होतो त्यातून हे विषय ठरतात. त्यामुळे मोघम असं होत नाही, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधला जातो.
1: पण मग ह्या नोंदी अद्ययावत वेळोवेळी कराव्या लागत असतील किंवा ज्ञान हे वाढतं आहे किंवा नवीन शब्दांची त्याच्यामध्ये एक भरणा होत असतो, तर मग यासाठी काय यंत्रणा राबवावी लागते?
0: हा, मराठी विश्वकोशामध्ये ज्ञानाच्या निरंतरतेचा जो विषय आहे तो असा आहे की मराठी विश्वकोशामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे ज्या नोंदी प्रकाशित झाल्या त्या आजच्या काळाच्या संदर्भात त्यातली माहिती जुनी झाली असेल, परंतु आम्ही ज्ञानमंडळ ही 2016 एक प्रकल्प राबवला होता मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी. त्याअंतर्गत नव्या 8,000 नोंदी आम्ही प्रकाशित केल्या आणि त्यातून त्या माहितीचं अद्ययावतीकरण झालेलं आहे. आता अलीकडच्या काळात विस्तारित ज्ञानमंडळे म्हणजे त्या ज्ञानमंडळाचा एक भाग की त्याच्यामुळे हे पोर्टल, लेखकांचा सहभाग, समीक्षकांचा सहभाग, म्हणजे मराठी विश्वकोशात जे आपण माहिती देतोय ती सतत अद्ययावत राहिली पाहिजे, सतत त्याचं अद्ययावतीकरण झालं पाहिजे याचे पुरेपूर प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करतो. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत लेखकांना, समीक्षकांना आणि इतर घटकांना समाविष्ट करून घेण्याचे.
1: भटकर सर, आज आपण इथं आलात मराठी विश्वकोश आणि त्यामध्ये लेखक समीक्षक यांचा सहभाग याविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. मराठी.

आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही बोलत आहोत FM 101.4 MHz वर. सकाळचे 7:40 झाले आहेत.

रसिको, मराठी काव्यसृष्टीतलं एक महत्वाचं नाव कवी नाग देशपांडे. एक प्रतिभाशाली कवी म्हणून नाग देशपांडे यांना ओळखलं जातं. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. आपण ऐकूया नाग देशपांडे यांची ही अत्यंत गाजलेली गीतरचना.

0: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम सुमती पवार गीतगंगा.
1: प्रसारित करीत आहोत नव्या दर्जेदार गीतांचा बहारदार कार्यक्रम सुमती पवार गीतगंगा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशक आणि धमाकेदार जाहिरातींचे निर्माते प्राईम मीडिया नाशिक.

मंडळी, सुमती पवार गीतगंगा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात शाळू बहरला शिवारात हे गीत. गीतकार सुमती पवार, संगीतकार आणि गायक संजय किल्लेदार, संकल्पना आणि निर्मिती उत्तम कोळगावकर. ऐकूया तर शाळू बहरला शिवारात हे गीत.

मंडळी, आत्ताच आपण सुमती पवार गीतगंगा या प्रायोजित कार्यक्रमात शाळू बहरला शिवारात हे गीत ऐकलं. गीतकार होत्या सुमती पवार, संगीतकार आणि गायक संजय किल्लेदार, संकल्पना आणि निर्मिती उत्तम कोळगावकर, निवेदन आणि ध्वनिमुद्रण संजय किल्लेदार. मंडळी, याबरोबरच आजचा आपला सुमती पवार गीतगंगा हा प्रायोजित कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. श्रोतेहो, आज जागतिक मदर्स डे म्हणजेच मातृदिन. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी पाश्चिमात्य देशांमध्ये मदर्स डे म्हणजेच मातृदिन हा साजरा केला जात असतो. आई साऱ्या विश्वाला व्यापून राहिलेली व्यक्ती आहे. तिच्या ममत्वाच्या छटा तरी किती अफाट, मानवी मनात झिरपणाऱ्या. तिच्या व्यक्तिमत्वातून व्यक्त होणारा कणखरपणा, आईची कर्तव्य कठोरता ही मुलाला त्याच्या जीवनामध्ये पाय रोवून उभी करणारी असते. शांता शेळके यांनी आई म्हणजे काय असते ते एका मुलाने एका मनोगतातून सांगितलेलं आहे. शांता शेळके यांची यावर खूप सुंदर कविता आहे. त्या लिहितात, आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी, औषधावर दिलेली लिमलेटची गोळी, आई म्हणजे प्रसादाचा खडीसाखर खडा, शाळेआधी पाठीवर लिहून दिलेला धडा, आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात, मेतकूट कालवलेला मऊ तूप भात, आई म्हणजे देव्हाऱ्यातलं लक्ष्मीचं चित्र, सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र. असे कवितेमधून शांता शेळके यांनी आईच्या भूमिकेचे पैलू मांडलेले आहेत. आई मुलाला सांभाळते, त्याला दक्षतेने वाढवते, त्याच्यावर संस्कार करते, गुरु होऊन शिकवते. आई मुलाला क्षमा करते, प्रोत्साहन देते, माया करते. फमू शिंदे यांच्या शब्दात सांगायचं तर आई लंगड्याचा पाय असते, आई वासराची गाय असते, आई दुधावरची साय असते.

उमंग या चित्रपटातलं ऋतुज घोडगे यांनी गायलेलं आनंद मोडक यांचं हे यांनी संगीतबद्ध केलेलं हे आईची महती सांगणारं गाणं आपण ऐकलं. आई हवी असते सोबत. पहिल्यांदा आई हाक मारताना, तिचं बोर्ड धरून शाळेत पहिलं पाऊल टाकताना, शाळेतलं पहिलं बक्षीस घेताना आई हवी असते सोबत. तारुण्यात पाऊल टाकताना, प्रेमाची पहिली पालवी फुलताना, लग्नासाठी बोहल्यावर चढताना आई हवी असते सोबत.

हेच लागता पायी वेदना होते तिच्या हृदयी, आई तुझी माया जणू मंदिराची छाया। मातृदिनाच्या आमच्या रसिक श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा। भावधारा कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे 8 वाजत आहेत। आता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून काही क्षणातच

0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
1: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
0: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
1: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
0: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
1: यासाठी तुमची वाट बघतोय
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
1: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
2: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
3: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय.

0: शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
1: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या.
2: वडनेरे सराफ
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड्स नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: आईचं प्रेम मोजता येत नाही
3: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
2: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
3: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू
2: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा
3: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
3: ऑफर कालावधी मर्यादित
2: अटी लागू.
4: रसिको नमस्कार, मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदी परिखोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल. आपल्या शब्द सामर्थ्यानं दगडाचे फूल करण्याची किमया करणारे कवी ग्रेस. सूर्य रोज अस्ताला जातो, कळेना मज काही, झोळीत कधीही माझ्या अंधार उगवला नाही, असे अत्युच्च संवेदनांचे धनी कवी ग्रेस. कवी ग्रेस यांचा आज जन्मदिन. नावाप्रमाणेच अगदीच ग्रेसफुली जगलेले कवी ग्रेस, ज्यांचं जगणं प्रचंड संवेदनशील प्रतिभावान कवी

सुरेश वाडकर यांनी गायलेलं कवी ग्रेस यांचं हे गीत श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. रसिकहो, आज कवी ग्रेस यांचा जन्मदिन आहे आणि आपण आजच्या गीतधारा कार्यक्रमात त्यांची गाणी ऐकत आहोत. कार्यक्रमात छोटीशी विश्रांती घेऊया.

0: परीक्षक फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरी यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाइन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरी यांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
4: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
3: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
4: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
3: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
5: गीतधारा कार्यक्रमात कवी ग्रेस यांच्या कवितांचा आपण आनंद घेत आहोत. आज त्यांचा जन्मदिन आहे. स्वतःच्या कवितांविषयी कमालीची काव्यनिष्ठा जपणारे ग्रेस आपल्या कवितांबद्दल सांगतात, कविता निर्मिती ही गोष्टच वेगळी आहे. कविता निर्माण झाल्यानंतर ती कवीच्या बाहेर असते, पण कवीच्या आतून ती निर्माण झाल्यानं कवीच्या सर्व पेशींचा एकत्रित सत्वयुक्त ऐवज त्या कवितेच्या अंगखांद्यात निर्माण झालेला असतो, आणि तेवढाच ऐवज कवीच्या शरीरामधून

यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा गीतधारा हा भावगीतांचा कार्यक्रम समाप्त होतोय. ऐकत रहावी अशी सुमधुर गाणी ऐकवते नाशिक आकाशवाणी. प्रत्येक रसिकाच्या हृदयाचं स्पंदन आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. ट्यून करा FM 101.4 MHz वर. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 8:31 झालेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम म्युझिकल मॉर्निंग.

रसिको नमस्कार. रसिको, या गीताचे गीतलेखक कोण हे आता आपल्या लक्षात आलेलं असेलच. भक्ती रचनांचा भाव, लावण्यांचा झंकार, बालगीतांचा लढीवाळ गोडवा असू द्या, शाहिरीतील विरश्रयुक्त कवण असू द्या, लोकगीतातील लोकजीवन, अशा सगळ्याच प्रांतात लिलया मुसाफिरी घडून आणणारे सिद्धहस्त लेखक, सिद्धहस्त गीतकार यांचा आज जन्मदिन. अगदीच किरकोळ शरीरयष्टीचा दिसणारा हा माणूस, पण ज्यांनी वर्षानुवर्ष मराठी माणसांना अक्षरशः डोलायला लावलं, त्यांच्या शब्दांनी अशी काही भुरळ घातली की आजही लोक त्यांची गाणी भान हरपून ऐकतात. तब्बल 2500 गाणी लिहिणारा गीतकार, जवळपास 50 संगीतकारांनी या गीतकाराची गाणी संगीतबद्ध केली आहे, 40 गायकांनी स्वर दिला त्यांच्या शब्दांना, 35 दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांसाठी त्यांना गीतलेखनासाठी पाचारण केलं. अस्सल मराठी मातीतील मराठी मनाचा गीतकार, ज्यांचा आज आहे जन्मदिन, जगदीश खेबुडकर.

अभंग, लावणी, बालगाणी, लोकगीतं असे सगळेच काव्यप्रकार लीलया हाताळणारे जगदीश खेबुडकर, वयाच्या 16व्या वर्षी पहिली कविता लिहिणारे जगदीश खेबुडकर, पेशाने शिक्षक असलेले गीतकार जगदीश खेबुडकर, माझी गाणी म्हणणारी माझी मराठमोळी माणसं हीच माझी संपत्ती असं अभिमानानं सांगणारा आमचा मराठी मातीचा आविष्कार जगदीश खेबुडकर.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठं असो किंवा अष्टविनायकांचं दर्शन असो, आपल्या शब्द सामर्थ्यानं जगदीश खेबुडकरांनी रसिकांना मराठी प्रांतामध्ये फिरवून आणलं.

रसिको, आपल्या आकाशवाणीचा जर विचार केला तर असा एकही दिवस नाही जगदीश खेबुडकरांच्या गीतांचे शब्द आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या भेटीला आलेले नाहीयेत. जगदीश खेबुडकर यांचं पहिलं गाणं आपल्या आकाशवाणीवरून प्रसारित झालं ते साल होतं 1956. प्रेक्षकांनी गौरवलेलं पहिलं गाणं 1960 रसिकांच्या भेटीला आलं. आज इतकी वर्ष झाली आहेत, ही गाणी कधी जुनी होतच नाहीये आणि हा कलाकार कधी विस्मरणात जाणार नाही. जगदीश खेबुडकर.

0: रसिक हो, आज गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिन, त्यानिमित्तानं आपल्या म्युझिकल बोर्डिंग कार्यक्रमात आपण त्यांची गाणी ऐकत आहोत.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा, आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरिन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा आता. खर्च
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
4: भक्तिगीतांपासून लोकगीतांपर्यंत वेगवेगळ्या आशयांचे पदर असणारी असंख्य गाणी जगदीश खेबुडकरांनी लिहिली. 1960 सुमाराला वसंत पवार यांनी जगदीश खेबुडकर यांना लावण्या लिहायला सांगितल्या. लवंगी मिरचीसारख्या अशा झणझणीत पण हव्या हव्याशा लावण्या जगदीश खेबुडकरांनी लिहिल्या.

कोण म्हणतं तरुणाईला जुनी गाणी वेड लावत नाही? रोकडा सवाल समाजाला आरसा दाखवणारा शब्दांचा नेमका साज दिला जगदीश खेबडूकरांनी.

करणारी लोहरीन बायकोची भावना तिथंच बसल्या जागी जगदीश खेबुडकरांनी कागदावर लिहून दिली. तुम्हीही हे गाणं कधी विसरू शकता रसिक हो.

सन 1963 चित्रपट महर्षी भालजी पेंढारकरांनी लोहार जमातीतील जोडप्यावर एक गाणं लिहून द्यायला जगदीश खेबुडकरांना सांगितलं. नवऱ्याविषयीच्या भावना प्रकट

0: वागा देवा वागा वानी असुदे
1: साधी माणसं या चित्रपटातलं हे गाणं रसिका हो इतकं गाजलं की जगदीश खेबडकर ग दि मा पी सावळाराम शांता शेळके यांच्या पंक्तींमध्ये जाऊन बसले. अहो एवढंच काय, या गाण्यानंतर जगदीश खेबडकर प्रत्येक घरातल्या देवघरात पोहोचले.

भावगीतांमधला स्नेहल भाव असो, फडावरचे लावणीचे ढंगदार शब्द असो की ग्रामीण भागातील रांगड्या स्वभावाचं दर्शन, जसं जगदीश खेबडूकरांच्या गाण्यांमधून आपल्या प्रत्ययाला येतं, अगदी तसंच लाजेनं चूर होणाऱ्या शब्द कळाही त्यांनी अलगद कागदावर उतरवल्या.

0: कसा मिळावा पुन्हा साजनी मोकास लागला।
1: माहेरची साडी चित्रपट मराठी माणसाला ठाऊक नाही असं शक्य तरी होईल का? या चित्रपटातल्या गाण्यांनी मराठी रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला।

कृतींपैकी एक अजरामर चित्रपट म्हणजे पिंजरा. झोकून देऊन काम करणं काय असतं याचं नेमकं उदाहरण खेबडूकरांनी या चित्रपटांमधून दाखवून दिलं. पिंजरा चित्रपटात एकूण 11 गाणी आहेत, पण त्यासाठी जगदीश खेबडूकरांनी तब्बल गाणी लिहिली 110.

0: तर रसिको, असं हे मराठी मातीतलं आपल्या मराठी भाषेतील गोड रत्न जगदीश खेबुडकर. आज त्यांचा जन्मदिन. आपण त्यांच्या काही निवडक गाण्यांचा आस्वाद या आपल्या म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमात घेतला. रसिको, या एवढ्याशा थोड्याशा वेळात त्यांची इतकी गाणी आहेत की त्यांचा आपण परामर्श सुद्धा घेऊ शकत नाही, पण आपला हा अल्पसा प्रयत्न आपल्या म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमातून आपण घेतला.
1: छेडा छेडी रा

म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आज आपण सकाळी 10:30 आपली आवड या कार्यक्रमातून जगदीश खेबुळकर यांची काही गाणी पुन्हा एकदा ऐकणार आहोत. कार्यक्रमात आता इथंच थांबूया. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. आता सकाळी 9 वाजेपासून 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेऊया.

FM 101.4 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत. आत्तापर्यंत आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेतला.

0: 101.4 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत. जितेंद्र खोडके सराफ, पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं

चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांतलक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.

एफएम 101.4 मेगाहर्ट्ज वर आम्ही आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:06 झाले आहेत. आनंद घेऊया मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम गीत भारती.

रसिकहो, आज सुप्रसिद्ध कवी नाग देशपांडे यांचा स्मृती दिन आहे. वेगळीच जात तुझी, वेगळाच ताल, तू अफाट वाट तुझी, एकटाच चाल, एकटाच चालत जा दूर दूर दूर, गात गात तूच तुझा एकटाच सूर. एकटाच चालत जा उंच आणि खोल, बोल आणि ऐक पुन्हा, तू तुझाच बोल. अशा प्रतिभावंत

0: मंगलानाथ यांच्या आवाजातलं नाग देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत यशवंत देव यांनी दिलं होतं. गीत भारती कार्यक्रमात रसिक हो छोटीशी विश्रांती घेत आहोत.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाड.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1445 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर कालावधी मर्यादित,
1: अटी लागू.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स ब्रजभूमी उंटवाड.

रसिक हो, आज संवेदनशील कवी ग्रेस यांचा जन्मदिन आहे. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं कवी ग्रेस यांचं हे अत्यंत भावनाशील असं गाणं.

0: कवी ग्रेसी यांचं हे गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर यांच्या स्वरात संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. गीत भारती कार्यक्रमात रसिक हो, छोटीशी विश्रांती घेत आहोत.
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर कालावधी मर्यादित,
1: अटी लागू.
3: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
4: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा आता. करतो
3: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
4: का?
3: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
4: ओ थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
5: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
7: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
6: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
7: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
6: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
7: यासाठी तुमची वाट बघतोय
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
7: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी उंटवाड.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न, सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
4: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
3: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
4: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या.
5: वडेरे सराफ,
3: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
5: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
2: आईच्या त्यागाला, सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
2: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित,
2: अटी लागू.

0: एक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा.
1: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
0: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
1: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
0: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
1: यासाठी तुमची वाट बघतोय
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा.
1: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
2: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
3: टँजेरीन. खूप गोड असतं, तोडू नकोस. हा
4: फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
2: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
4: का?
2: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
3: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
5: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका सकाळी 7:50 दरम्यान.
6: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
7: विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
8: आईचं प्रेम मोजता येत नाही,
9: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
8: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
9: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
8: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा.
9: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
9: ऑफर कालावधी मर्यादित,
8: अटी लागू.
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा.
1: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
0: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
1: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
0: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
1: यासाठी तुमची वाट बघतोय
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांक्रियांचा.
1: कांक्रिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
10: गीत भारती हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून.

शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकलाकारांच्या आवाजातलं लोकगीत आपण ऐकलं आणि आता गीतभारती कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत ऐकूया. दादा कोंडके यांचं, तुकाराम शिंदे यांचं संगीत आणि शाहीर दादा कोंडके आणि सहकलाकारांचा आवाज.

0: काटी टोकदार जशी भवानी तलवार
1: जशी भवानी तलवार।

0: माझ्या बैलाची साऊली दिसे विठाई माऊली,
1: माझ्या बैलाची साऊली दिसे विठाई माऊली,
0: वाढवी सु

शाहीर दादा गोंडके यांनीसह कलाकारांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा गीत भारती हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम संपन्न होतो आहे.

एफएम 101.4 मेगाहर्ट्ज वर आम्ही आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:32 होत आहेत. श्रोत्यांच्या मनपसंत मराठी चित्रपट गीतांचा

कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या सगळ्या रसिक श्रोत्यांना ऋषिकेश जाधवचा मनपूर्वक नमस्कार. रसिक हो, भक्तिगीतांपासून भावगीतांपर्यंत, लावणीपासून बालगीतांपर्यंत, देशभक्तीपर गीतं असो किंवा असो गणगवळण, असे गीतलेखनाचे सर्वात जास्त प्रकार वापरून गेली 5 दशकं मराठी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे असामान्य प्रतिभेचे धनी कवी जगदीश खेबुडकर यांचा आज जन्मदिन आहे. आजचा आपली आवड कार्यक्रम आधारित आहे जगदीश खेबुडकर यांच्या चित्रपट गीतांवर. सादर आहे आपली आवड. कार्यक्रमातलं हे पहिलं गाणं लक्ष्मी या चित्रपटातलं ऐकूया. राम कदम यांचं संगीत, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकलाकारांचा आवाज, गीत अर्थातच जगदीश खेबुडकर यांचं. या गाण्यासाठी आम्हाला ईमेलद्वारे आवड कळवणारे आमचे हे श्रोते आहेत नसवाला चौक मलकापूरचे संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय कुमार चव्हाण, तसंच जत जिल्हा सांगलीचे श्रोते आहेत श्याम कुलकर्णी आणि राम कुलकर्णी. ऐकवित आहोत कार्यक्रमातलं हे पहिलं गाणं लक्ष्मी या चित्रपटातलं.

लक्ष्मी चित्रपटातल्या गाण्यानंतर आता गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं जगदीश खेबडूकर यांचं गीत ऐकवित आहोत. विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आशा भोसले यांनी गायलं आहे. या गाण्यासाठी आम्हाला हा ईमेल प्राप्त झाला आहे दिलीप कांबळे या आमच्या श्रोत्यांचा सांगली इथून. ऐकूया गोंधळात गोंधळ चित्रपटातलं हे गाणं.

या गाण्यासाठी आवड कळवणारे आमचे हे श्रोते आहेत सुकेशणी, सुवर्णा, प्रतिमा, गौरी, केतन, विश्वजीत, दीक्षा, क्षितिजा आणि दिलीप कांबळे तासगाव जिल्हा सांगलीचे हे श्रोते आहेत. ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं गाणं.

गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रसिको आजचा आपली आवड हा कार्यक्रम गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांच्या गीतांनी सजलेला आहे, कारण आज जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिन आहे. रसिको, मराठी चित्रपटातली गाणी म्हटलं की जगदीश खेबुडकरांना टाळून पुढं जाणं एकदमच अशक्य आहे, आणि ही बाब आमचे श्रोते चांगल्याच पद्धतीनं जाणतात. त्यामुळे त्यांनी असंख्य पत्र या जगदीश खेबुडकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपली आवड या कार्यक्रमासाठी आमच्यापर्यंत पाठवलेली आहेत. अनेक श्रोत्यांनी ईमेलही पाठवले आहेत. आत्ताचा हा ईमेल आता माझ्या समोरच्या स्क्रीनवर आता दिसतो आहे. हा ईमेल आम्हाला पाठवला आहे सिद्धार्थनगर दर्यापूर बाभळीचे श्रोते आहेत. गजानन येले, नवदीप येले, विश्वदीप येले आणि अवंतिका येले या आमच्या श्रोत्यांनी. त्यांना ऐकायचं आहे जगदीश खेबुडकर यांचं गाणं अरे संसार संसार या चित्रपटातलं. अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं सुरेश वाडकर अनुराधा पोडवाल यांच्या युगल स्वरातलं. ऐकूया कार्यक्रमातलं हे गाणं अरे संसार संसार या चित्रपटातलं.

अरे संसार संसार चित्रपटातल्या या गीतानंतर आता ऐकूया कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं. रसिक हो, आजच्या आपल्या आवड या कार्यक्रमात आपण जगदीश खेबडूकर यांची गीतं ऐकत आहोत. या गाण्यासाठी आम्हाला हे पत्र प्राप्त झालं आहे. पत्र आहे मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथले हे श्रोते आहेत. नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदळे, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते, रुद्र कोळकर या आमच्या श्रोत्यांनी कुंकवाचा करंडा या चित्रपटातली आवड आम्हाला पत्राद्वारे कळवली आहे. ऐकत आहोत

कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आता ऐकूया असला नवरा नको गबाई या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गाणं, जे संगीतबद्ध केलंय राम कदम यांनी. या गाण्यासाठी शनिवार पेठ बीड इथून आम्हाला आवड गावणारे हे श्रोते आहेत पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे. ऐकूया असला नवरा नको गबाई या चित्रपटातलं गाणं.

असला नवरा नकोगबाई या चित्रपटातलं हे गाणं श्रोते हो जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरातलं आपण ऐकलं. आणि आता कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं ऐकवित आहोत, साधी माणसं या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांचं स्वर संगीत हे लता मंगेशकर यांचं अर्थात आनंदघन यांचं. जगदीश खेबुडकर यांचं हे गाणं ईमेलद्वारे खास हे गाणं ऐकवण्यासाठी विनंती केली आहे आमच्या या श्रोत्यांनी. रेवण भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे, मौजे चंदूर येथून अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, तसंच सुरेश साबळे आणि ओमकार साबळे या आमच्या श्रोत्यांनी. ऐकवित आहोत आपल्या आजच्या आपली आवड कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं, साधी माणसं चित्रपटातलं.

प्रतिभा संपन्न कवी आपल्या मराठी सिनेसृष्टीचं वैभव सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांचा आज जन्मदिन. आज आपण आपली आवड या कार्यक्रमात जगदीश खेबुडकर यांच्या शब्द सौंदर्यानं नटलेली गाणी ऐकलीत. आपली आवड कार्यक्रमात आता इथंच थांबूया. पुन्हा भेट आहे पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, डोळ्यांना बोलता जरी येत नसलं तरी राग, लोभ, आनंद, दुःख, नाराजी, तिरस्कार, प्रेम आणि एखाद्या विषयीचं मत हे सर्व मात्र चांगलंच दाखवता येतं. यालाच डोळे बोलके आहेत असं म्हटलं जात असावं कदाचित, पण ते भाव आपल्याला ओळखता आले पाहिजेत हे मात्र निश्चित. मग त्यासाठी आपण मनकवडं असावं लागतं. तिथे शब्दांची गरज नसते, गरज असते ती समोरच्याला फक्त पाहता क्षणी वाचता येण्याची. या विचारासह मैत्रिणींनो वळूयात आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत आपण सुरुवातीला ऐकूयात विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या भेटी घेत असतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर ज्या आपल्या मैत्रिणींच्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल यासाठी आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नरत असतो. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्राध्यापिका उर्मिला प्रकाशराव भांदर्गे यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. समुपदेशक म्हणून त्या आज कार्य पार पाडत आहेत. तेव्हा सर्वप्रथम मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, तुम्ही सध्या एक समुपदेशक म्हणून जबाबदारी पार पाडत आहात आणि आपण बघतोय की सध्या प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत समाजात अनेक समस्या आहेत. मग त्या पालकत्वाच्या आहेत, बालकांच्या आहेत, प्रौढांच्याही आहेत, मानसिकतेविषयी आहेत, मानसिक आजारांविषयी आहेत, त्या व्यतिरिक्त वैयक्तिक जे नातेसंबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत ते दृढ करण्यासाठी आहेत. ही जी वेगवेगळी मानसिक आंदोलनं किंवा मानसिक क्रिया आपल्या जीवनामध्ये घडत असतात त्यात आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. मग यातून बाहेर पडण्यासाठी एका समुपदेशकाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वपूर्ण अशी भूमिका आहे जी की तुम्ही सध्या अतिशय हिरहिरीने पार पाडत आहात. आणि आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम पालकत्व कसं आजच्या पालकांनी निभवावयास हवं याविषयी आपल्याला आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून योग्य असं मार्गदर्शन आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचं आहे. विशेष बालकांसाठीही असणारं तुमचं कार्य खरोखर खूप महत्वपूर्ण असं आहे. त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा असा वाटतो की विशेष बालकांचं पालकत्व सांभाळत असताना पालकांनी कशा प्रकारे ती जबाबदारी उत्तमरित्या सांभाळणं आणि पार पाडणं आवश्यक आहे. बरं,
1: आता यामध्ये उत्तमरित्या पालकांचं पालकत्व इथं मुलांच्या विकासासाठी उपयोगी पडावं यासाठी विशेष बालकांच्या पालकांनी स्वतःला ज्या वेळेमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवलेले त्या वेळेतून स्वतःला फ्री करणं गरजेचं आहे. कारण त्यांचा 24 तासांचा वेळ त्यापैकी किमान 17 ते 18 तासांचा वेळ हा पालकांचा त्यांच्या मुलासाठीच लागावा. कारण प्रत्येक वेळ प्रत्येक

0: एक सिच्युएशन जो बदल आहे मायक्रो लेवलचा त्या मुलांमध्ये होणारा जो बदल आहे बदल काउंट करणं आणि बदल काउंट करून दुसऱ्या स्टेजपर्यंत नेणं हे एक थोडंसं बाय ऑब्झर्वेशनचं काम असतं. म्हणून मुलांसाठी पालकांनी आपला भरपूर वेळ द्यावा ह्या पालकांसाठी. याचा अर्थ असा नाही की आपण जे काही करतोय ते सगळं सोडावं आणि त्या मुलांसाठी नाही, तर आपल्याला आपल्या कामाचं जर प्लॅनिंग या पद्धतीने जर करता आलं तर माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलासाठी लागेल, मी मुलासाठी सगळ्या गोष्टी शिकून घेईल, यासाठी जेव्हा पालक तयार होतील तर तेव्हा ते आपल्या मुलासाठी योग्य न्याय देऊ शकतील. दुसरं आहे तर विशेष मुलांच्या पालकांनी हे सगळं शिकून घ्यावं. स्पेशल एज्युकेशन जे आहे ते त्यांनी स्वतः घ्यायला हवं. जसं इकडे पॅरेंटिंग शिकण्याची गरज आहे तसंच इथे प्रोसेसिंग म्हणजे विशेष पालकांनी इथं मुलांच्या पालकांनी ते पॅरेंटिंग शिकणं गरजेचं आहे. त्यासोबतच या मुलांमधील विषम समायोजन ही जी पुढे भीती असते ही मुलं पुढे समायोजित करू शकत नाहीत स्वतःला, त्यामधून पुन्हा त्यांच्या मानसिकतेवरती जो परिणाम होणारा असतो तो परिणाम होऊ नये यासाठी पालकांनी त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अर्थातच संपूर्ण सायकोलॉजी जरीही तुम्हाला शिकणं होत नसेल तरीही आपल्या मुलाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांमधील पूर्णपणे ज्ञान आपण इथं आपल्या मुलाच्या विकासासाठी घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्या मुलाला प्रत्येक ऍक्टिव्हिटी देणं गरजेचं आहे. ग्राउंडवरती पाठवणं, समाजातील एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जाणं, कार्यक्रमामध्ये जे प्रोटोकॉल असतात ते प्रोटोकॉल त्यांना पाळायला सांगणं किंवा ते दर्शवणं, मुलं जेव्हा बघतील त्यावेळेला ते कृतीमध्ये येतील. म्हणजेच जेव्हा अनुभवातून ऑब्झर्वेशनमधून म्हणजेच कॉग्निशन बेस ऑब्झर्वेशन जेव्हा होईल त्यावेळेला हे कॉग्निशन बेस होणारं ऑब्झर्वेशन हे त्यांच्या कृतीत उतरतं. म्हणून कॉग्निशन बेस ट्रीटमेंट प्लॅन देण्यासाठी स्वतः पालकांनी इथं तयार व्हायला हवं. दुसरी महत्वाची गोष्ट, मुलांना खूप काही मोठं करायचं नाही आहे आम्हाला, परंतु एक सामान्य माणूस परंतु चांगला माणूस होण्यासाठी जे स्किल लागतं त्या स्किलला प्राधान्याने तिथे विकसित करणं गरजेचं आहे. सर्व प्रकारचा विकास त्या त्या वयोगटानुसार मुलांना करण्यासाठी आई ही खूप महत्वाची आहे आणि पर्यायाने पालक म्हणून दोन्ही पालक वडिलांचाही तेवढाच पार्ट इथे येतो जेवढा आईचा येतो. म्हणून पालकांनी पालकत्व निभावत असताना विशेष बालकाच्या पालकांनी स्वतः तयार होणं, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की ही पनिशमेंट आहे तुमच्यासाठी, दिस इज नॉट पनिशमेंट, दिस इज द आयडियल जर्नी फॉर युअर लाईफ. आणि ही जर्नी जवळून तरी अभ्यासा, बघा तुमच्या मुलामध्ये एक एक जे बदल होतात आणि त्या बदलांना अनुभवून जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला विश्वाच्या कुठल्या ही कोपऱ्यामध्ये तो आनंद मिळणार नाही, तो आनंद तुमची मुलं तुम्हाला देऊन जाणार आहेत.
1: खरंच आहे, विशेष बालक आणि त्यांचे जे पालक असतात ना ते खरंच विशेष असतात, कारण त्या पालकांसमोर एक आव्हान असतं आपल्या मुलांचा वाढ आणि विकास योग्यरीत्या करण्याचं, घडवून आणण्याचं, आणि तो एक वेगळा वैश्विक अनुभव ते या माध्यमातून घेतात असं म्हणावयास काही हरकत नाही. म्हणून कुठेही या विशेष बालकांच्या पालकांनी ती गोष्ट लो फील मध्ये न घेता एक पॉझिटिव्ह व्ह्यूनी जर घेतली तर नक्कीच ते या अगदी गोष्टीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकतात असं म्हणावयास काही हरकत नाही. पण वयात येणाऱ्या मुला मुलींच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या नेमक्या काय आहेत आणि त्यांचं निराकरण आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात 21व्या शतकाच्या युगात कसं करणं गरजेचं आहे, पालकांनी त्यावर काय नेमकं अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण हे खूप खूप मोठं आव्हान आहे आजच्या पॅरेंटिंग समोरचं, हो की नाही.
0: टीनेजच्या मुलांबाबतीत म्हणजे किशोरवयीन मुलांबाबतीत मुलींबाबतीत जर बोलायचं झालं तर मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की ते एक असं फुलपाखरू आहे, धड त्याचे पंखही मजबूत झालेले नाहीयेत आणि धड तो उडण्याचा प्रयत्न थांबवत पण नाहीये. म्हणजे तो थोडासा उडण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला ते उडणं होत नाही, परंतु ती त्याची जी घालमेल अवस्था जी असते ही अवस्था म्हणजे टीनेज. म्हणजे आपण हा वयोगट जर आपण बघितला 13 ते 19 म्हणजे ज्या वयाला टीन लागतं, TEEN 13 to 19 हा वयोगट हा टीनेज मध्ये येतो. आणि ह्या टीनेज मधल्या मुलांच्या समस्या जर बघायचं झालं तर सर्वात मोठी समस्या जी आहे भावनिक समस्या. त्यांना त्यांच्या भावना स्वतः ओळखून त्याच्यावरती नियंत्रण करता येत नाही, कारण ऍज अ सायकोलॉजी आणि बायोलॉजी बेस्ड जर आपण बघितलं तर मुलांची ही एक डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे, कारण त्यांचा पूर्णपणे ज्ञानाचा अनुभव आणि ज्ञानाचा पूर्णपणे विकास आणि त्या विकासाच्या व्याख्या, अनुभव, व्यवहार आणि ज्ञान हे सर्व एकत्रित येऊन जेव्हा एक स्ट्रॉंग

0: निर्णय जे होतो तर ती प्रोसेसची अवस्था आहे. मग ह्या मुलांना वाटतं की आम्ही मोठे झालो तर आम्हाला आता कोणाची गरज नाही,
1: खरंच
0: कोणी आमच्यावरती निर्णय लादू शकत नाही आणि लादलेले त्यांना आवडत नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या भावना सगळ्यात उच्च कोटीच्या वाटतात, कारण त्यांच्या वयामध्ये त्यानुसार म्हणजे 13 to 19 मध्ये मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजेन हा एक केमिकल फॅक्टर जेव्हा वाढतो, नव्याने तो इन्क्रीज होतो, त्यावेळेला मुलांमधले शारीरिक बदल आणि मानसिक बदल हे तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळतात. मग यामध्ये मुलांची अशी समस्या असते, भावना त्यांना समजत नाहीत. चिडचिडपणा तर होतो, परंतु चिडचिडेपणा किंवा चिंता असेल, फिअर फॅक्टर असेल, भीती असेल, त्या सगळ्या गोष्टींचा ताण असेल, हे व्यक्त पण नाही करू शकत. आणि त्यामध्ये पुन्हा असतं अभ्यासाचं ओझ, पालकांच्या अपेक्षा. मग पालकांनी असं सांगितले असतं, बघ मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढी कमाई केलेली आहे तेवढं तुझ्या मी शिक्षणाला लावतोय, बघूयात तू किती अभ्यास करतोय. म्हणजे ते इनडायरेक्टली प्रेशरच आहे, अपेक्षांचं ओझच आहे ते पालकांच्या. मग हे पालकांचं ओझ हे एक त्यांचं चॅलेंज आहे. पुन्हा करिअरचं आहे, करिअरमध्ये पालक म्हणतात की हे करिअर कर, दुसरं म्हणतात ती हे करिअर कर, आणि स्वतःची इच्छा ही वेगळीच असते. आणि मग कुठंतरी पालकांच्या इच्छेच्या मागे जावं तर तिथे मन साक्षी देत नाहीये, मन तिथे स्थिर नसतं, कारण बाहेरचा पिअर ग्रुप हा वेगळाच असतो, तिथं तो वेगळाच खुणावत असतो मुलांना.
1: खरंच आहे.
0: आणि मग त्या खुणावण्याच्या दिशेने जेव्हा तो जातो त्यावेळेला त्याच्या आईबाबांची जी काही बोलणी त्याला खावी लागतात, तर त्या सगळ्यामध्ये त्याची अशी एक दोलायमान परिस्थिती निर्माण होते. आणि मग त्या सतत होणाऱ्या प्रेशरचा, त्याच्या भावनांचं ते दमन तो हळूहळू करायला लागतो, आणि कधी त्याचा स्फोट होईल हे सांगता येत नाही. आणि मग तो स्फोट कधी तर एकदम चिडणे म्हणा, एकदम रागाने बोलणे म्हणा, एखादी कृती करणे म्हणा. काही मुलं आज आपण पाहतो की टीनेजमध्ये गुन्हेगारी सुद्धा प्रवृत्तीला लागतात,
1: म्हणजे
0: त्यांच्या भावनांची तिथे ओळखच नसते आणि त्यांना देणं घेणं नसतं की मी काय करतोय हे मला काही माहिती नाही, पण मला करून बघायचंय, ही कृती करावीशी वाटते मला ते करून बघायचंय, हे खावंसं वाटते मला हे खाऊन बघायचंय. म्हणजे तिथं परिणामाची इथं विचार केली जात नाही. म्हणून भावनिक आंदोलन हे खूप मोठं चॅलेंज आहे मुलांचं, कारण अचानक होणारा बदल, शारीरिक मानसिक हा सगळा होणारा बदल, आणि त्या भावनांना समजून न घेणारे पालक, अव्यक्तता, आणि मग त्यांना जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं उत्तर सहज ते गुगलला विचारतात, आणि गुगलकडून मिळणारं ज्ञान हे परफेक्ट आहेच असं नाही, ते प्रमाणित आहे असं नाही. मग ते ज्ञान जेव्हा अर्धवट ज्ञान मिळतं त्यावेळेला त्या अर्धवट मिळालेल्या ज्ञानामधून ते स्वतःला फार हुशार समजतात मुलं, आणि असतातच. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्वतःची प्रश्नांना उत्तर योग्य पद्धतीने न मिळणं, स्वतःमधील जे काही बदल होतात त्या बदलांना ते शब्दबद्ध करू शकत नाहीत, त्यानंतर समाजामध्ये जे काही त्यांचे अपेक्षा असते समाजाकडनं त्या अपेक्षा तिथं पूर्ण होऊ शकत नाहीत. दुसरा भाग इथं आणखी येतो पिअर ग्रुपचा. मग प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या परसेप्शननी वागतं, त्याला त्याचे जसे आई वडील फॅसिलिटी देतात त्या पद्धतीने वागतं, मुलं कम्पेअर करायला लागतात इथे. आणि मग इथं स्वतः मुलं त्या एजमध्ये स्वतःला एक लीडरशिप क्वालिटी ही त्यांची जास्त इथं बिल्डअप होते, आणि स्वतः एक लीडर म्हणून घेण्यामध्ये त्यांचा खूप आनंद असतो. मग ते घरात लीडर असतात, बाहेरही लीडर असतात, क्लासमध्येही लीडर असतात. मग अशा पद्धतीची लीडरशिप आणि मग ते प्रेझेंटेशन त्यांचं कधी योग्य अयोग्य ह्या प्रकारामध्ये अतिशय कन्फ्युजिंग स्टेज इथं असते. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला एक नकारात्मकच गोष्टी नाही, परंतु दुसरी बाजू अशी आहे की ह्याच वयामध्ये मुलं असं काही करून जातात की जे पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या त्या गुणांचा असा विकास होतो की त्यावरती त्यांचं पूर्ण लाईफ सेट होतं. आणि म्हणून तो टास्क, ती वेळ आणि ती सिच्युएशन फक्त कॅच करण्यासाठी मुलांना अनुभव घेऊ द्यावेत पालकांनी.
1: खरंच.
0: पण अनुभव जर चुकीचे असतील तर त्या अनुभवांना सांगण्यापेक्षा त्या अनुभवांसाठी पालकांनी त्यांच्या सोबत असावं. याचा अर्थ असा नाही की अनुभव हे चुकीचे आहेत म्हणून पालकांनी अनुभव घेऊ द्यावेत, नाही. तर त्याच्यासाठी त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना संस्कारित करणं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये पालकांच्या सोबत राहणं मुलांनी हे कसं होईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवे. त्यामध्ये आणखी पुढचं चॅलेंज एक येतं की कॅरेक्टर येतं, असे आयडियल कॅरेक्टर्स असतात, मला ह्यांच्यासारखंच व्हायचंय, मला माझ्या सरांसारखंच व्हायचंय किंवा मला ह्या हिरो सारखंच व्हायचंय वगैरे वगैरे. हे चॅलेंजेस पण तिथं कन्फ्युज स्टेज असते आणि ती हळूहळू त्याच्यामध्ये रियालिटी जेव्हा त्यांच्या समोर येते त्यावेळेला त्यामध्ये बदल पण होतो. परंतु तो काळ अतिशय त्रासदायक आहे असा नाही, परंतु त्याच्यावरती योग्य काम जर केलं तर हे चॅलेंजेस त्यांच्या पूर्ण संधीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. आणि म्हणून ह्या

0: संधींची वाट मुलं बघत असतात, त्या संधी ह्या काळामध्ये येऊन जातात. म्हणून संधी फक्त आपल्याला कॅच करता आल्या पाहिजेत, यासाठी पालकांनी सोबत राहणं गरजेचं आहे ऍज अ ऑब्झर्वर म्हणून.
1: अगदीच. या सगळ्या गोष्टींचा जर खोलवर विचार पालकांमध्ये रुजला गेला तर नक्कीच वयात येताना ज्या काही समस्या पालकत्वाच्या बाबतीत आज पालकांना जाणवत आहेत त्या कुठेतरी कमी होतील असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता आज पालकत्व म्हणजे एक खूप मोठं आव्हानच आहे असं आपण वारंवार म्हणतोय आणि ते खरं आहेच आहे, ते स्वीकारावं लागेलच. पालक म्हणून अनेक समस्या अडचणींना मुलांची वाढ विकास घडवून आणत असताना तोंड द्यावं लागत आहे आणि विशेषतः वयात येणारी मुलं आणि मुली यांना योग्य असं मार्गदर्शन करणं, त्यांना शिस्त लावणं, वाईट सवयींपासून गोष्टींपासून त्यांना दूर ठेवणं, अशा काही समस्या पालकांच्या समोर आज आपण आवासून उभ्या आहेत हे बघतोय. तर मग वयात येणाऱ्या मुलांचं पालकत्व योग्य प्रकारे कसं पालकांनी पार पाडावं याविषयी अतिशय सविस्तर आपण भाष्य त्यावर केलेलं आहे, परंतु हे कृतीत येणं ही तितकंच गरजेचं आहे. मग ते नेमकं कृतीत कसं पालकांनी आज आणणं गरजेचं आहे, कारण पालकांच्याही काही प्रायोरिटीज आहेत, त्यांच्याही काही वैयक्तिक समस्या आहेत, मग अशा परिस्थितीत त्यांनी कसं ते योग्य प्रकारे कृतीत आणता येईल त्यांना, त्याविषयी आपण काय सांगाल?
0: अतिशय छान प्रश्न आहे मॅडम. जेव्हा आपण हे सगळं बोलतो, बोलणाऱ्यालाही छान वाटतं आणि ऐकणाऱ्यालाही छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी, परंतु जेव्हा आपण त्यामध्ये उतरतो म्हणजे जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून पालक होणं जरीही अवघड असलं आजच्या काळामध्ये तरीही तेवढं अवघड नाही जेव्हा आम्ही हे मानसिकदृष्ट्या साक्षर होतो त्यावेळेला. परंतु आज आम्ही फक्त काही गोष्टींची आम्ही जर इथं विचारसरणीमध्ये पुन्हा जर आम्ही गेलो, पुन्हा पुन्हा आम्ही जर विचार केला ह्या सगळ्या गोष्टींचा, तर काही पैलू समोर येतात. तर पहिला पैलू समोर येतो की पालकांनी आपल्या बालपणाशी मुलांच्या बालपणाची तुलना अजिबात करू नये.
1: बरं.
0: नंतर आई आणि मुलगी आणि आई आणि मुलगा, त्याचबरोबर आई वडील, ही जी नाती आहेत घरामध्ये, तर ह्या घरामधल्या नात्यांचा एक विशिष्ट संस्कार हा त्या त्या वयोगटामध्ये देणं गरजेचं आहे. वडिलांनी मुलाला आणि आईनी मुलीला, वयात येणाऱ्या मुलींसाठी आणि वयात येणाऱ्या मुलासाठी. कारण आज आपण पाहतो मुलींसाठी खूप काही प्रबोधनपर कार्यशाळा होतात, मुलींना भरपूर काही सांगितलं जातं, परंतु मुलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळत नाही. वयात येणाऱ्या मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज वडील पालकांनी तयार होणं गरजेचं आहे. त्यासोबतच आज आपण पाहतो की मुलांना आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेणं हे आज काळाची गरज आहे. काही आपले आर्थिक व्यवहार असतील किंवा आपले काही घरातली ऑफिसची कामं किंवा घरातली कामं असतील, तर त्यामध्ये मुलांचा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा निर्णय असावा. कारण ह्या काळामध्ये निर्णयक्षमता जेव्हा मुलांची स्ट्रॉंग होते त्यावेळेला त्या निर्णयक्षमतेचं दमन जिथं होणार आहे ते आहे घर. म्हणजे निर्णय आम्हाला द्यावेसे वाटतात मुलांना, परंतु आमचे निर्णयच कोणी लक्षात घेत नाही. मग ही जर भाव असेल तर तिथे भावना दाबली जाते ना, म्हणून त्या निर्णयांना तिथे वेटेज दिलं जावं. मुलांचे निर्णय, मुलांच्या निर्णयानुसार त्यांना प्राधान्य देणं. फक्त आपण योग्य अयोग्यता आणि त्या क्षेत्रामध्ये, समजा एखाद्या मुलाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जायचंय परंतु आम्हाला नकोय, पण त्या मुलाच्या निर्णयाचा आदर घेऊन त्याच क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींच्या, तज्ज्ञ व्यक्तींच्या सक्सेसफुल स्टोरीज आपण मुलांना सांगू शकतो, त्या व्यक्तीपर्यंत आपण नेऊ शकतो आणि त्यातले ड्रॉबॅक्स आपण मुलांना सांगू शकतो, त्यातले प्लस पॉईंट काय आहेत हे मुलांना त्यांच्या समोर आणू शकतो. आणि हे जेव्हा पूर्णपणे लेखाजोखा मुलांच्या जेव्हा समोर येतो त्यावेळेला हे चॅलेंजेस आहेत. बघ तू स्वीकारू शकतो का, ही सहज एक होणारी कृती आहे, बघ ही जास्त काळ टिकणारी नाहीये, यामध्ये पुन्हा पुढचे चॅलेंजेस काय असणार आहेत, बघ तू चॅलेंजेस काय असतील ते बघ. आज आपण पाहतो की करिअर मॉडेलनुसार आज प्रत्येक व्यक्तीने, पालकांनी मुलांना करिअर मॉडेल्स क्लिअर केले पाहिजेत. मग विशिष्ट वयोगटापर्यंत त्याचं काय अचीवमेंट असायला हवी, त्याच्यानंतरची काय अचीवमेंट असायला हवी, त्यानंतर 30 वर्षापर्यंत काय असायला पाहिजे, 40 पर्यंत काय असायला हवी, तर अशा पद्धतीचं जे मॉडेल्स आपण मुलांच्या समोर पालकांच्या माध्यमातून जर इथं प्रेझेंट केलं गेलं तर मुलं सहज स्वीकारतात. आयडियोलॉजी ही विशिष्ट वर्तनापर्यंत आहे, म्हणजे मुलांनी स्वतः करून बघण्याची जी काही संधी आहे ती मुलांना पालकांनी द्यावी. ही संधी मिळाली, त्यातले योग्य अयोग्यचे कंगोरे तिथं क्लिअर झाले की बरोबर मुलं आपले निर्णय घेतात आणि मूव्ह ऑन करतात. त्यानंतर पालकांनी मुलांना सतत जे

0: चॅलेंजेस आहेत, छोटे मोठे चॅलेंजेस, आधी छोटे छोटे चॅलेंजेस त्यांना स्वतःला हँडल करू द्यावेत. मग सहज एखादी गोष्ट करायची असेल तर थांब तुझ्याच्यानी नाही जमणार, मी करून देतो, कारण तिथं आपला आयडियल पॅरेंटिंग हा रोल तिथे येतो, तर तो तिथं रोल कामाचा नाही. छोटे छोटे जे चॅलेंजेस आहेत मुलांनी त्यांच्या आयुष्यातले, त्यांनी स्वतः हँडल केले पाहिजेत. तुझा प्रश्न आहे तो तू कर, पण बघा मी आहे तुझ्यासोबत, ज्यावेळेला तुला वाटतं माझी गरज आहे त्यावेळेला तू मला सांग.
1: बरोबर.
0: त्यासोबत छोटे छोटे निर्णय मुलांना घेऊ द्यावेत, त्यांना त्यांचे निर्णय, घरातले छोटे छोटे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. आणि जेव्हा हे निर्णय मुलं घेतील त्यावेळेला त्यांचाही घरामधला जो काही महत्वाचा रोल आहे हा रोल तिथं ऍक्टिव्ह होतो, मुलांना अनुभव मिळतात. आणि हे अनुभव जेव्हा मिळतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली मुलं मागच्या अनुभवातून पुढचा अनुभव चांगलाच घेणार आहेत, आणि ती पूर्णपणे शहानिशा करूनच मुलं पुढं वर्तन करणार आहेत. म्हणून हे अनुभव घेणं, स्वतःचे चॅलेंजेस स्वतः स्वीकारणं, स्वतःचे निर्णय स्वतः छोटे छोटे घ्यायला लावणं, मुलांच्या सोबत राहणं, को पॅरेंटिंग प्लान इथं क्रिएट करणं, मुलांचे मित्र मैत्रीण बनणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा इथं होतील त्यावेळेला एक आयडियल पॅरेंटिंग इथं होईल असं मला वाटतं. मुलांमधला होणारा मानसिक बदल, त्यांच्यातला होणारा शारीरिक बदल, मानसिक आणि शारीरिक बदलामुळे होणारे हार्मोनल जे चेंजेस आहेत ते, आणि त्या चेंजेसमुळे मुलांचे होणारे वर्तन बदल, ते समजून घेऊन मुलांचे आज मित्र मैत्रीण बनणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे आपण आपले रोल क्लिअर करू त्यावेळेला आपलं हेल्दी पॅरेंटिंग होईल असं मला वाटतं.
1: खरोखर मॅडम, आता जाता जाता आणखी एका विषयावर मला प्रकाश टाकावासा वाटतो की आता विशेष पालकांच्या समस्या असतील त्याचं निराकरण कसं असावं, किंवा त्याचं निराकरण तुम्ही कसं करता, समुपदेशन कसं केलं जातं, याविषयी सविस्तर आपण जाणून घेतलंय. शिवाय पॅरेंटिंग आजचं कसं असावं, सामान्य बालकांचंही आणि विशेष बालकांचंही, ते कृतीत आपण कसं आणावं पालक म्हणून, हेही आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेतलंय. पण आज आपण बघतोय की पालकांची आणि बालकांची अधिक धडपड आहे ते त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याची, आणि इतकी प्रचंड स्पर्धा आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या की पालक आणि बालक दोघंही स्वतःला हरवून या पाठीमागे धावू लागलेले आहेत. म्हणजे बालक स्वतःचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आणि पालक आपल्या बालकांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी अगदी स्वतःला पूर्णपणे हरवून जात आहेत, आणि त्यांच्या त्या गोष्टीच्या पाठी लागून त्यात विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय सकारात्मक खरं तर ही गोष्ट आहे, म्हणजे सतत पालक आपल्या बालकांसोबत त्यांच्या शिक्षणासोबत जोडल्या जातात. पण कुठेतरी ही एक दडपणाची बाबही असलेली आपल्याला जाणवू शकते, किंवा बालकांच्या बाबतीत विचार केला तर प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर एक नवीन शैक्षणिक आव्हान निर्माण करत जाणं हेही त्यांच्यासाठी त्यांच्या वयोगटाचा विचार करता एक दडपणाची बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग अशा वेळी दडपण न घेता पालकांनी आणि बालकांनी कशा प्रकारे हा शैक्षणिक स्तर उंचावावा किंवा ते उंचावू शकतात याविषयी एक समुपदेशक म्हणून काय सांगाल?
0: अगदी बरोबर मॅडम. आज बघतो आपण ज्या व्यक्तीचा पॅकेज जास्त तो सक्सेसफुल पर्सन,
1: खरंच,
0: आणि ज्या मुलाचं पॅकेज जास्त, जो मुलगा विदेशात सेटल झालेला आहे आणि जो मुलगा हायर पोस्टवरती आहे, त्या पालकांना असं वाटतं की आय एम परफेक्ट पॅरेंट हे तिथं येतं.
1: होय.
0: परंतु आपण काय केलंय तर मुलांचा सक्सेस आणि आपलं सक्सेस हे त्यांच्या पॅकेजशी आपण कनेक्ट केलेलं आहे, पण इथं इथिक्स येत नाहीत, इथं व्हॅल्यूज येत नाहीत, इथं मॉरल येत नाही, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यातही पलीकडे जाऊन मुलांच्या भावना येत नाहीत.
1: खरोखर.
0: आणि जे मुलांचं जगणं जे आहे ते जगणंच इथं राहत नाही, आणि मग ह्या जगण्याच्या पलीकडची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा म्हणजे शैक्षणिक स्पर्धा. आज आपण म्हणूया अमक्याचा मुलगा हा विदेशात जाऊन एवढा सेटल झाला आणि एवढं पॅकेज त्याला मिळायला लागलं, मग लगेच आमच्या घरामध्ये तुलना सुरू होते. म्हणून पहिल्यांदा मला पालकांना विनंती करावीशी अशी वाटते की आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये. प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे, बिलीफ वेगळी आहे, आणि मग जर प्रत्येक मूल जर वेगळं असेल तर त्याची कार्यकौशल्य वेगळी, त्याची कार्यक्षेत्र वेगळी आणि त्याच्या सर्व क्षमता पण वेगळ्या. आणि म्हणून मुलाला संगोपन करावं, मुलाचा मालक बनू नये. विचार करायला हवा पालकांनी की शैक्षणिक वृद्धी किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे मुलांचा सक्सेस नाही, तर तेच मूल तुमचं एखाद्याच्या संवेदना समजून घेऊन सहवेदनेला जर जात असेल, एम्पथी लेवलला जर जात असेल, तर धिस इज सक्सेस पॅरेंटिंग. मुलांच्या जाणीवा ह्या अधिक विस्तारलेल्या असतात.

0: असतील आणि मग त्या जाणीवा इतक्या तीव्र जाणीवा आहेत आणि तो दुसऱ्यांची मदत करण्यासाठी जर तो जात असेल, आपल्या आई वडिलांना जेव्हा तो समजून घेत असेल, घरातल्या प्रत्येक सदस्याला तर जो समजून घेत असेल, पण त्याचं शिक्षण नाहीये, म्हणजे तुमच्या अपेक्षेनुसार तो शिक्षणाच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, अर्निंग करतोय, फॅमिली तो चालवतोय, पण ते तुमच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, ते म्हणजे ते मूल तुमच्या सक्सेस स्टोरीमध्ये बसत नाही असं अजिबात नाही. तर आज मुलांच्या सक्सेसच्या म्हणजे यशस्वीतेच्या व्याख्या पालकांनीच बदलायला हव्या. आज तुमचं मूल आनंदाने जगतय ना, हसतय ना, आज तुमचं मूल आनंदाने तुमची वाट बघतय ना, म्हणजे ह्या ज्या भावना आहेत ह्या भावनांना संगोपित करत करत मुलगा मुलगी जेव्हा तुमच्याशी वर्तन करते ते खरं सक्सेस
1: होय.
0: पण आपण एज्युकेशनल ह्या प्लॅटफॉर्म मध्ये मुलांच्या भावनांचा इतका आपण हेट केलेला असतो. पालक महत्वाचे नाहीत, नातेवाईक महत्वाचे नाहीत, पुस्तक महत्वाचं आहे, तुझं एज्युकेशनल प्लॅटफॉर्म महत्वाचं आहे, हे जे आम्ही बिंबवलेले तर हेच मुलं प्रमाण मानतात आणि पुढं ते करिअर आपला तसंच नेतात आणि त्यांना ते करिअरच इम्पॉर्टंट वाटतं, आई वडील इम्पॉर्टंट वाटत नाहीत.
1: अगदी खरं. म्हणजे आपण जे म्हणतोय की आज समस्या निर्माण होत आहेत, वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये, लोक भावना शून्य होत चाललेले आहेत, तर या सगळ्यांचं मूळ जे आहे ते यात दडलेलं आहे हे समजून घेणं आज काळाची गरज आहे. खरंच आहे.
0: म्हणजे मुलांना त्यांच्या भावनांची ओळखच आपण जर होऊ देत नसाल तर त्या तुमच्या भावना कशा ओळखतील.
1: खरंच आहे.
0: संवेदना जेव्हा सहवेदनेमध्ये रूपांतरित होतील त्यावेळेला त्या सहवेदनेचा आम्हाला कुठंतरी तो फील असणार आहे. आम्ही मुलाला खूप मोठं केलंय, खूप पॅकेज पर्यंत पोहोचवलंय, पण ते मूल आम्हाला विचारत नाहीये बाबा तुम्ही कसे आहात. ज्या काळामध्ये खरी भावनेची परिपूर्तता होणं गरजेचं आहे, ती परिपूर्तताच होण्यासाठी जर तुम्ही पालक म्हणून संधी जर देत नसाल तर त्या भावनांचं निर्मिती केंद्र तिथे थांबवलेलं आहे तुम्ही.
1: खरंच.
0: आणि हे निर्मिती केंद्र जेव्हा थांबवलेलं आहे तर ती निर्मिती त्या त्या वयामध्ये जिथं होत नाही तिथं पुढं अपेक्षा ती तुम्ही करूच नाही. म्हणून पालकांना मला पुन्हा आणखी एक विनंती करावीशी वाटते की भावना काय असतात हे त्यांना जगू द्या, मुलांना जे वाटते ते अनुभवू द्या. अरे तू मोठ्यांनी काय हसतोय, आनंद सुद्धा व्यक्त करण्याची प्रोटोकॉल लावतो आम्ही.
1: म्हणजे शिष्टाचाराच्या नावाखाली आज इतक्या गोष्टी वाढत चालल्यात की बालकांचं जे बालपण आहे ते जपल्या जातच नाहीये. तुम्ही म्हणालात तसं, ती फुलपाखरं आहेत आणि त्या फुलपाखरांचे पंख तुम्हाला छाटण्याचा अधिकार नाहीये हे आज पालकांना खरंच कळणं गरजेचं आहे.
0: आणि हाही अधिकार नाहीये फुलपाखराचे पंख छाटण्याचा, आणि हाही दुसरा अधिकार नाहीये की जेव्हा सुरवंटाचं फुलपाखरू होतं ती धडपड जी आहे ती धडपड म्हणजे मी अलगत फुलपाखरू मी बाहेर काढेल ही प्रोसेस होणारच नाही, ते मरून जाते. म्हणून मुलांचे संघर्ष मुलांना करू द्या, त्यांना त्यांच्या त्यांच्या वयोगटानुसार अनुभव घेऊ द्या आणि त्यांच्या सोबत पालक म्हणून ऑब्झर्वर म्हणून राहा आणि त्यांच्या भावनांना इथं न्याय द्या. जोपर्यंत भावनांना न्याय दिला जात नाही तोपर्यंत आपल्याला परिपूर्ण मूल मिळणं
1: खूप
0: आजच्या काळामध्ये अवघड आहे. म्हणून आजचे चॅलेंजेस खूप आहेत. चॅलेंजेस जर बघितले आपण तर ती लिस्ट आपली संपणार नाही. परंतु यासाठी मुलांना त्यांचं त्यांचं जीवन क्रिएट करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म तुम्हाला द्यायचा आहे फक्त एवढंच आठवायचंय की मी या वयामध्ये काय केलं. त्या मुलांना रागवत असताना माझ्यावर जी ह्या वयामधली ही सिच्युएशन मी कशी हँडल केली, फक्त तो प्लॅटफॉर्म आणि त्यावेळेला मला काय वाटलं होतं, एक मूल म्हणून मला काय वाटलं होतं, त्या संवेदना अगोदर तुमच्या जाग्या होणं गरजेचं आहे. मग मुलांच्या संवेदना आपोआपच जाग्या होतील, सहवेदना त्या झाल्या की पॅरेंटिंग अतिशय आनंददायी प्रक्रिया आहे आणि हे पॅरेंटिंग प्रत्येकाने अनुभवावं, आनंदाने अनुभवावं. भावनात्मक दृष्टिकोनाचा हा एक मोठा गोल होऊ शकतो आणि हा दृष्टिकोन अधिक विस्तारित होऊ शकतो. एक फक्त मला ह्या प्रसंगी मला पालकांना विचारावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना कवेत कधी घेतलेलं आहे, माझा मुलगा म्हणून त्याला हक कधी केलेला आहे, त्याच्या चुकांना तुम्ही किती पदरात घातलेलं आहे. ठीक आहे, चुकांच्या मागची कारणं तुम्ही काय शोधून काढणं, त्याला पनिशमेंट देणं तो भाग वेगळा, परंतु मी तुझ्यासोबत आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना किती वेळेला तुम्ही स्पर्श करता, त्यांच्या पाठीवरून तुम्ही किती हात फिरवता हे तुम्ही पालकांनो आठवा असं मला ह्यावेळी सांगावं वाटतं.
1: खरंच अतिशय संवेदनशील विषय पण तितकाच महत्वाचा विषय. खूप छान मॅडम, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमांमधून तुम्ही अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती सर्व आमच्या मैत्रिणींपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवलीत. कारण आज पॅरेंटिंग हे जे आव्हान झालंय ते का झालंय, त्या पाठीमागची कारणं काय आहे आणि त्याच्यावरची उपाययोजना काय आहे हे आजच्या पालकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, हे तुम्ही उत्तमरित्या आम्हा सर्व

0: पर्यंत पोहोचवलं. खरोखर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील तुमच्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: आपल्याही ऋणात मी राहू इच्छिते, कारण परभणी आकाशवाणी केंद्राने मला ही संधी इथं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मनस्वी आभार, धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ, हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आता आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत ऐकूयात परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो, स्वप्न पाहण्याचं धाडस आणि ते पूर्ण करण्याची जिद्द हाच स्त्री शक्तीचा खरा अर्थ. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांशी आज आपण संवाद साधतो आहोत. त्यांच्या अनुभवातून, विचारातून नव्या पिढीला दिशा मिळेल या विश्वासानंच आपण या मुलाखती प्रसारित करत आहोत. मैत्रिणींनो, त्यांच्या प्रवासातील संघर्ष, यश आणि समाजासाठीचा संदेश आपल्याला नवीन ऊर्जा देईल अशी आशा आहे. तर मैत्रिणींनो, हातमाग, पारंपरिक विणकाम, भरतकाम, रंगकाम यासारख्या तंत्रांना जपत आधुनिक डिझाईन, हलकं कापड, नव्या रंगसंगती आणि ट्रेंडनुसार बदल स्वीकारत, परंपरेचा सन्मान आणि आधुनिकतेचा स्वीकार करत, साडी ही केवळ वस्त्र नाही ती भारतीय संस्कृतीची ओळख आहे हा जणू संदेश देणाऱ्या शिखा कारिगिरी हा ब्रँड जनमानसात पोहोचवणाऱ्या उद्योजकता, नवकल्पना आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिखा अजमेरा या यशस्वी मैत्रिणीशी आज आपण संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, डिजिटल माध्यमांच्या प्रभावी वापरातून स्वतःचा ठसा उमटवत व्यवसायाला केवळ नफ्याचं साधन न मानता सामाजिक परिवर्तनाचं माध्यम मानणाऱ्या शिखा अजमेरा आज आपल्यासोबत आहेत. शिखाजी, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील प्रेरणादायी अनुभव, यश अपयशाची शिकवण आणि भावी पिढीसाठीचा संदेश याविषयी आज आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल की शिखा अजमेरा या मूळ परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील आहेत. त्यांचं सासर पूर्णा शहरात आहे. सध्या त्यांचं वास्तव्य आपल्या भारताच्या राजधानीत अर्थात दिल्ली शहरात त्या वास्तव्याला आहेत. पारंपरिकतेची जोड देणारा त्यांचा हा व्यवसाय त्या भारतभर आणि भारताबाहेरही अनेक देशांमध्ये आपली भारतीय संस्कृतीची जोड देत त्या पोहोचवत आहेत. तर जाणून घेऊयात त्यांचा हा प्रवास. शिखा अजमेराजी, काय सांगाल की आपला हा जो ब्रँड आहे, आपला हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
2: शिखास कारिगरी, मी एक हाऊस वाईफ आहे.
0: बर.
2: आणि माझं आर्ट हा पॅशन होता.
0: बर.
2: पेंटिंग हे मी आवर्जून करायची माझ्या फ्री टाइम मध्ये. जसं आपण पाहतो की रांगोळी काढतो किंवा दिवाळीच्या सणाच्या वेळेत पेंटिंग होतात घरी. सणवार आले की आपण हे सगळे आर्टिस्टिक वर्क करतच राहतो. तर ह्या ऍज अ गर्ल म्हणून पण ह्या सगळ्या आर्टिस्टिक वर्क मी माझ्या आईकडून शिकून घेतल्या आणि त्याच्यात मला आवड निर्माण झाली. आणि नंतर जेव्हा लग्न झालं, त्याच्यानंतर जेव्हा कधी मध्ये फ्री टाइम असायचं, तेव्हा मी हा माझा आर्ट किंवा हा पॅशन मी हा सोडला नाही. तर एक काहीतरी आर्ट केल्यानंतर जसं एक हा एक स्ट्रेस बस्टर असतो, तर महिलांसाठी हा म्हणजे मी आवर्जून सांगेल की स्वतःच्या एखाद्या ह्या पॅशनला ओळखून, इंटरेस्टला ओळखून ते तुम्ही दिवसातून अर्धा तास, एक तास तरी त्याला द्यायचा, म्हणजे त्या तुम्हाला खरंच एक स्ट्रेस बस्टर असते. ते तर ते परत तुमचं ते दिवस किंवा ते दिन आहे किंवा पुढचा दिवस आहे ते व्यवस्थित जातो. तर मुलं जशी मोठी झाली आणि माझ्याकडे फ्री टाईम थोडा जास्त मला भेटत गेला, त्याच्यातून हा मी आर्ट थोडं डेडिकेशननी अजून करू लागली आणि मग पेंटिंग करता करता मग हीच पेंटिंग आपण फॅब्रिकवर करायचं असं माझं विचार होता. जेव्हा जेव्हा कधी पण काही प्रोग्राम असायचा तर मला असं वाटायचं की काहीतरी आपण डिफरंट घालायचं, काहीतरी डिफरंट दिसायचं, लोकांपेक्षा वेगळं करायचा किंवा काहीतरी थीम त्याच्यात टाकायची त्या सणानिमित्ताने. तर असं आधी

0: मी माझ्या साड्यावर म्हणा किंवा माझ्या फॅमिलीच्या ड्रेसिंगवर ती करत यायची. नंतर हा डेडिकेटेडली मी सुरू केलं की साड्यांवर फॅब्रिकवर वेगळे वेगळे फॅब्रिक टी शर्ट कुर्ता किंवा साडीज ब्लाउजेस आहेत त्याच्यावर मी हे हँड पेंटिंग करायची आणि मग त्याच्यातूनच हा एक थोडा त्याला बिझनेसचा अँगल आलाय. मी बिझनेस तर नाही म्हणणार ह्याला अजून पण हा एक आर्ट पॅशन समोर ठेवते मी सध्या तरी.
1: अच्छा, किती दिवसांपासून आपण या व्यवसायामध्ये उतरला?
0: 3 वर्ष झाले आता मला ह्याला तुमच्या समोर किंवा इंडिया समोर जगासमोर आणण्यासाठी 3 वर्ष झाली आता.
1: आणि आम्हाला खूप अभिमान वाटतोय की तुम्ही परभणी जिल्ह्यातल्या आहात. पूर्णा शहरामधला आपण होमटाऊन आहे आपलं आणि सध्या आपण दिल्लीमध्ये वास्तव्य करत आहात. आणि नुकताच सूरजकुंड 2026 क्राफ्ट मेला जो झाला होता त्यामध्ये देखील आपला हा जो ब्रँड आहे शिखाज कारिगरी त्यामधून आपण हँड पेंटिंग केलेल्या साड्या सादर केल्या होत्या. हा जो क्राफ्ट मेला होता यातला अनुभव काय सांगाल आपण? कसं आपण त्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिथे काय काय अनुभव आले आपल्याला?
0: सूरजकुंड हा एक इंटरनॅशनल क्राफ्ट मेला आहे. तिथे हस्तकला किंवा हाताने बनवलेल्या वस्तू नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर लोक येतात तिथे ते सादर करतात. मी मागच्या वर्षी पण सूरजकुंडशी जुळली होती. तिथे मागच्या वर्षी पण मी हा फॅशन शो केला होता आणि त्याला जेवढा प्रतिसाद भेटला तिथे तर त्याचंच हा सेकंड व्हर्जन आहे. फॅशन शो आपला हा मेनली साड्यांसाठीच असतो, साड्यांवरच असतो. साडी ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि लेडीजचा हा जो पेहराव आहे तर तो फक्त एक ड्रेसिंग नाहीये, ते आपली भारतीय संस्कृती पण आपण दर्शवतो त्याच्यातनं. ब्रँडचा मेन उद्देश आहे हँडलूम साडीज आणि त्याच्यावर पण हँड पेंटिंग. म्हणजे भारतामध्ये एवढ्या कला आहेत आणि भारत तर एवढे आर्टिझन्स आहेत, एवढे विवर्स आहेत, ते एवढे मेहनत करून वेगवेगळ्या साड्या वीव करतात. म्हणजे पैठणी आहे, नारायण पेठ आहे किंवा असे खूप सारे बनारसी आहे, खूप सारे वेगळे वेगळे विविंग्स आहेत. तर ह्या विविंग्सवर मी माझं पर्सनल टच दिलं हँड पेंटिंगचं. तर आधी तर मी मॉडर्नाइज पेंटिंगच करायची पण दिल्लीमध्ये राहिल्यावर तिथे जेवढे एक्झिबिशन्स किंवा तिथे एवढे आर्टिस्टिक एक्सप्लोर होतो आपला, तिथे देशातून विभिन्न कॉर्नर कॉर्नरहून खूप खूप आर्टिस्ट येतात. ते त्यांचे वेगळे वेगळे आर्ट दाखवत असतात. तर जसं हँड पेंटिंगमध्ये पण फक्त मॉडर्न पेंटिंगच नाही आहे तर त्याच्यात ते पिछवाई, गोंडा किंवा मधुबनी तुम्हाला माहिती असेल. तर ह्या पण खूप आर्ट आहेत ज्या आपण भिंतीवर पाहतो किंवा कॅनव्हासवर पाहतो. तर ते मला असं वाटलं की ते फक्त भिंतीवर न राहता आपण जिवंत असं त्याला अंगावर परिधान करून घालू शकतो, फिरू शकतो, असं लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा आर्ट वेगवेगळ्या आर्टिस्टचा. तर मग तेव्हा तिथे मी ते 100+ आर्टिस्ट आता मी त्यांच्याशी जुडलेली आहे. तर त्या आर्टिस्टशी जुळून त्यांना फॅब्रिक प्रोव्हाइड करून, हँडलूम फॅब्रिक प्रोव्हाइड करून त्यांना मी डिझाईन्स वगैरे प्रोव्हाइड करते आणि ते आपल्यासाठी वेगवेगळ्या आर्ट्स त्याच्यावर उतरून आपल्याला देतात.
1: बर बर, तुमची ही जी कला आहे हे आवडीतून निर्माण झालेली आहे नाही का? काय सांगाल बरं की साड्यांवर हे आपली जी भारतीय संस्कृती आहे, जसं आपण आता म्हणालात की भिंतींवर कॅनव्हासवर आपण ह्या ज्या पारंपरिक पेंटिंग बघत होतो त्याच तुम्हाला साड्यांवर का उतराव्या अशा वाटल्या? म्हणजे इतक्या सगळ्या पेंटिंग्स आहेत, आपण मॉडर्न पेंटिंग बद्दल पण बोललात, तर ह्या पारंपरिक पेंटिंगचं असं काय वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला खेचलं ज्या पेंटिंग्सनी आणि त्याचा व्यवसायामध्ये तुमच्या ब्रँडमध्ये त्याचं रूपांतर झालं, याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, ऍक्च्युली इंडियाचा हा आर्ट मला असं वाटतं की अजून पण लोकांसमोर पूर्णपणे आलेला नाहीये. म्हणजे आता मी दिल्लीमध्ये राहते म्हणून पण तुम्ही म्हणू शकता की मला थोडं त्याचं एक्सपोजर भेटलंय. म्हणजे काही गिण्याचुण्या लोकांनाच माहितीये की वारली पण हा एक आर्ट आहे किंवा पिछवाई एक आर्ट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त चित्तारा आर्ट आहे, गोंदा आर्ट आहे किंवा वेस्ट बेंगॉलचा कालीघाटी आर्ट आहे. तर आय एम शुअर की काही जणांना हे आर्ट आहेत इंडियाचा हे माहिती पण नसणार. तर हेच आर्ट जर आपण त्या त्या भागात किंवा त्या त्या स्टेट्समध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्या दिसतात. तर त्या कुठे दिसतात? तर त्या भिंतीवर दिसतात किंवा कॅनव्हासवर दिसतात किंवा टेम्पल्समध्ये जातो तेव्हा त्या टेम्पलच्या त्या पिलर्सवर म्हणा किंवा वरती टॉमवर म्हणा ते आपल्याला दिसतं तसं. तर हेच आर्ट मला असं वाटलं की आता ह्याला एक जिवंत आपण काहीतरी रूप द्यायचं आणि ते फक्त पेंटिंग किंवा कॅनव्हासद्वारेच लोकांपर्यंत पोहोचणार असं जरुरी नाहीये. तर आपण एक ते ड्रेसेसवर किंवा स्टोल्स आणि सारीज आहेत त्याच्यावर पण आपण उतरवू शकतो त्या आर्टला.

0: आणि आजकाल ते ट्विनिंग किंवा थिमेटिक डिझाईन पेंटिंग सारीज ड्रेसिंग हे खूप फॅशन मध्ये आहे. तर त्याच्यातून असं मला वाटलं की काहीतरी आपण हे असं करू शकतो साड्यांवर किंवा फॅब्रिकवर मेनली. तर त्याच्यातूनच ही कल्पना आली.
1: शिखाजी तुम्ही एक महिला उद्योजिका तर आहातच, शिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहात आणि कंटेंट क्रिएटर पण आहात. याचाच अर्थ तुम्ही डिजिटल मार्केटिंगशी जोडल्या गेलेल्या आहात आणि मला वाटतं की डिजिटल मार्केटिंग मधून तुम्ही तुमचा ब्रँड तुमचा व्यवसाय हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. कारण आपण बघतो आहोत की हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येक जण ह्या डिजिटल सगळ्या सोशल मीडियावर पडलेलाच असतो.
0: बरोबर.
1: आणि तिथूनच मग अशा छान छान कलांचा उगम होत राहतो. कळतात अगदी कानाकोपऱ्यामध्ये भारतामध्ये कुठेही कोणी असेल तर त्याला, म्हणजे कन्याकुमारीमध्ये जर असेल तर त्याला दिल्लीतली कला कळते. असंच तुमचा कंटेंट क्रिएटर तुम्ही असल्यामुळे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे ही कला मला वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचती आहे. तर या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करता?
0: जसं आपण आधी असत हसत खेळत म्हणत होतो की मीडियाशी काही लपलेलं नाहीये म्हणून, तर तसंच ते मीडियामुळे पण मला हा काही तुम्ही बोलू शकता की हा आर्ट माझ्यापर्यंत पण आला आहे. आणि तेव्हा मला वाटलं की हा आर्ट मीडिया हा एक खूप कनेक्शन आहे दुसऱ्या लोकांशी संपर्क मध्ये येण्याचा किंवा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवर ह्याला प्रदर्शित करण्याचा. तर सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म किंवा मोबाईलचा जेवढे मिसयूज आहेत तेवढे युजेस पण खूप छान छान आणि जास्त आहेत. तर त्याचा आपण चांगल्या कामासाठी किंवा भारतीय हे जे कलावंत आहेत त्यांना पोहोचवण्याचं जर आपण या मोबाईल तर्फे किंवा या सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग तर्फे करू शकलो तर खूपच छान, त्यांना पण एक नवीन ओळखच भेटेल.
1: अगदी. काय सांगाल बरं शिखाजी की सूरजकुंड इथे जो क्राफ्ट मेला झाला आता नुकताच त्याची दखल आकाशवाणीनं पण घेतलेली आहे आणि आपण पूर्णेच्या आहात तर परभणी आकाशवाणी केंद्रावरून आज आपली मुलाखत होती आहे. तर आपल्या या व्यवसायाविषयी खास आपण मैत्रिणींना काय सांगाल की अगदी छोट्या गावापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज इतक्या नॅशनल लेवलपर्यंत गेलेला आहे, तर काय सांगाल मैत्रिणींना, आपल्याला कसं वाटतं आपल्या या व्यवसायाबद्दल अगदी पुणेपासून ते दिल्लीपर्यंत हा प्रवास कसा उलगडत गेला, थोडक्यात काय सांगाल?
0: मी बेसिकली मी आज पण मी एक उद्योजक आहे किंवा मी हे बिझनेस सुरू केला आहे असं मी म्हणत नाही. मी आजही एक हाऊसवाईफच आहे सर्वात आधी. माझ्या मैत्रिणींना हे सांगावसं वाटते की आपल्याला एक इंटरेस्ट आहे आपल्या मनात कुठे ना कुठे, ना आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय आवडते. आपण लोकांसाठी जगताना किंवा फॅमिलीसाठी जेव्हा आपण टाइम देतो तर आपण स्वतःला विसरून जातो. पण जर तो थोडासा अर्धा एक तासाचा जो एक टाइम आपण स्वतःसाठी काढला आणि त्याच्यात जे आपल्याला आवडते ते आर्टच नाही तर ते नृत्य असो किंवा काही ते क्रोशिया वगैरे असो किंवा अजून तुम्हाला काही ऍक्टिंग वगैरे येत असेल, असे खूप सारे हाऊसवाईफ्स आहेत, त्यांना वेगळ्या वेगळ्या आर्ट्स येतच असतात, फक्त हँड पेंटिंगच नाही म्हणत मी. तर त्यांनी त्या आर्टला आपला तो समय डेडिकेट करावा. ते बिझनेस आहे माझं असं मी म्हणत नाही, पण हा जेव्हा किंवा संधी भेटते तेव्हा मी माझा हे आर्ट समोर आणत असते. जसं आता सूरजकुंड मध्ये ही संधी भेटली आम्हाला, तर एक भारत श्रेष्ठ भारत अशी आम्ही थीम ठेवली त्याची. तर ह्याच्यामध्ये आता साडी हा आपला भारतीय संस्कृतीचा एक वारसा आहे आणि ते सगळ्यांसमोर मांडताना मला म्हणजे खूप प्राईड वाटलं. म्हणजे साडी म्हणजे काय, एक 6 मीटर फॅब्रिकच आहे, ते कुठे पण स्टिच नाहीये, ते एकदम फ्लुईड ड्रेस आहे, तुम्ही त्याला कसंही परिधान करू शकता. फक्त साडी सारखी नॉर्मल साडी पण नाही तर आपण कितीतरी डिफरंट स्टाईलने ती विअर करू शकता. तर मॉडर्न असो किंवा म्हणजे आमच्यासारख्या 40s स्त्रिया असो किंवा आता हे 20s मधले गर्ल्स असो, तर हा 6 मीटर यान हा 6 मीटर फॅब्रिक तुम्ही कसंही फ्लुईड ड्रेप करू शकता. भारतीय संस्कृतीचा तिथे सूरजकुंड मध्ये जेव्हा आम्ही हा दाखवत होतो शो, तर त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन सिंदूर पण केला होता. तर ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही इंडियाने जो एक आपली छाप सोडली ग्लोबली, तर ते आम्ही दर्शवली त्या माध्यमातून. आणि ट्रायबल एक राऊंड होता त्याच्यात, गावातल्या किंवा आदिवासी स्त्रिया पण त्या ड्रेप कशा व्यवस्थित घालतात आणि किती छान दिसतं ते त्या ड्रेप मध्ये पण, ते पण आम्ही एक राऊंड केलं होतं त्याच्यात. आणि एक हँड पेंटिंगचं राऊंड होतं. हा ही एक संधी खूपच छान आम्हाला समोरून आली आणि आम्ही त्याचा उपयोग केला लोकांपर्यंत पोहोचण्याचा. आणि माझे जे आर्टिस्ट आहेत किंवा वेगळे वेगळे जे आर्ट आहेत इंडियाचे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेत.
1: बर बर मैत्रिणी.

एका गृहिणीच्या दृष्टीनं यश म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हेच, तर घर आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात समतोल साधत समाधानानं पुढे जाणं होय. कुटुंबाचा विश्वास जपत, स्वतःची स्वप्न पूर्ण करत आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देणं हीच यशाची खरी व्याख्या कोणतीही गृहिणी सांगेल, होय ना? आणि कोणतीही महिला हेच सांगेल की दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवर, दुसऱ्यांच्या कौतुकावर, दुसऱ्यांच्या प्रशंसेवर आपलं यश हे अवलंबून नसतं. तर खरं तर आपल्या मनातून मिळणारं समाधान आपल्या यशस्वीतेकडे वाटचाल करणारं असतं. आणि जेव्हा आपल्या व्यवसायात, जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या मनाची जेव्हा समाधानाची पावती मिळते, तेव्हा तेच खरं यश असतं.

0: सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. या अनुषंगाने देखील आपण या क्राफ्ट मेलामध्ये आपण एका डिस्ट्रिक्टची कला सादर करायची आहे. कशा पद्धतीने आपण हे सादरीकरण केलं याबद्दल काय सांगा?
1: गव्हर्नमेंटच्या अशा खूप स्कीम्स आहेत. कल्चरल आणि टेक्सटाईल मिनिस्ट्रीने पण आर्टिस्ट लोकांसाठी खूप वेगळ्या वेगळ्या स्कीम्स काढल्या आहेत. आपल्याला थोडंसं स्वतःला अपडेट करून घ्यावं लागते. गव्हर्नमेंट खूप काही काम करते आपल्यासाठी, फक्त आपल्याला थोडी माहिती कमी असते म्हणून आपण त्या राईट प्लॅटफॉर्मवर राईट वेळेला पोहोचू शकत नाही. फक्त एक डिस्ट्रिक्ट नाही तर असे खूप सारे डिस्ट्रिक्ट आहे इंडियामध्ये जे किंवा एक मधुबनी पेंटिंगसाठी फेमस असेल किंवा त्यांना काही एक GI टॅग भेटला आहे कोणत्या एक स्पेसिफिक विविंगसाठी एक हँडलूमसाठी आहेत. म्हणजे त्या त्या डिस्ट्रिक्टची आम्ही ते प्रोडक्ट उचलून मग त्याच्यावर काम केलं. जसं मी एक डिस्ट्रिक्ट मधनं ती सिल्कची साडी किंवा बनारसी सिल्क साडी खरेदी केली आहे. ती प्युअर बनारसी सिल्क हँडलूम साडी आहे, प्लेन आहे. त्याच्यावर मी दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं मधुबनी आर्ट, जो वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट मध्ये आहे मधुबनी आर्ट, तर ते मधुबनी आर्ट त्या साडीवर उतरवलं मी. तर त्या प्रकारे तो एक प्रोडक्ट तयार झाला. तर म्हणजे आता हे वेगळे वेगळे मार्ग आहेत गव्हर्नमेंट स्कीम मध्ये स्वतःची एंट्री.
0: म्हणजे पूर्ण अभ्यास करून तुम्ही या क्राफ्ट मेलामध्ये तुमचं सादरीकरण?
1: पूर्ण अभ्यास तर नाही, पण हा आता तेच मी तुम्हाला म्हणत होते की गव्हर्नमेंट असे खूप सारे स्कीम्स आर्टिस्ट लोकांसाठी किंवा जनसामान्यांसाठी घेऊन येत असते. आपल्याला फक्त ते अपडेट स्वतःला ठेवावं लागते त्याच्या संदर्भात.
0: बरोबर, ओके. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड आपण दिलीत. जसं की तुम्ही सांगितलं की भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक वेगळी कला आहे.
1: बरोबर.
0: आणि ती कला साडीवरून सादर करायची, एका फॅशन शो मधून त्याचं सादरीकरण करायचं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. याच्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि त्या कलेविषयीचं नितांत प्रेम लागतं, नाही का? आणि यातून मग नवीन उदयाला येतं ते म्हणजे तुमच्यासारखे असे फॅशन शोज, आणि फॅशन शोज मधून त्या वेगवेगळ्या कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं. तर ही आधुनिकतेची जोड देण्याचं स्वप्न आपलं पूर्णत्वास गेलं आहे का? काय वाटतं तुम्हाला? का आणखीन तुम्हाला या क्षेत्रामध्ये नवीन नवीन काही करत राहायचं आहे? काय सांगाल?
1: कारिगरी हा ब्रँड फक्त फॅशन शो नाही करत, तर जसं गोवामध्ये पण मी मागच्या 2 वर्षापासून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे तिथे माझं एक्झिबिशन लावत असते. तर त्या एक्झिबिशनमध्ये आम्ही एक वर्क झोन तयार केला आहे, एक आर्ट झोन तयार केला आहे की जे आणि त्याच्यात यंगस्टर्स खूप येतात. आता यंगस्टर्सना हे नवीन नवीन प्रयोग करायला खूप आवडतात आणि ह्यांना आर्ट संदर्भातमध्ये हे खूप आजकाल एन्थुझियास्टिक पण आहेत हे यंगस्टर्स. काहीतरी मोबाईलला थँक्यू म्हणावं लागेल कुठे ना कुठे आपल्याला इंस्टाग्राम

0: थांबला पण की त्यांच्यापर्यंत हे सगळे आर्ट पोहोचतात. तर त्या एक्झिबिशन मध्ये मी हे आर्ट झोन क्रिएट केले आहे आणि तिथे त्यांना मी स्टोल्स असो किंवा बॅग्स असो किंवा टी शर्ट्स असो असे मी हे प्लेन फॅब्रिक तिथे घेऊन जाते. तिथे त्यांना मी हँड पेंटिंग करायला प्रोत्साहन देत असते. किंवा मागच्या वेळी जर तुम्ही मला विचारणार तर मी पटना इथून माझी एक आर्टिस्ट आहे तिला मी तिथे घेऊन गेली होती. तिला मधुबनी पेंटिंग खूप छान येते तर तिथे यावेळीच तिने मधुबनी पेंटिंग शिकवली होती सगळ्यांना. तर हा पण एक आयडिया सुपरहिट राहिला होता तिथे, कारण की पेंटिंग करायला सगळ्यांना आवडते, फक्त ना पुश पाहिजे थोडासा की हा तुम्हाला येते आणि तुम्ही करा काहीतरी. तर हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला गोवामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भेटला तर तिथे पण हे खूप सुपरहिट आयडिया राहिली. तर फॅशन शोज नाही तर आम्ही असे एक्झिबिशन्स पण करतो. जसं गव्हर्नमेंटचा ओडीओपी स्कीम होता तर इंडियाला ग्लोबल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर इंडियाला आम्ही तिथे ते घेऊन जातात, ते आम्हाला प्रमोट करतात इंडियाच्या आर्टिस्टला. तर आम्ही मालदीव्सला पण गेलो होतो त्या स्कीमच्या अंतर्गत. तिथं मी पाहिलं की लोकांना इंडियाच्या आर्ट विषयी एकदम भयंकर त्यांना म्हणजे आवड खूप आहे आणि एवढं त्यांना एक्साइटमेंट आहे ना की हे असं कसं ते हे आर्ट करू शकतात किंवा असे कसे हे लाकडी टॉईज असतात किंवा कसे बनू शकतात किंवा हे कोल्हापुरी चप्पल घेऊ शकता तुम्ही जसं प्राडाने आता आपण म्हणू शकतो तिला कॉपी केली आहे. हे इंडियाच्या आर्ट विषयाने इंडियाच्या वस्तूविषयी ना लोकांना तिथे खूप जास्त जागरूकता आणि खूप आवड पण आहे. तर मालदीव्स मध्ये पण हा एक्झिबिशन खूप सुपरहिट राहिला होता. इंडियाचा आर्ट प्रमोट करण्याचं काम हे ब्रँड करते आणि इंडियाचा आर्ट असो किंवा आर्टिस्ट असो आर्टिस्टला मेन एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतात, ते लवकर पोहोचत नाही एकदम लोकांपर्यंत. त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम कारिगरी करतोय.
1: तुमच्या आता इतक्या छान या प्रवासामध्ये तुम्ही जसं आता गोव्याचा अनुभव सांगितलात, मालदीवचा अनुभव सांगितलात, कुठलाही व्यवसाय यशस्वीतेकडे जात असताना असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अगदीच आपल्याला यश मिळत नसतं नाही का, अगदीच सगळं छान अगदी हिट होत नसतं, काही काही खाचखळगे असतात, ठेचा लागतात. तर असे काही अनुभव आपल्या वाटायला आले होते का?
0: मी परत हाऊसवाईफ परत हा विषय घेऊन जाते. तिला सगळं एकदम सुरुवातीला येत नसतं पण हळूहळू ती शिकते. आता ती छोट्या मोठ्या गोष्टीला प्रत्येक वेळी इलेक्ट्रिशियनलाच बोलवत नाही किंवा नळ खराब झाला तर प्रत्येक वेळी प्लंबरला लगेच फोन करत बोलवू नये, काहीतरी ती खटाटूप करून चालू करण्याचा प्रयत्न करते. गॅस चालत नाही तर लगेच त्या गॅसवाल्यांना बोलवतं, काहीतरी ती स्वतःच साफ करून वगैरे बघते की अरे काहीतरी चुकलं असेल तर आपण करून बघू. तर यश अपयश हे डोळ्यांसमोर न ठेवता एक हाऊसवाईफ कशी काम करते की भाई मला करायचं आहे, माझ्या वाटी हे काम आलं आहे आणि मी ह्याला व्यवस्थित घेऊन जाते आणि कंप्लीट करण्याचा ती प्रयत्न करते. आता त्याच्यानंतर तिला त्याच्यात किती क्रेडिट मिळतो नाही मिळतो तर जसं ती स्वतःवर घेते तर हे यश अपयश मला नाही वाटत की एक हाऊसवाईफ असं एकदमच सिरियसली घेते तिला. ठीक आहे, सगळेजण अप्रिसिएशन देतात, सगळेजण कौतुक करतात भरभरून आम्हाला, म्हणजे असे तुमच्या सारखे लोक आहेत जसं आकाशवाणीने पण इथे बोलवलं हे पण आमच्यासाठी यशच आहे. आता फक्त पैसे मिळाले आम्हाला तर हे जास्त यश झालं ही याची परिभाषा नाही आहे. हा तर हाऊसवाईफचा जो तो माइंडसेट आहे ना तो जर आपण वापरला इथे तर आपल्याला हे नफा तोटा किंवा पैसे आले नाही आले ह्याच्यावरूनच यश आणि अपयश ठरलं आहे तर असं नाही. लोक येतात, प्रतिसाद देतात, कौतुक करतात, काहीतरी आर्ट करून बघतात, तुम्हाला चांगले दोन गोष्टी बोलून जातात, तुम्हाला पण त्याच्यातून शिकायला भेटते. बस हे खूप आहे.
1: क्या बात है, मस्त. तर मला वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची, दिल को छू लेने वाली बात आपने कह दी की पुन्हा तेच की एक सामान्य गृहिणी काय करू शकते नाही का. तर तुमचा हा प्रवास खरंच मला वाटतं की घरी बसणाऱ्या प्रत्येक गृहिणीनी ऐकायलाच हवा असा आहे. कारण तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की मी एक हाऊस वाईफ आहे आणि मी अगदी घरातील छोट्या मोठ्या कामांपासून सुरू केलेला माझा हा व्यवसाय आज आपल्या भारतीय स्तरावर इतक्या छान छान एक्झिबिशन मधून तुम्ही तुमची कारागिरी, तुमचा छान एक ब्रँड तयार केला आहे आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहात. खरं तर हा प्रवास कोणत्याच एका महिलेसाठी तितका सोपा नसतोच. त्यासाठी कुटुंबाची पण साथ खूप आवश्यक असते नाही का?
0: बिलकुल, त्यांच्याशिवाय
1: सांगाल?
0: त्यांच्याशिवाय होत नाहीये. जसं तो फ्रेज आहे ना की हर मर्द के पीछे एक औरत का हाथ होता है, बट एक औरत के पीछे मेरे पूरे परिवार का, मेन का ज्यादा, मतलब मेरे ससुर जी भी उतने ही सपोर्टिव है. सिर्फ हस्बैंड का या नाम नहीं लेना चाहूंगी, तो मेरे देवर हो या ससुर जी हो या मेरी सास हो, तो पूरे फैमिली का उतना ही योगदान रहा है. यहाँ सगळ्यांचा पाठिंबा आहे.

0: आणि हे सगळेजण मला जेवढं प्रोत्साहन देतात मला नाही वाटत मला स्वतःहून पण एवढं हे पुश मिळतं.
1: ओके,
0: त्यांच्यामुळेच हा पुश मिळतो आणि तेव्हा मी हे करत राहते.
1: क्या बात है. आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीत आलात तुम्ही आणि आपल्या होमटाऊन कडे परत आल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला?
0: आता जसं मला सगळेजण विचारतात की तू म्हणजे दिल्लीहून परत इथे म्हणजे एवढ्यादा हे प्रोग्राम अटेंड करायला येतात, तर मी तेव्हा त्यांना हे सांगायचं, मेन एक माणूस जेव्हा बाहेर जॉब करतो किंवा ऑफिसर आहे तर ते त्यांचं ऑफिस आहे ते बाहेर, तर आमचं गृहिणींचं ऑफिस तर हे घरच आहे, तर माझं हे हेड ऑफिस आहे, तर हेड ऑफिस मधून कॉल आलं की मला यावंच लागते. तर मला ऑफिसला भेट द्यावीच लागते घडी घडी.
1: आम्हा परभणीकरांना पण खूप अभिमान वाटतोय की आमच्या परभणीची छानशी आमची मैत्रीण आज इतक्या छान स्तरावर उच्च स्तरावर तिचा हा व्यवसाय नेते आहे. आणि फक्त व्यवसाय हा फक्त प्रोफेशनल पर्चेसिंग साठीच नव्हे तर भारतीय संस्कृती या पारंपरिक संस्कृतीची जोड आपण या आपल्या व्यवसायाला दिलेली आहे. तर मला वाटतं की आजची ही मुलाखत खूप मैत्रिणींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे नक्कीच. आणि अनेक मैत्रिणी तुम्हाला ऐकत असतील तर नवीन काही मैत्रिणी या आपल्या व्यवसायामध्ये जोडल्या जाव्यात किंवा त्यांनी असं काहीतरी छान करावं.
0: बिलकुल.
1: तर त्यांना आपण मोटिवेशनल काय सांगाल?
0: आपल्या इंटरेस्टला जोपासा. जेवढा वेळ तुम्हाला तुम्ही दुसऱ्या लोकांना देता तर थोडस म्हणजे मी तर अर्धा तास पण सफिशियंट आहे असं म्हणेल, पण थोडस स्वतःला द्या. स्वतःला पण ओळखा तुम्हाला काय आवडते. जरुरी नाहीये बिझनेसमध्ये याचं रूपांतर व्हायला पाहिजे, पण ते नक्की तुमच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. कारण की एक वेळ असतो की ती लोकांसाठी काम करते, फॅमिलीसाठी झिजते, एक वेळ येतो की तिला ना म्हणजे मुलं पण बाहेर निघून जातात अभ्यासाला, जेंट्स अजूनही त्यांच्या कामामध्ये बिझी होतात, मग तिला अजूनही फ्री टाइम राहतो, मग नक्की तिला तेव्हा कळत नाही की आता मी काय करायचं, है ना. आता मुलं पण नाही, जेंट्स पण नाही घरी, फॅमिली पण आपल्या आपल्या कामात आहे. तर सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या इंटरेस्टला नका सोडू, स्वतःला अर्धा एक तास वेळ द्या. हेच बोलू शकते मी त्यांना.
1: ओके. शिखा अजमेराजी, आज खरंच वेळात वेळ देऊन आपण कौटुंबिक समारंभातून आज मुलाखतीसाठी खास आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या असंख्य श्रोत्यांपर्यंत आज तुमचे खरंच मोलाचे अनुभव आणि आपला हा यशस्वीतेचा प्रवास आमच्यासोबत उलगडलात. आपण इतका छान भारतीय पारंपरिक संस्कृती आपल्या व्यवसायाला जोड दिलेली आहे आणि इतका छान हा प्रवास आमच्या मैत्रिणींसोबत शेअर केलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
0: जसं तुम्ही ते डिजिटल मीडिया सोशल मार्केटिंग सांगितलं तर आम्ही लहानपणापासून आकाशवाणीला ऐकत आलेलो आहे, तर आम्हाला माहिती आहे की आज नाही तर उद्या आकाशवाणीचं जो आवाज आहे तो पोहोचतोच लोकांपर्यंत. तर तुम्ही म्हटल्यावर मी म्हटलं हो मला तर जायचंय, काही प्रॉब्लेम नाही, मी येऊ शकते म्हणून. तर आकाशवाणी हा एक ट्रस्टेड पार्टनर आहे हाऊसवाईफ साठी, तर आहेच हाऊसवाईफ तर आकाशवाणी म्हणजे लावूनच काम वगैरे करते तिचं घरातलं, तर हा एक ट्रस्टेड सोर्स आहे आमच्यासाठी पण.
1: थँक्यू.
0: थँक्यू. थँक्यू सो मच.
1: मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीमधून या यशस्वी मैत्रिणीसोबत संवाद साधत असताना समारोपाकडे आता वळतो आहोत आपण. मैत्रिणींनो, हातमागाच्या कापडात इतिहास गुंफला, आधुनिक रंगाने नव्या पिढीला अवलंबलं आणि साड्यांच्या कलेतून जगाला दाखवलं की परंपरा आणि आधुनिकतेचा संगम कसा साधता येतो. मैत्रिणींनो, स्त्री शक्तीच्या तेजानं जग उजळतं, प्रत्येक प्रयत्न प्रत्येक संघर्ष चमकतो. आज आपण यशाचे वेगवेगळे रंग पाहिले, जिथे जिद्द आहे तिथे मार्ग स्वतः बनतो, नाही का. तर मैत्रिणींनो, जिद्द आणि स्वप्नाच्या धाग्यांनी विणलेली ही कथा घराच्या चार भिंतीतून व्यवसायाच्या रंगात फुलली आणि प्रत्येक महिला आपला प्रकाश पसरवू शकते. जिथे प्रेरणा आहे तिथे यश आपोआप उगवतं. याच सदिच्छांसह याच सकारात्मक विचारांसह मी आपली मैत्रीण सीमंतीने आपल्या सर्वांचा निरोप घेते. बरं आहे, तर मग मैत्रिणींनो भेटूयात उद्याच्या खास अशाच प्रेरणादायी मुलाखतीमधून. नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. आता मात्र वेळ झालेली आहे.

मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.

इस फिल्म के राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुसची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्ध नौका तैनात. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. तमिळनाडूमध्ये TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर

0: विधी येत्या मंगळवारी 12 मे रोजी होणार आहे. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमधल्या नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं त्यांनी उद्घाटनही केलं. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: प्रधानमंत्री आज हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुडीबेलूर ते महबूबनगरनगरच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन आणि सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधन सामग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा, या गोष्टींचा बैठकीत आढावा घेतला जाईल. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी उभारल्या जाणाऱ्या बहुराष्ट्रीय मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिटननं आपली HMS ड्रॅगन ही युद्धनौका तैनात केली. इराणमधलं युद्ध सुरू झाल्यावर सायप्रसच्या संरक्षण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ब्रिटननं आपली ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात केली होती. यापूर्वी फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा तांबड्या समुद्रात पाठवला होता. त्यानंतर ब्रिटननं पश्चिम आशियामध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमधला समन्वय वाढताना दिसतोय. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधल्या वाटाघाटीसंदर्भात अमेरिकेचे गृहमंत्री आणि विशेष दूत स्टीव्ह विटकोफ यांनी आज कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी मियामी इथं बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी इराणबरोबरच्या वाटाघाटींच्या मसुद्यावर चर्चा केली. अल थानी यांच्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे उपराष्ट्रपती JT वेन्स यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. याआधी अमेरिका आणि इराणमधल्या युद्धबंदी संदर्भातल्या चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. देशभरातल्या शाळांमध्ये यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित केलं जाणार आहे. एक आठवडा चालणाऱ्या या शिबिरात मुलांना मूलभूत संवाद कौशल्य शिकवली जाणार आहेत. यात विविध भाषांमध्ये स्वतःची ओळख करून देणं, इतर भाषांमधलं शब्दभांडार जाणून घेणं, रोजच्या आयुष्यात लागणारे संवाद साधणं आणि सांस्कृतिक ओळख करून घेणं यासारखे परस्पर संवादावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती समाज माध्यमावर मंत्रालयानं दिली आहे. जगभरात आज जागतिक ल्युपस दिन पाळला जातोय. जगभरातल्या लाखो जणांना होणाऱ्या ल्युपस या गुंतागुंतीच्या स्वयं प्रतिरोधक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ल्युपसवर कोणताही ज्ञात इलाज नाही आणि या आजारामुळे सांधे, त्वचा, मूत्रपिंड

0: हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. या दिवसाची यंदाची संकल्पना मेक लुपस विजिबल अशी आहे. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकव्ह संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंदमध्ये सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालच्या आणि 17 वर्षाखालच्या मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारले. 15 वर्षाखालच्या गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षितानं कझकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर 37, 40, 43, 46, 48, 61, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. सामना दुपारी 3:30 सुरू होईल. गुजरात आणि राजस्थानात बहुतांश ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडाभर देशाच्या उत्तर भागात तापमानात वाढ होऊ शकते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुसची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्धनौका तैनात. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 1:40 आणि 50 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: रायझिंग जालना कार्यक्रमाचं उद्घाटन. जिल्ह्यात 12:86.17% तर 10:85.90% निकाल. आणि घनसावंगी ITI उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: यंदाच्या महाराष्ट्र दिनी जालना जिल्हा निर्मितीला 45 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त रायझिंग जालना या कार्यक्रमाचं महाराष्ट्र दिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. जालना जिल्हा औद्योगिक, कृषी आणि सांस्कृतिक विकासाचा महत्वाचा केंद्रबिंदू बनत असून स्टील, बियाणं आणि शेती क्षेत्रात जिल्ह्याने विशेष प्रगती केली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री मुंडे यांनी काढले. नवीन गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून विकासाला गती देण्यासोबतच ईज ऑफ डुईंग बिझनेस साठी जालना आदर्श जिल्हा करण्याचं आवाहनही उपस्थित मान्यवरांनी या सोहळ्यात केलं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आयोजित रायझिंग जालना उपक्रमाअंतर्गत सुशोभीकरण कामांचं लोकार्पण, जालना सुपर 50 AI फार्मर्स प्रकल्प आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जालना इथल्या पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात विविध पथकांचं संचलन, पुरस्कार वितरण आणि पोलीस दलास प्राप्त वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. खरीप हंगाम 2026-27 पार्श्वभूमीवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक नुकतीच पार पडली. खतं आणि बियाणांचा साठा, बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध, पीक कर्ज वाटप यासह अनेक मुद्द्यांचा पालकमंत्री मुंडे यांनी आढावा घेतला. दरम्यान जिल्ह्यात यंदा सुमारे 6,47,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचं नियोजन आहे. यासाठी आवश्यक बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागानं दिली. जालना जिल्ह्याचा 12:40 एकूण

0: निकाल 86.17% इतका लागला आहे. निकालात मुलींची टक्केवारी सुमारे 91%, तर मुलांची टक्केवारी 83.41% इतकी आहे. दरम्यान पुनर्परीक्षा दिलेल्या 1299 विद्यार्थ्यांपैकी 452 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 10वीचा निकालही जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल 85.90% इतका लागला आहे. जिल्ह्यातल्या 31,853 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 31,618 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी 27,162 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातील 16वी जनगणना 2 टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत सरकारच्या संकेतस्थळावर डिजिटल स्वगणना प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ही मोहीम 1 ते 15 मे 2026 या कालावधीत राबवली जात आहे. नागरिकांनी डिजिटल स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. घनसावंगी इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला वर्ष 2023-24 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट ITI हा मानाचा पुरस्कार मुंबईत नुकताच प्रदान करण्यात आला. गुणवत्ता आणि सर्वांगीण कामगिरीच्या निकषांवर आधारित हा पुरस्कार मंत्री मंगल प्रभात लोढा तसंच अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. संस्थेचे तत्कालीन प्राचार्य देवीदास राठोड आणि सध्याचे कार्यकारी प्राचार्य नागसेन सरजे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जालना जिल्ह्यातल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँक, पूर्णवादी सहकारी बँक आणि कॅनरा बँक घोटाळ्यातल्या अपहाराची रक्कम सुमारे 40 कोटी रुपयांपर्यंत असल्याचं उघड झालं आहे. परिणामी सध्या या बँकांमधले व्यवहार बंद असल्यानं खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या प्राचीन हस्तलिखितांचं डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या ज्ञान भारतम या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे. या सर्वेक्षणात हस्तलिखित मूळ मालकांकडेच राहणार असून फक्त शास्त्रीय पद्धतीनं त्यांचं दस्तऐवजीकरण केलं जाणार आहे.
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्रीकळ

अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. तमिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळधम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, व्हीसीके आणि आयएमयुएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभा

0: आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेचं कौतुक त्यांनी केलं. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: यानंतर आज प्रधानमंत्री हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते मेहबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन तसंच सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. प्रधानमंत्री आज आणि उद्या गुजरातच्या दौऱ्यावर जाणार असून सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण अमृत महोत्सवात ते सहभागी होतील. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक होत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधनसामुग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा इत्यादींचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथे पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गरोदर महिलांना पोषण किटचं वाटप खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. आज ज्या प्रकारची परिस्थिती आहे तिचा सामना फक्त आजच्या माताच करू शकतात असं पियुष गोयल यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व आणि या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून पोलीस कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळा झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले सोनावणे यांनी त्यांच्या कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत सोनावणे यांनी निष्काळजीपणा दाखवल्याचं तसंच बेजबाबदार वर्तन केल्याचं समोर आल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यांना नोकरीतून का काढून टाकू नये अशी विचारणा करणाऱ्या दोन कारणे दाखवा नोटीसही त्यांना दिल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकर्व्ह संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंद इथे सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुष्टीयुद्ध अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली आहे. 15 वर्षांखालील गटात 30-33 वजनी गटात भारताच्या अक्षिताने कझाकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर 37-43, 43-46, 58-61 आणि 64 वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दुपारी 3:30 हा सामना सुरु होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 7:30 हा सामना सुरु होईल. काल जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी पराभव केला. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणी शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेच्या आधी होण्याची शक्यता एका खासगी हवामानशास्त्र संस्था स्कायमेटनं वर्तवली आहे. येत्या 12 आणि 13 मेला विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे मोसमी पाऊस नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा 14 मे ते 20 मे दरम्यान अंदमानात पाऊस येण्याचा अंदाज होता, त्याऐवजी तो काही दिवस आधीच येण्याची शक्यता आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहतील, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: युवावाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत सदानंद कापडी. ही आकाशवाणीच्या परभणी केंद्राची प्रसारण आहे.
1: हाय गाईज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाला रिझवणारी वाणी अर्थातच युववाणी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व युवा मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. अगदी तसंच वेळेचंही असतं. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण कार्यमग्न आणि आनंदी रहा. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आज आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित करणाऱ्या आणि IPS अधिकारी म्हणून निवड झालेल्या युवा मित्राचा यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षे अंतर्गत यश संपादित केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.

0: युवा मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असे यश संपादित करून आयपीएस पदी निवड झालेल्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. दोस्तो, अखिल भारतीय सेवा अंतर्गत भारतातील पोलीस क्षेत्रातील सर्वोच्च पोलीस प्रशासकीय पद म्हणजेच आयपीएस अधिकाऱ्यांचं पद अतिशय सन्मानाचं आणि तितकंच जबाबदारीचं असं हे पद. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि ध्येयापर्यंत पोहोचण्याची चित्त या चोरावर आपल्या या युवा मित्राने हे उच्च पद प्राप्त केलं आहे. त्याच्या यशाचा प्रवास आपण आता प्रत्यक्ष आपल्या या युवा मित्राशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. तेव्हा दोस्तो, आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेअंतर्गत यश संपादित केलेल्या आणि आयपीएस म्हणून निवड झालेल्या बापूसाहेब गायकवाड या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आणि अभिनंदन. आपण जे घवघवीत असं यश या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल
1: खूप खूप धन्यवाद.
0: सर, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रामध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून रुजू होण्याचं किंवा कार्य करण्याचं स्वप्न आपण नेमकं केव्हा पाहिलं आणि स्पर्धा परीक्षेस सामोरं जाण्यासाठीचं जे पहिलं पाऊल होतं ते पाऊल नेमकं कोणतं होतं याविषयी सुरुवातीला आपण काय सांगाल?
1: माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातच झालं. चास हे गाव आहे माझं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि आमच्या गावामध्ये माध्यमिक शाळा पण आहे, श्री नृसिंह विद्यालय चास. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. तर शाळेमध्ये असताना काही अधिकारी वगैरे तिथे येत असत आणि त्यांना मान सन्मान वगैरे मिळायचा किंवा त्यांच्या मार्फत बऱ्याचशा मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांचे भाषण वगैरे तिथे व्हायचे. तर त्यावेळेस अधिकारी असतं किंवा अधिकारी झाल्यानंतर समाजात काहीतरी करता येतं, ह्या गोष्टींबद्दल थोडीशी माहिती मिळाली. पुढे जाऊन मग स्पर्धा परीक्षा करायची की नाही करायची हा प्रश्न होता, कारण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लगेचच पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षासाठी जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग अगोदर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस मी मुंबईला नोकरीला लागलो त्यावेळेस एक सामाजिक कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं, आमचा ग्रुप तयार झाला आणि मग तिथं आमच्या चर्चासत्र वगैरे व्हायचे आमच्या बाकी मित्रांसोबत. तिथं मग सामाजिक प्रश्नांवर पण आमचं चर्चासत्र व्हायचं, शिक्षण असेल किंवा हेल्थ असेल. आणि त्यामध्ये मग आमचा पुन्हा एकदा तो जो ठिणगी होती ती पडली की नाही, आपण स्पर्धा परीक्षा जर केली किंवा युपीएससी मार्फत आपण जर चांगल्या पदांवर गेलो तर आपल्याला ग्रामीण भागात म्हणा शैक्षणिक क्षेत्रात किंवा आरोग्य क्षेत्रात आपलं चांगलं काम करता येईल. शासकीय ज्या योजना असतात त्या जर चांगल्या पद्धतीने राबवल्या मग त्याच्यासाठी काय काय काम करता येईल याच्यासाठी शोध घेण्याची सुरुवात आम्ही केली आणि तिथं युपीएससी बद्दल आणखी माहिती मग मिळवली. त्याचवेळी आमच्या माझ्या 11वी 12वीला असताना एक माझा मित्र होता, तो भविष्यात

0: म्हणजे मी ज्या जॉब करत होतो तर त्याच्या सिलेक्शनची न्यूज पण आली. मग तिथे एक आम्हाला मोटिवेशन असं मिळालं की आपलाच क्लासमेट आणखी एक सिलेक्ट झालेला आहे, त्याच्याकडून थोडीशी बेसिक माहिती मिळवली आणि मग स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलं.
1: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की तुम्ही सुरुवातीला जॉब करत होता आणि आपल्या चर्चेमध्ये बोलता बोलता हे कळालं होतं की आपण डिप्लोमा केलेला आहे, म्हणजे आपलं इंजिनिअरिंग डिप्लोमा आपलं झालेला आहे, तर ती ब्रांच कुठली होती आणि एकंदरीतच तुमच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक कार्याविषयी आपण काय सांगाल बरं?
0: मी 3 वर्षाचा जो शासकीय तंत्रनिकेतनमधला डिप्लोमा असतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तो मी केला होता आणि त्या डिप्लोमाच्या बेसिसवर कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात. आमच्या कॉलेजमध्येच बजाज ऑटो आणि L&T या दोन कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले होते. अगोदर माझं बजाज ऑटोमध्ये सुद्धा सिलेक्शन झालं होतं आणि मी 2 ते 3 महिने तिथं काम केलेलं सुद्धा आहे. टाकन प्लांटला मी प्रोडक्शन लाईनला होतो, परंतु त्यानंतर 2-3 महिन्यानंतर मला L&Tचा सुद्धा कॉल आला, कारण L&Tने रिझल्ट लगेच डिक्लेअर केलेलं नव्हतं. त्यानंतर मग मी बजाज सोडून मग L&Tमध्ये जाण्याचं ठरवलं. मुंबईला मी शिफ्ट झालो आणि तिथेच मग त्या स्पर्धा परीक्षांची जी माहिती मिळाली त्यात कळलं की डिप्लोमावर तर आपल्याला एक्झाम देता येणार नाही, आपल्याला ग्रॅज्युएशन मिनिमम असणं फार गरजेचं आहे आणि कॉलेज करणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मग ज्यावेळेस मला अभ्यास करायचं मी ठरवलं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मी BA ची डिग्री घेतली आणि त्यानंतर BA कम्प्लीट झाल्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि तिथे मला स्कॉलरशिप्स पण मिळाल्या. पहिलं वर्ष मी जामिया हमदर्द युनिव्हर्सिटीमध्ये राहिलो. त्यांची एक फ्री रेसिडेन्शियल स्कीम असते, दरवर्षी ते एन्ट्रन्स घेतात आणि ती एन्ट्रन्स मी टॉप केली होती तर मला 1 वर्षाची फी सुद्धा माफ झाली होती आणि दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाची BARTYची स्कॉलरशिप मला मिळाली. BARTYच्या स्कॉलरशिपमुळे सुद्धा मला तिथं दिल्लीमध्ये राहता आलं. स्पर्धा परीक्षा करत असतानाच मी मास्टर्स डिग्री पण कम्प्लीट केली माझ्या पॉलिटिकल सायन्समध्ये, जी मी मुक्त विद्यापीठातूनच केली, परंतु इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ह्या मुक्त विद्यापीठातून मी केलेली.
1: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की ज्यावेळी तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि तुम्ही जॉबला लागलात, त्यानंतर जॉब सुरू असतानाच सामाजिक कार्याची मुळातच तुम्हाला आवड होती, त्यामुळे तुम्ही एका एनजीओशी जोडल्या गेलात आणि तिकडेही तुमच्या जॉब सोबत तुम्ही तुमचं सामाजिक कार्यही सुरू ठेवलं, त्या तुमच्या कार्याविषयी काय सांगाल बरं?
0: बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस आपण मोठमोठ्या शहरांमध्ये काम करतो तर आपला पूर्ण आठवडा हा एकदम व्यस्त शेड्यूल असतो आपला. मग आमचा जो ग्रुप होता तर आम्ही ट्रेकिंग करायला सुरुवात केली, गड किल्ले वगैरे तिथे जायला सुरुवात केली आणि आमचा ग्रुपचं नाव होतं ट्रेक लव्हर्स. तर आम्ही जे काही 10 ते 15 मुलं होतो मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येक विकेंडला आपण एक विकेंडला आपण ट्रेक करायचा, दुसऱ्या विकेंडला आपण काहीतरी सामाजिक कार्य करायचं. मग आम्ही एनजीओ असेल त्यांना भेटी द्यायला सुरुवात केली. जसं तिथं एक मातोश्री वृद्धाश्रम होतं खडबली इथे, तर आम्ही तिथे जाऊन आम्ही श्रमदान वगैरे करायचो, किंवा आमच्या ग्रुपमध्ये कोणाचा वाढदिवस असेल तर तिथे जाऊन साजरा करायचा, किंवा तिथल्या आजोबा आजोबांचे वाढदिवस साजरे करायचे. आम्ही दिवाळी दसरा कुठलाही सण असू द्या आम्ही तिथे साजरा करायचो. त्यानंतर आमच्या एका मैत्रिणीचं एंगेजमेंट सुद्धा आम्ही त्या वृद्धाश्रममध्ये आयोजित केलं होतं, बाकीच्या खर्चांना बाजूला ठेवून. आणि त्यामुळं तिथून एक थोडासा एक पॉझिटिव्ह आम्हाला भरपूर शिकायला मिळायचं त्या आजी आजोबांकडून. आणि त्यानंतर फक्त वृद्धाश्रम नाही तर इतर ठिकाणी सुद्धा असलेल्या बाकीच्या ज्या संस्था असतील, लहान मुलांच्या संस्था होत्या, तिथं सुद्धा आम्ही जायचो. तर मग अशा ठिकाणी गेल्यानंतर थोडस चर्चा व्हायच्या, विचारांचं मंथन व्हायचं, विचारांची देवाणघेवाण व्हायची. मग ह्या गोष्टींची थोडीशी आवड निर्माण झाली आणि ट्रेकिंग करत असताना जवळजवळ मुंबईमध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक आलेले असतात नोकरी करण्याकरता, मग त्यांचे भाषा किंवा संस्कृती यांची देवाणघेवाण होत गेली आणि मग ती एक आवड पुन्हा अशी निर्माण झाली. त्या गोष्टी समाजासाठी काहीतरी करणं किंवा आपलं काहीतरी देणं लागतं समाजासाठी, एकमेकांकडूनच आम्ही शिकलो ऍक्च्युली त्या सगळ्या गोष्टी काम करत असताना.
1: खरंच तुम्ही तर एक प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं होतं आणि एक कर्तबगार जबाबदार आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे अधिकारी म्हणून जर तुम्हाला कार्य करायचं असेल जीवनामध्ये तर निश्चितच त्यासाठी एक संवेदनशील मन असणं गरजेचं आहे, समाज कार्यासाठीची एक ओढ असणं तितकंच गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या मध्ये निश्चितच होत्या. म्हणूनच तुम्ही तुमच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर जॉब आणि सामाजिक कार्य चालू असतानाच तुम्ही तुमची स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरू ठेवलीत. सर आता निश्चितच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ही स्पर्धा परीक्षा अत्यंत कठीण अशा स्वरूपाची असते आणि त्या परीक्षेला सामोरं जात असताना योग्य मार्गदर्शन आणि सरावाचीही तितकीच गरज असते. तेव्हा मग परीक्षेला सामोरं जाण्यासाठीचं जे योग्य मार्गदर्शन होतं ते मार्गदर्शन तुम्हाला कुणाकडनं प्राप्त झालं आणि या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही सराव प्रश्नपत्रिकांचा सरावही कसा करत गेलात बरं?
0: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जगातील सगळ्यात अवघड परीक्षा म्हणतात. अभ्यासामुळे ही परीक्षा अवघड नाहीये तर ह्या

0: परीक्षेचं स्वरूप अशा प्रकारचं आहे की प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर ही परीक्षा पास करावी लागते आणि वर्षातून एकदाच होते आणि ही एकंदरीत दीड वर्षांची सायकल आहे. जर समजा तुम्ही 2026 परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला एक वर्ष अगोदरपासून तयारी करावी लागते आणि त्यानंतर मग ती दीड वर्षाची सायकल कम्प्लीट होईपर्यंत जर तुमचं सिलेक्शन झालं जॉईनिंग येईपर्यंत 2027 उजाडलेला असतो. म्हणजे एका परीक्षेसाठी तुम्हाला 2 ते 3 वर्ष वाट पाहावी लागते आणि त्यामुळे ही परीक्षा अवघड होते कारण एक आपला पेशन्स चेक केला जातो, स्ट्रेस चेक केला जातो, आपल्या फायनान्शियल कंडिशन आपल्याला सांभाळायच्या असतात, फॅमिली प्रेशर आपल्याला सांभाळायचा असतो, सामाजिक जबाबदाऱ्या आपल्याला पाहायचे असतात, त्यामुळे ही परीक्षा अवघड होते. दुसरं असं की ज्यावेळेस मी तयारी सुरू केली तर माझा क्लासमेट वैभव गायकवाड जो आता आयपीएस आहे आणि तो आता तेलंगणामध्ये डीसीपी म्हणून काम करतोय तर तो अगोदरच दिल्लीला गेलेला होता आणि आम्ही डिप्लोमाला असताना एकाच वर्गात होतो, एकाच बेंचवर बसायचो. परंतु मला असं होतं की मला जॉब सोडता येत नव्हता म्हणून मग मी त्याला सांगितलं होतं की तू अगोदर जा दिल्लीला, ते शिकून घे काय गोष्टी असतील आणि तू मग मला नंतर शेअर कर. तर तो माझ्या अगोदर 1 ते 1.5 वर्ष दिल्लीत गेलेला होता, त्याला जवळजवळ बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या होत्या आणि मग त्याने मला सगळ्या गोष्टी नंतर पास ऑन केल्या. त्याने सांगितलं की तयारीमध्ये कुठल्या विषयांवर भर द्यायचा असतो किंवा काय. त्या व्यतिरिक्त सुरुवातीला मला पुण्यातून चव्हाण सर म्हणून आहेत आमचे प्रवीण चव्हाण सर, त्यांचं मार्गदर्शन मिळालं एसए किंवा इथिक्स किंवा सुरुवातीला मी मराठी हा विषय होता माझा तर त्यांचं मार्गदर्शन सरांचं मार्गदर्शन मला सुरुवातीच्या काळात मिळालेले. आणि त्यानंतर मग युपीएससीची तयारी करताना खरं तर आपण जे 6वी ते 12वी पर्यंत जे शिकलोय तर त्याचाच जास्त आपल्याला अभ्यास करावा लागतो. बेसिक फाउंडेशन जे असं आपण म्हणतो ते मजबूत करण्याकरता मग आम्ही एनसीआरटीचे पुस्तक असतील किंवा महाराष्ट्र शासनाचे स्टेट बोर्डाचे पुस्तक असतील ते वाचून आपलं फाउंडेशन तयार केलं. त्यानंतर मग प्रिव्हियसचे क्वेश्चन असतात तर मी कुठल्याही प्रकारच्या कोचिंगवर अवलंबून न राहता युपीएससीचे जे प्रिव्हियस क्वेश्चन आहेत म्हणजे मी जवळजवळ 1979 पासूनचे युपीएससीचे प्रश्न जे आहेत ते अवेलेबल असतात इंटरनेटवर मग मी ते सगळे सॉल्व्ह करत होतो. आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मग रोज 1 ते 2 आन्सर लिहिण्याची प्रॅक्टिस असायची. बरेचसे टॉपर त्यांच्या कॉपीज असतात इंटरनेटवर अवेलेबल, त्या टॉपर्सने आन्सर कसे लिहिले असतील, उत्तर त्यांचे कसे असतात, त्यावरून मग ते उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि एक गोष्ट लक्षात आली म्हणजे आमच्या चव्हाण सर सुद्धा एक गोष्ट म्हणायचे युपीएससी म्हणजे दुसरं काही नाही तर मोठी 10वी किंवा 12वी आहे. जसं आपण 10वी 12वीचा बोर्डाची परीक्षा देतो तशीच ही परीक्षा आहे. लेखी स्वरूपात असते मुख्य परीक्षा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे पेपर लिहायचे असतात इथं फक्त एवढंच आहे की तुम्हाला वेळेचं बंधन आहे आणि शब्दांचं बंधन आहे. त्यासाठी मग ते डेली प्रॅक्टिस आणि आमचं ग्रुप डिस्कशन म्हणा किंवा एकमेकांकडून शिकणं यातूनच बऱ्याचशा गोष्टींची तयारी आमची होत होती.
1: जेव्हा इंटरव्ह्यू विषयी बोललं जातं किंवा इंटरव्ह्यूच्या तयारीची वेळ येते त्यावेळी खरे तारे दिसतात असं म्हणायला काही हरकत नाही. कारण एक तर दिग्गजांची अतिशय बुद्धिमान अशा व्यक्तींची एक टीम आपल्या समोर बसलेली असते, त्यांना आपल्याला फेस करायचं असतं आणि तिथे गेल्यानंतर आपण कसं स्वतःला प्रेझेंट करतो या सगळ्याही गोष्टींना तितकंच महत्व असतं. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही मग मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिलेले होते का आणि तुमच्या इंटरव्ह्यूचा तुमचा अनुभव कसा होता?
0: युपीएससीचा जो इंटरव्ह्यू आहे त्याला खरं तर पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात. म्हणजे युपीएससीच्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये सुद्धा पर्सनॅलिटी टेस्ट नाव आहे. आता इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये थोडासा फरक आहे. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन आन्सर असतात, प्रश्न आणि उत्तर. पण ज्यावेळेस पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते त्यावेळेस तुमच्याशी संवाद साधला जातो, तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू त्यावेळेस चेक केले जातात आणि ते वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी बोलतात. तर याची तयारी मेन्स पास झाल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिने मिळतात पर्सनॅलिटी टेस्टच्या तयारीला. परंतु त्या 2 महिन्यात कधीच तयारी पूर्ण होत नाही. खरं तर पर्सनॅलिटी टेस्टची तयारी ही आपण ज्यावेळेस युपीएससीच्या तयारीला लागतो त्याच वेळेसपासून सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे कसं की आपण आपले छंद जोपासणं, आपल्यामध्ये त्या व्हॅल्यूज इम्बाईब करून घेणं. म्हणजे आपण जीवन जगत असताना बरेचसे मूल्य असतात जसं ऑनेस्टी असेल किंवा इंटिग्रिटी असेल, ह्या मूल्यांना आपण किती जगतोय. मग ते मूल्य आपल्याला आपल्या अभ्यास करताना किंवा कष्ट करताना ते दिसले पाहिजेत किंवा ते आपल्या डे टू डे लाईफ मध्ये किंवा जीवन जगताना त्या गोष्टी आपण प्रॅक्टिस करतोय का रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये ते फार गरजेचं असतं. मग त्यावेळेस त्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपोआपच येऊन जातात आणि मग त्यावेळेस आपल्याला वेगळं त्यांच्यासमोर वागण्याची गरज पडत नाही. आपण जसे आहे तसे त्यांच्या सामोरे गेलो तर त्यांना कळतं त्या व्यक्ती कसा आहे. आणि जसं तुम्ही म्हटले की दिग्गज लोक तिथे बसलेले असतात युपीएससीच्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये जे पॅनल्स असतात त्यामध्ये एक चेअर पर्सन त्याला प्रेसिडेंट ऑफ बोर्ड म्हणतात, त्या बोर्ड म्हणतात ऍक्च्युली त्याला. आणि ते युपीएससीचे मेंबर्स असतात आणि बाकीचे जे मेंबर्स असतात ते जे असतात ते वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक असतात जसं की रिटायर्ड आयएएस ऑफिसर असतील किंवा आयपीएस ऑफिसर असतील किंवा एखाद्या मोठ्या कॉलेजचे युनिव्हर्सिटीचे चॅन्सलर व्हाईस चॅन्सलर लोक ते तिथे येऊन बसलेले असतात त्यांच्यासोबत. म्हणजे असे टोटल 5 लोक तुमच्या समोर बसलेले असतात आणि आपल्यासमोर तसं

0: पाहायला गेलं तर 5 लोकं म्हणजे जवळजवळ 150 वर्षांचा अनुभव आपल्या समोर बसलेला असतो. जसंही आपण त्या दरवाज्यातून आत जातो त्यांना लगेच कळतं की हा व्यक्ती किती खोल पाण्यात आहे. त्यामुळे आपण त्यांच्या समोर कुठल्याही प्रकारचं खोटं वागू शकत नाही, काही बोलू शकत नाही. एवढा मोठा एक्सपिरियन्स देशसेवेत त्यांनी केलेली असते. तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी मग आपल्याला प्रामाणिक राहणं सुरुवातीपासूनच फार गरजेचं आहे. माझ्या इंटरव्ह्यूचा अनुभव हा फार छान होता. मला जनरली हे सांगावं वाटतं की ज्यावेळेस युपीएससीची पर्सनॅलिटी टेस्ट होते त्यावेळेस एक डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचा असतो, त्याला आम्ही शॉर्टकट मध्ये डॅप म्हणतो. तर डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमी असेल किंवा आपले छंद असतील किंवा आपण एखादा खेळ खेळत असू किंवा आपल्या आई वडिलांचा व्यवसाय असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती त्यामध्ये टाकावी लागते आणि तो फॉर्म तिथे सबमिट होतो आपल्या 1 ते 1.5 महिना अगोदर. तो डॅफ जो असतो तो त्या पॅनल समोर ठेवलेला असतो आणि त्या डॅफच्या बेसिसवर ते आपल्याला प्रश्न विचारतात. फॉर एक्झाम्पल, मी मनोबलमध्ये जॉब करतोय तर मला मग त्यांनी मनोबल बद्दल विचारलं की माझा अनुभव कसा आहे, माझ्या L&T मध्ये काम करत असताना मला नॉन मॉनिटरी अवॉर्ड मला मिळाला होता तर मग त्याची पार्श्वभूमी त्यांनी मला विचारली. किंवा एनजीओ मध्ये ज्यावेळेस मी असोसिएटेड होतो तर मला त्याच्याबद्दल विचारण्यात आलं की तुम्ही एनजीओ बद्दल काही टेक्निकल गोष्टी, लिगल प्रोव्हिजन्स मला विचारण्यात आल्या, CSR काय असतो त्याच्याबद्दल काय कायदेशीर तरतुदी आहेत त्या मला विचारण्यात आल्या. त्यानंतर माझी पर्सनॅलिटीवर त्यांनी थोडीशी चांगली पॉझिटिव्ह कमेंट केली आणि अहिल्यानगर मध्ये असलेल्या ज्या आर्मीच्या एस्टॅब्लिशमेंट किंवा इन्स्टिट्यूशन आहेत त्याबद्दल मला प्रश्न विचारले. माझा जो आवडता छंद किंवा मी ट्रेकिंग करतो तर त्यांनी माझ्या ट्रेकिंगवर भरपूर प्रश्न विचारले, आवडता ट्रेक कुठला, कळसुबाईवर. जे म्हणजे मी मग अशी जे सांगितलं तुम्हाला की ज्या मैत्रिणीची एंगेजमेंट आम्ही त्या मातोश्री वृद्धाश्रम मध्ये लावली होती तिथं लग्न आम्ही कळसुबाईवर केलं होतं, कळसुबाई गडावर. तर तो प्रसंग सुद्धा मी तिथं डिस्कस केला आणि त्या प्रसंगामुळे एक असा छान लाईट मोमेंट जसा क्रिएट झाला. त्या व्यतिरिक्त आपल्याला करंट अफेअर्सवर फार प्रश्न विचारले जातात, जास्त करून इंटरनॅशनल रिलेशन्सवर प्रश्न विचारले जातात. जसं की युनायटेड नेशन्स आता रिलेव्हंट आहे का, किंवा आता ज्या काही युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या असतात त्यामध्ये भारताचं काय ओपिनियन असतं, किंवा मग आपल्या शेजारील देशांचे असलेले आपले संबंध, त्यावर एकदम सखोल चर्चा तिथे होते. आणि 30 मिनिट मॅक्सिमम इंटरव्ह्यू चालतो एका विद्यार्थ्याचा.
1: अच्छा.
0: आणि त्या 30 मिनिटांमध्ये ते आपल्या पर्सनॅलिटीचे विविध पैलू ते चेक करतात, आपलं बसणं बोलणं, आपण हसतोय का, कसं हसतोय, किंवा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण, मला असं वाटतं की कळत न कळत तिथं होतं आणि ते एका 2 महिन्यातच तयारी करणं सोपं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे विद्यार्थी ऐकत असतील आणि ज्यावेळेस तुम्ही युपीएससीच्या तयारीला सुरुवात करतात त्याच वेळेस तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर सुद्धा काम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे रोज व्यायाम करणं म्हणा, मेडिटेशन करणं, किंवा आपले एक छंद जोपासणं, त्या छंदांवर काम करणं, त्याच्याबद्दल सगळी माहिती असणं. आता बऱ्याच वेळा काय होतं की मुलं बॅडमिंटन खेळण्याचं लिहितात की बॅडमिंटन खेळतो, परंतु पॅनलमध्ये विचारलं जातं की ती जी शटल असते त्याचं वजन किती आहे, त्याचं साईज किती आहे, किंवा तो जो ग्राउंड असतं त्या ग्राउंडचं डायमेन्शन काय आहे, म्हणजे असे सुद्धा प्रश्न तिथे विचारले जातात आपल्याला. आणि मग तिथं जर आपल्याला सांगता आलं नाही मग त्यांना असं वाटतं की हा खेळतोय पण याला जो खेळ खेळतोय त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही.
1: बरोबर
0: आहे. अशा पद्धतीने तो पर्सनॅलिटी टेस्ट आहे ऍक्च्युली. आणि मला या पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये मला वन ऑफ द हायेस्ट मार्क मला मिळालेले आहेत यावर्षी. मी इंग्लिश मध्ये दिला होता माझा इंटरव्ह्यू आणि मला 195 मार्क पडलेले आहेत.
1: खूप छान, मस्त. सर, स्पर्धा परीक्षा म्हटलं आणि स्पर्धा परीक्षा असो की कोणतीही परीक्षा असो, परीक्षेला सामोरं जायचं म्हटलं की त्या परीक्षेच्या अभ्यासाचं योग्य नियोजन करणं, वेळेचं योग्य नियोजन करणं ही तितकंच गरजेचं असतं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कसं वेळेचं नियोजन करायला हवं बरं या परीक्षेला सामोरं जात असताना?
0: या परीक्षांची तयारी करत असताना खरोखर वेळेचं नियोजन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझं जर वेळेचं नियोजनाचं जर मी सांगितलं तर मी एक डायरी मेंटेन करत होतो आणि मी रोज सकाळी त्या डायरीमध्ये आज दिवसभर मला ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या त्या मी लिहून काढायचो आणि रोज संध्याकाळी मी त्या चेक करायचो की ह्यातल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी माझ्या झाल्या आणि कुठल्या राहिल्या. तर बरेच वेळा असं होतं की आपण ज्या ठरवलेल्या सगळ्या गोष्टी त्या दिवसात घडत नाही, काहीतरी कधी कधी असं काही घटना घडतात की आपल्याला अभ्यासातून बाहेर जावं लागतं, कधी घरी फोन आला असेल किंवा काही इमर्जन्सी झाली, तिथं काही समजा टेस्ट असेल, तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्पेन्सेशन आपल्याला भविष्यात करावं लागतं. मग त्यामुळे माझा जो प्लॅन असायचा तो माझा 3 पद्धतीचा मी प्लॅन बनवायचो. एक मंथली प्लॅन जो एक ब्रॉड माझा टार्गेट असायचं की ह्या महिन्यामध्ये मला कुठले विषय वाचून संपवायचे, त्याच्यावर किती उत्तर लिहायचे किंवा त्याचे किती पेपर सॉल्व करायचे. एक माझा वीकली प्लॅन असायचा की त्या टास्कला मी प्रत्येक आठवड्याला डिवाइड करायचो की ह्या आठवड्याच्या एंडला मला किती किती टार्गेट माझे कम्प्लीट करायचे आणि ते टार्गेट कम्प्लीट करण्याकरता माझा मग डेली शेड्यूल असायचं. आणि आमचं तिथं मी हॉस्टेलला राहत असल्यामुळे काय होतं की आमचा ग्रुपच होता, आम्ही जेवायला वगैरे सोबत असायचो आणि हॉस्टेलचे टायमिंग होते आमचे, लंच ब्रेकफास्ट डिनरचे टायमिंग होते. त्यामुळे ते आमच्यासाठी एक खूप चांगलं शिस्त लागले आम्हाला. आम्ही त्या टाइमनुसार आमचे अभ्यासाचे टाइम सेट केले होते. म्हणजे जर समजा आम्हाला 7 8 वाजता ब्रेकफास्ट मिळत होता तर आम्ही मग सुरू

0: सकाळी 6 वाजता लायब्ररी जायचं. 6 ते 8 वाजल्याचा आमचा एक जो 2 तासाचा टाइम होता तो चांगला अभ्यास आमचा होत होता, कारण लायब्ररीमध्ये एवढ्या सकाळी कोणी येत नाही, पिन ड्रॉप सायलेंट असायचं लायब्ररीमध्ये. नाश्ता झाल्यानंतर अर्धा तास ज्यावेळी नाश्ता करायचो, त्यानंतर परत 1.5 ते 2 तास बसलं, परत 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन परत असा अभ्यास. असं 1.5-2 तासांचे स्लॉट करूनच आपण अभ्यास केलेला आहे. आणि मला असं वाटतं की वेळेचं नियोजन करणं फार फार गरजेचं आहे. रॅन्डमली जर कुठल्याही गोष्टी आपण करत बसलो तर मग आपले टार्गेट साठी होत नाहीत आणि आपण काय करतोय ह्याचा हिशोब सुद्धा लागत नाही बऱ्याच वेळा. आणि आपल्याला असं वाटतं की आपण अभ्यास करतोय पण ऍक्च्युली आपल्याला अभ्यास होत नसतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातातून निचकलेल्या असतात त्यावेळेस.
1: सर, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेमार्फत IPS अधिकारी अर्थातच भारतीय पोलीस सेवेअंतर्गत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून आपली झालेली निवड आणि त्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं, गुन्हेगारीला आळा बसवणं, त्यासोबतच सार्वजनिक सुरक्षिततेचंही महत्वपूर्ण कार्य आपल्याला आता यापुढे एक IPS अधिकारी म्हणून पार पाडायचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून हे कार्य पार पाडत असताना या अधिकाऱ्यांमध्ये कोणते गुणविशेष असणं किंवा गुणवैशिष्ट्य असणं गरजेचं आहे?
0: मला वाटतं की कुठलाही अधिकारी असेल, मग IAS असू द्या, IPS असू द्या, त्यामध्ये काही गुणवैशिष्ट्य असणं फार गरजेचं आहे. जसं की त्याच्यामध्ये ती इंटिग्रिटी, ऑनेस्टी असणं फार गरजेचं आहे. एक संविधानिक मूल्य असतात आणि कायदा सुव्यवस्था याला पहिली प्रायोरिटी देणं फार गरजेचं असतं. किंवा संविधान जसं आपण म्हणतो, संविधानामध्ये सांगितलेले जे मूल्य आहेत, मला असं वाटतं की त्याला आपण सगळ्यात वर ठेवणं फार गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त एक सामाजिक भान आणि एक कम्पॅशन तुमच्यात असणं फार गरजेचं आहे व्यक्ती म्हणून. कारण ज्यावेळेस आपण निर्णय घेतो, ऑब्जेक्टिव्हली निर्णय घेतो, पण प्रत्येक वेळी ऑब्जेक्टिव्ह किंवा फॅक्ट बेस्ड निर्णय घेणं गरजेचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला आपला इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा वापरायचा असतो. एका अधिकाऱ्याने ऑब्जेक्टिव्ह असणं, शिस्तप्रिय असणं गरजेचं आहे. त्याच व्यतिरिक्त त्याचं इमोशनल इंटेलिजन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यात एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असणं फार गरजेचं आहे. समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असा हवा. आणि आपल्याला ज्या पोझिशनवर समजा ह्या परीक्षांमधून आपण बसलं, तर त्याचा आपल्याला समाजातील जो काही बदल घडवायचा आहे, जो पॉझिटिव्ह बदल घडवायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला कसा वापर करता येईल आणि कायदा सुव्यवस्था कशी आपल्याला मेंटेन ठेवता येईल, संविधानाच्या तत्वांचा आपल्याला कसं अंमलबजावणी करता येईल, मला असं वाटतं की त्याला जर आपण एक मध्यवर्ती जर केलं तर मग बाकीच्या गोष्टी आपोआपच सोप्या होऊन जातात.
1: नक्कीच नक्कीच. अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला उत्तम असं शिक्षण दिलं दोन्ही भावंडांना आणि दोन्ही भावंडांनीही त्यांच्या मेहनतीचं, त्यांच्या कष्टाचं उत्तम चीज केलं, त्याचं निश्चितच सुयश किंवा सुफळ तुम्हाला प्राप्त झालेलंच आहे. सुरुवातीलाच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा ही संयमाची परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये यश संपादन करत असताना तुम्हाला किती वेळ त्यासाठी द्यावा लागेल याबाबत नक्कीच अनिश्चितता असते. मग अशा वेळी आपल्या घरच्यांचा पाठिंबा आपल्याला पूर्णतः असणं किंवा आपण या स्पर्धा परीक्षांना सामोरं जात असताना घरच्यांकडनं त्याविषयी आपल्याला पाठिंबा पूर्णपणे भेटणं निश्चितच खूप गरजेचं आहे. तुमच्या घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कशा प्रकारे प्राप्त झाला या स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना?
0: नक्कीच, या स्पर्धा परीक्षांना लागणारा वेळ किंवा यामध्ये जो मानसिक ताणतणाव आपल्यावर येतो तयारी करत असताना, आर्थिक अडचणी ज्यावेळेस आपल्यावर येतात, त्यासाठी आपल्या परिवाराचं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं असतं. आणि फक्त आपल्या परिवाराचं नाही तर आपल्या मित्रांचं सुद्धा आपल्या पाठीशी किंवा आपल्या सोबत असणं फार गरजेचं असतं. माझ्या बाबतीत जर विचार करायला झाला तर माझा धाकटा बाबा निर्दोष गायकवाड हा केंद्रीय विद्यालयात शिक्षक आहे आणि ज्यावेळेस त्याची नोकरी लागली तर मग घरची जबाबदारी, आई वडिलांची जबाबदारी त्याने घेतली आणि मग मला त्याने पुढे माझ्या शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि मी जॉब सोडून मग मुक्त विद्यापीठ किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. जोपर्यंत मी जॉब करत होतो 5 वर्ष मी एल एन टी मध्ये काम केलं, मी त्याला शिकवलं, तोपर्यंत मी ती जबाबदारी घेतली होती. त्याच्यामुळे कुठेतरी तो एक दोघा भावांमध्ये असलेला समजदारपणा किंवा आम्ही दोघांनी मिळून जे केलेलं काम असेल ते विजन आमचं दोघांचं होतं की नाही आपल्याला करायचं तर आपल्याला ते मिळूनच करावं लागलं.
1: खूप छान. आणि हे करत असताना एकमेकांच्या गरजांची किंवा एकमेकांच्या सोबत असण्याची जी जाणीव आहे ती जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, आई वडिलांच्या कष्टांची जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, हे अधिक महत्वाचं आहे. आणि आजच्या युवा पिढीसाठी हे खरं तर खूप दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आता जाता जाता मला आपणास एक प्रश्न विचारावा असा वाटतो की एक कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही जी जबाबदारी पार पाडणार आहात याविषयीच्या तुमच्या कल्पना काय आहेत आणि त्यासोबतच आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू इच्छिणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणार

0: करणाऱ्या युवा मित्र मैत्रिणींना आपण काय मार्गदर्शन कराल?
1: माझे जे गुरु आहेत डॉक्टर महेश भागवत IPS, जे आता तेलंगणाचे DGP आहेत, त्यांनी मला मुलाखतीमध्ये भरपूर मदत केलेली. तर ते नेहमी असं सांगतात आम्हाला की या स्पर्धा परीक्षेमधून होणारं सिलेक्शन म्हणजे तुमच्या हाताला लागलेला परीसा आहे, की ज्या परीसामुळे तुम्हाला लोकांच्या आयुष्यात सोनं करता येतात. मग आता त्याचं सोनं करायचं की माती करायचं हे आपल्या हातात आहे, मग ते कसं करायचं, त्याच्यासाठी मग संविधानाला समोर ठेवायचं, कायदा सुव्यवस्था सांभाळायची, आणि जसं आपण म्हणलो की जे मूल्य समोर ठेवायचे, इंटिग्रिटी, ऑनेस्टी, इमोशनल इंटेलिजन्स, ऑब्जेक्टिव्हली डिसिजन तर घ्यायचंच आहे, पण त्या व्यतिरिक्त तर आपल्याला एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड समाजामार्फत ठेवायचा आहे. महात्मा गांधीजींचा गांधी तलिस्मान मी नेहमी लक्षात ठेवतो की आपण कुठलाही निर्णय ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तो निर्णय घेताना तळागाळातील लोक जे आहेत किंवा त्या रांगेत उभा राहिलेल्या सगळे शेवटचा व्यक्ती आहे त्याला फायदा होणार आहे का, समाजातील शेवटच्या व्यक्तीचा फायदा होणार आहे का, याचा आपण विचार करणं फार गरजेचं. तर ह्या गोष्टी सगळ्या अभ्यास करताना, पर्सनॅलिटी डेव्हलप करताना ज्या मी शिकलेलो आहे मीच त्या भविष्यात पुढे कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करेल. आणि जे आत्ता स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एवढं सांगू शकतो की स्पर्धा परीक्षामध्ये यशाची गॅरंटी नसते, अपयशाची गॅरंटी असते. कारण एवढे मोठे 10 ते 12 लाख लोक फॉर्म भरतात आणि त्यात फक्त 1000 मुलांचं सिलेक्शन होतं. तर मग अशा वेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारच्या यशाची गॅरंटी नाहीये. मग इथं निराशा येणं, अपयश येणं किंवा खचून जाणं ह्या गोष्टी ह्या प्रवासाचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला ह्या प्रोसेसवर थोडासा विश्वास ठेवावा लागणार आहे, आपल्या स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवावा लागणार आहे. ह्या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तयारीवर विश्वास ठेवा आणि साईड बाय साईड तुम्ही प्लॅन बी वर सुद्धा काम करा. जर समजा आपल्याला अपयश आलंच तर मग आपण खचून न जाता अल्टरनेटिव्ह प्लॅन्स आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे. एवढा जर स्वतःवर विश्वास असेल तर मग स्पर्धा परीक्षा काय जीवन जगणं सुद्धा सोपं होऊन जातं.
0: खरंच खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही सर्व युवा मित्र मैत्रिणींना केलं. सर, सन 2025 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 561 मिळवून IPS पदाला आपण गवसणी घातलीत, त्याबद्दल पुनश्चरित्वाने एकदा आपलं खूप खूप मनस्वी अभिनंदन. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद.

0: जी, विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
1: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: करा।
1: ही कहानी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार, आता नवीन झुमके नाही, आधी बचत, आधी झुमके। ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री।
2: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन?
3: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
4: संध्याकाळचे 6:59 आणि 35 सेकंद होत आहेत। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर। श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता। आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिश्वा शर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. तमिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस CPI CPIM VCK आणि IUML यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसा नायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. TVK येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा शर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी N. रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होणार आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खराक प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरच्या

0: खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरच्या गुडेवेलूर महबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहाँ हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता.
0: ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संरक्षण क्षेत्रातल्या धोरणात्मक विषयांवर काम करणाऱ्या ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे उद्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी संधी या विषयावर एका महत्त्वपूर्ण चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. मुंबईत वांद्रे इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय संरक्षण निर्मितीच्या वेगाने विस्तारणाऱ्या परिसंस्थेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी निर्माण होणाऱ्या संधींवर प्रकाश टाकणं हा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत असून ते भारतीय नौदलाच्या सामरिकदृष्ट्या सर्वात महत्वाच्या कमांडपैकी एकाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. भारताच्या पश्चिम सागरी आघाडीचे आणि अरबी समुद्रातील महत्वाच्या सागरी मार्गांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पश्चिम कमांडवर असते. तोफखाना आणि प्रक्षेपणास्त्र प्रणालीमध्ये तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 203 धावा केल्या. जोश इंग्लिसनं 33 चेंडूत 85 धावा केल्या. शाहबाज अहमदनं 43 धावांमध्ये योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या 14 षटकांमध्ये 3 बाद 157 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथे पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती महिला आणि मातांना पोषण किटचं वितरण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे असं ते यावेळी म्हणाले. यानंतर गोयल यांनी बोरिवली इथं शिंपोलीमध्ये घेतलेल्या पहिल्याच SRA जनता दरबारात 150 तक्रारी मार्गी लावल्या. उत्तर मुंबईतला एकही नागरिक बेघर राहणार नाही यादृष्टीने SRA प्रकल्पांचं नियोजन केलं जाईल असं आश्वासनही गोयल यांनी यावेळी दिलं. नागपूरमध्ये पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या

0: स्वातंत्र्य महोत्सवी वर्षानिमित्त 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. येत्या 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदांमध्ये देशभरातल्या नामवंत जलतज्ञ, पद्म पुरस्कार विजेते, संशोधक तसंच सामाजिक क्षेत्रातले मान्यवर सहभागी होणार आहेत. विदर्भातले शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाचे प्रभावी उपाय, पाण्याचं नियोजन आणि शाश्वत शेती या विषयांवर परिषदेत सखोल मंथन होणार आहे. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्द स्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात मनोर मार्गावर शेलवली इथं दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्याबरोबर ते दोघे गंभीररीत्या जखमी झाले. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी आणि आज पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी झाडं तसंच विजेचे खांब कोसळले. अनेक घरांचे पत्रे उडाले. सखल भागात पाणी शिरलं होतं. वीज पुरवठा अनेक भागांमध्ये खंडित झाला असून तो पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्यात डोमेगाव परिसरात आज पावसाच्या सरी आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: मोठी सुनबाई, हे तुझ्या नावे.
4: इतकी काय घाई होती
3: अग.
4: आणि छोटी,
3: हे तुझ्या नावे. आणि हे
4: माझ्या छकुलीच्या नावे.
5: पण आजी, तुझ्या नावे
6: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
3: शुभ बोला हो.
4: काय?
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
7: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. संध्याकाळचे 7:11 आणि 47 सेकंद होत आहेत. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
8: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
8: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर N राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10

0: हा वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या।
1: एक निवेदन। भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत। तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी। शेवटची तारीख 31 जुलै ही आहे। निवेदन संपलं।
2: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत, सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz। आता ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एक होता कार्व्हर या गाजलेल्या पुस्तकाच्या 50व्या आवृत्तीच्या निमित्तानं या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. कालच्या पहिल्या भागात आपण एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या मागची कहाणी जाणून घेतली होती आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या दिग्गजांबद्दल वीणाताईंनी लिहिलेल्या पुस्तकांचा धावता आढावाही घेतला होता. या भागात याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही खूप स्त्रियांबद्दलही लिहिलंय वीणाताई, लिझ माइटनर, गोल्डा मायर, रोझलिन फ्रँकलिन, आयडा स्कडर, आता मारिया मॉन्टेसरी. तर या स्त्रियांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल लिहावं ह्याची प्रेरणा कुठून मिळते?
1: सगळीकडे स्त्रियांचे आवाज किंवा त्यांचं अस्तित्व पुसलं गेलेलंच आहे. म्हणजे जसं रोझलिन फ्रँकलिनचं आणि लिझ माइटनरचं, म्हणजे की दोघींनी हे 20व्या शतकात केवढे तरी बदल करून आणलेले आहेत. 1950-52 साली रोझलिनने आणि 1900 सुमारास साधारण त्याच मागे पुढे लिझ माइटनर, हा दोघींचे हे जे आहेत त्यांचे शास्त्रीय विचार आणि त्यांचे संशोधन यांनी जगाचे एकीने जीवशास्त्रात बदल घडून आणला आणि एकीने भौतिक शास्त्रात बदल घडून आणला. आता त्यांचं जे हे आहे ते पुरुष जे अधिकार आहे किंवा जिथे पारंपरिक पद्धतीने पुरुषांनाच महत्व दिलं जातं, स्त्रियांचं तिथे अस्तित्व गृहितच धरलं जातं की त्या त्याच्यात लायकीच्या नाहीत किंवा तेवढी अक्कलच्या नाहीत, अशा वेळी तेवढ्या विद्वान स्त्रियांचं हे दाखलं झालं. तर मग मला असं वाटलं की ह्यांना जर योग्य वेळी समाजात चांगला आधार मिळाला असता, त्यात चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळालं असतं, तर त्यांना एवढ्या कटकटी सहन न कराव्या लागतं, त्यांचं आयुष्य सुलभ होऊन कदाचित त्यांच्या हातून अधिक चांगलं आणखीन भरीव झालं असतं, आणखीन पुढे गेले असते. तर ही वृत्ती बदलायला हवी. जे आमच्या घरात लेकी बाळी सुना मुलं मुली या शिकत असतील तर त्यांच्यासाठी म्हणजे निसर्गात काय किंवा समाजात काय योग्य पर्यावरण ही गरज असते. समाजात सुद्धा योग्य पर्यावरण असेल तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विचार आणि कृती घेऊन पुढे बहरू शकते. जे निसर्गात आहेच, पर्यावरण बिघडले की तिथल्या स्पेशल तिथल्या घटक सगळे विरघळायलाच लागतात, नाहीच व्हायला. तर प्रोत्साहन देण्यासाठी काय तर योग्य होत, तर तो एक उद्देश माझा होता की बघा या रोझलिन फ्रँकलिन आणि लिझ माइटनर यांना योग्य जर त्यावेळेस मिळालं असतं तर त्यांचं त्यांना इतकं तिचंही मरण इतक्या लवकर आलं नसतं किंवा तिला आणखीन काही तिचं झालं असतं रोझलिनचं, तर लिझ माइटनरला 9-10 वर्ष परागंदावस्थेत जगावं लागलं. मॉन्टेसरीला किती त्याच्यासाठी सहन करावं लागलं.

0: म्हणजे ज्या काळात कुठलीही प्रसिद्धी माध्यम किंवा प्रवासाचे मार्ग नव्हते अशा काळात तिने जी धडपड केली आणि तिने जे एक शिक्षण प्रणाली सगळ्या जगभर न्यायला केली, तिला 10 वर्ष आपल्याकडे भारतात आधार घेऊन राहावं लागला आणि ती अविवाहित माता होती. ते तिला लपवून ठेवून तरी शिक्षणाचा ते प्रसार करत राहिले. शिक्षण हे सर्वसामान्य मुलांपर्यंत नेण्याचं जे साधन किंवा जो मार्ग निर्माण करून दिला तो अलौकिकच आहे. तर स्त्रिया हे करू शकतात. अण्णास्कर सचिवाई त्या काळात 1900 साली भारतात येते आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी जगातली पहिली ती डॉक्टर ठरते. नुसतीच डॉक्टर नाही तर ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी ती पहिली डॉक्टर. तर ही कामं किती डोळ्यासमोर होती आपल्या. मग अशांना तिला जे सहन करावं लागलं, अर्थात तिला थोडासा चर्चचा पाठिंबा असल्यामुळे किंवा ती गोरी असल्यामुळे तिला एवढा सामाजिक विरोध झाला नसेल, परंतु तरी तिचा मार्ग सोपा नव्हताच. आणि अशा वेळेला जग त्यांची किती खात्रीदारी करतं, जग त्यांची काय वाहवा करतं, हाही प्रश्न असतोच. मग तुम्हाला जर कर्तृत्व स्त्रियांचं, काम करणाऱ्या स्त्रियांचं, शिकणाऱ्या स्त्रियांचं वाढलं पाहिजे असं वाटत असेल तर अशी उदाहरणं त्यांच्या समोर आलीच पाहिजे. आणि हे केवळ प्रबोधनाचं काम मी करते अशा भावनेतून लिहिलं नाही. मला त्यांचं असणं आवडलं, मला त्यांचे विचार आणि त्यांचे मार्ग आवडले आणि त्यांचा खंबीरपणा आवडला म्हणून मी ती लिहिली. मला ती कोणी सांगितलेली नव्हती की तू हे लिहिलं पाहिजे. गोल्डा सारखीबाई, जिथ्या गोल्डा म्हटल्यानंतर इस्रायलचा इतिहास डोळ्यासमोर येणार आणि इस्रायलचा इतिहास म्हटल्यानंतर गोल्डाच आठवणार. हे जिथे एक स्त्री आणि तिचा तो देश इतके एकमेकांशी बांधलेले असताना आम्हाला किती माहिती होती त्याची. आम्हाला माहितच म्हणजे मला तर माहितच, मी एवढी स्वतःला वाचणारी समजते, मला गोल्डाची एवढी माहिती नव्हती. साधारण ती आमच्याच काळातली, तिचा मृत्यू 1978 साली झाला, म्हणजे आम्ही जाणते होतो त्या, पण आम्हालाही माहित नव्हतं. तर हे असणं जे काय असतं स्त्रियांचं, तिला जे काही सहन करावं लागलं त्या प्रवासात तिच्या एकूण आयुष्याच्या पाळ्यात, ते बघताना असं वाटतं की हे किती खंबीरपणा आहे, हा किती आत्मविश्वास तिचा हा आहे. आणि पुरुषांनी कशी तिची अवहेलना किंवा तिला बाजूला सारण्याचे प्रयत्न करूनही कशी ती टिकून राहिली, मग हे वेगळे वेगळे क्षेत्र आहे, वेगळे वेगळे देश आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी भारतातल्या स्त्रिया ज्या आहेत आणि ज्यांची चरित्र पुढे आहे, म्हणजे शोध तोही घेतला, पण महान स्त्रिया होत्या, पण ज्याला आपण मूलभूत संशोधन म्हणतो ते त्यांनी केलेले.
1: वीणाताई, माझं हे निरीक्षण आहे की ही पुस्तकं जरी चरित्रात्मक असली, त्याच्यामध्ये माहिती मिळत असली वाचकांना, तरीही ती कुठेही रुक्ष किंवा माहितीचा भडीमार करणारी नसतात. त्याला एक खूप छान माणसाचा ओलावा असतो. ती माणसं आपल्यासारखी माणसं आहेत असा फील कुठून तरी त्यात येतो. तर ही कसरत लेखिका म्हणून तुम्ही कशी काय साधता?
0: लहानपणापासून मला चरित्र वाचनाची आवड असल्यामुळे मला जे भावतं, माझ्या वृत्तीला जे मानवतं, मला जे लिहावंच वाटते तेच मी लिहिते. आणि लिहिते म्हणजे काय असतं, लिहिणं ही शेवटचा टप्पा असतो. प्रथम काय होतं, ओळख होती. ओळख झाल्यावर तर स्वाभाविकपणे मी लायब्ररीन असल्यामुळे मी एखादं नवं पुस्तक, समजा रोझेलिन चाहतात आलं, तर मी एका पुस्तकावर थांबत नाही, अरे दुसरीकडे काय म्हटलंय तिचं, कारण मी पुन्हा सांगते की मी लायब्ररीन. मला वेगवेगळ्या पुस्तकातून ह्या व्यक्ती किंवा रेफरन्सेस शोधायचे कसे असं मला ट्रेनिंग म्हणा किंवा मला तो अनुभव होता. त्याच्यामुळे मग ते मग आणखीन पुस्तकात कुठे काय सापडते, दुसरीकडे काय सापडते, तिसरीकडे काय सापडते, आणि मग हा प्रसंग इथे असा सांगितला, तिकडे तो तसा सांगितलाय, मग खरा काय असा, हे शोधण्यातून ते निर्माण. हे मी लिहायला बसणारे म्हणून मी माहिती शोधते असा तो प्रकार नाही, उलट आहे. मी माहिती शोधत जाते, माहिती जमवत जाते, जमता जमता माझ्या डोळ्यासमोर जे चित्र त्या व्यक्तीचं उभं राहतं ते जर मला आवडलेलं असेल तरच मी तो लिहिण्याचा प्रयत्न. आणि इतकी पुस्तकं वाचलेली असतात म्हणून प्रत्येक वेळेला मी पुस्तक लिहायला जात नाही, ते व्यक्ती राहतं. पण असं जसं तर नाही, हे लोकोत्तर आहे, नाही हे फार वेगळं आहे, हे फार आपल्याला आजपर्यंत माहीत नसलेलं जसं आहे तसंच ते वेगळ्या अर्थाने फार वरच्या दर्जा ज्यांनी यांनी काहीतरी वेगळं मानवी जीवनात वेगळं घडवण्याचा ह्याच्यात धमक आहे तेव्हाच ते लिहिलं जात. म्हणजे केवळ 25 फुटावरून उडी मारली आणि एका तासात 70 अंडी खाल्ली हा माझ्या दृष्टीने पराक्रम नव्हता. तर समाजाची एखादी रूढी चौकट मोडून नवा विचार जेव्हा दिला जातो तेव्हा ते माझं लक्ष तिकडे जातं. त्याच्यामुळे तो अभ्यास करणं हा मला झेपला पाहिजे आणि माझ्या आवडीनिवडीशी ते जुळलेलं असलं पाहिजे. कारण लिहिता येणं जरी मी त्या तांत्रिक संशोधनात किंवा ह्याच्यात गेले नाही तरी माणसं म्हणून ती कशी शोधायची, कशी ओळखायची, यासाठी तुम्हाला भरपूर अवांतर वाचन असावं लागतं. म्हणजे एक साधं उदाहरण देईन की मी इकडे कारवर केलेलं, त्याच्यानंतर मी काही वर्षांनी 86 साली मिनी मंडेला यांच्यावर लिहिलं, त्यांच्या नेल्सन मंडेला तुरुंगात होते आणि ती चळवळ खूप मोठी चालू होती तिकडे जोहान्सबर्ग वगैरे साऊथ आफ्रिके. तर त्या आता दोन्ही ठिकाणी

0: काळे आफ्रिकन. पण दोन्हीची परिस्थिती वेगळी, दोन्हीच्या मागण्या वेगळ्या आणि दोन्हीचे देश सोडवण्याचे प्रयत्नही वेगळे होते. तर अशा वेळेला तुम्हाला साऊथ आफ्रिकेचं लिहिताना तुम्हाला तिथले सामाजिक राजकीय किंवा तिथले एकूण त्यांच्या ज्या संस्थात्मक काही रचना असतील ह्या लक्षात घ्यायला लागतात. पार्श्वभूमी म्हणजे मी म्हणेन त्या व्यक्तीची. तसंच कारवार लिहिताना तुम्हाला अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशातल्या त्यांची स्थिती काय होती, त्यांना वागवत कसं असतं, त्यांची संघटना काय होत्या किंवा त्यांच्यासाठी गोऱ्यांनी सुद्धा काय प्रयत्न केले वगैरे हे सगळ्याचं भान ठेवावं. म्हणजे केवळ काळी व्यक्ती म्हणून इथे आणि तिथे सारखीच वागणी मुळे असं ते नसतं. तर ह्याच्यासाठी मी म्हटलं तसं अवांतर वाचन, कुठल्याही व्यक्तीसाठी अवांतर वाचन तुम्हाला असावंच लागतं. म्हणजे इथे तुम्ही जेव्हा इंदिरा गांधींचं लिहाल चरित्र तर तुम्हाला जसं इथल्या भारतीय सर्व घटनांचं ताण्या माण्यांचं त्यांचं असलेल्या परदेशी राजनैतिक संबंधांचं तुम्हाला काही माहिती असायला लागेल. तसं गोल्डाचं लिहिताना गोल्डाची इस्रायल म्हणजे काय, तिची परिस्थिती म्हणजे काय आणि तिने हे प्रयत्न का केले, तिच्या मागची ध्येय काय, ह्याचा तुम्हाला शोध वेगळ्या वेगळ्या पातळीवरून घ्यावा लागतो. त्याच्यामुळे काय म्हणू आपण की एकच त्याच्यातून त्याचा विचार करता येत नाही. या माणसं कळण्यासाठी तुम्हाला त्या त्या काळातली काळातलं अवांतर वाचन करावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना चित्र काढण्यासाठी आधी तुम्हाला पार्श्वभूमी रंगावी लागते. तुम्ही हवे चित्र काढू शकत नाही, कागदार काहीतरी तुम्हाला पेंट घ्यावं लागतं किंवा काहीतरी रेखाटावं लागतं. तसं तुम्हाला तो आवश्यक असते पार्श्वभूमी. आणि ती पार्श्वभूमी कळली तरच त्या व्यक्तीची उंची तुम्हाला मोजता येते, त्या व्यक्तीचं मोठेपण पळत.
1: मीनाताई शेवटचा प्रश्न विचारते की आजची पिढी वाचत नाही असं आपण सर्रास म्हणतो ऐकतो सुद्धा, आणि डिजिटल युगामुळे वाचन संस्कृतीच सगळी आपली बदलतीय, तर याबद्दल तुमचं निरीक्षण आणि तुमचं मत काय आहे एक लेखिका म्हणून?
0: माझी पुस्तकं खपतात म्हणून मी मुळीच म्हणणार नाही की मराठीत कोण म्हणतो पुस्तकं खपत नाही, पुस्तकं खपतात. दुसरा भाग असा आहे की आताच्या मुलांची जी अभिरुची बदललेली आहे, मुलं वाचतात वेगळ्या वेगळ्या प्रकारे वाचतात, त्यांची माध्यमं बदलली. तर कोरोनाच्या काळात अर्थात त्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न हे महत्वाचे ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ कोरोनाच्या काळात ज्यांनी अनेक घरात बघितलं, चांगल्या घरात म्हणजे ज्यांना समजूतदार पालकांच्या घरात, की त्या मुलांना त्यांनी वाचण्याची गोडी लावली किंवा किंडल ह्या स्वरूपात त्यांनी मुलांना पुस्तकं वाचायला उपलब्ध करून दिली, तर तो एक फायदा झालेला. किंवा एका ठराविक म्हणजे कथा कादंबऱ्या कविताच वाचल्या जातील असं नाही, ललित साहित्यच वाचलं जातील, पण लोकांना हल्ली तंत्रज्ञान माहितीची पुस्तकं हवी. आणि दुसरी गोष्ट, कालानुरूप त्यांची आवड निवड बदललेली असू शकते. म्हणजे मला लहानपणी साने गुरुजी आवडत होते, मी सांगितलं पारायण केले, म्हणून आताच्या मुलांना त्या बाहेर तेच करावं वाटेल असं. कदाचित त्यांचा हिरो वेगळा असेल पण त्यांना हवं असणारं काहीतरी असेलच. दुसरी गोष्ट ही खरी आहे की आताच्या या हातातल्या तुमच्या स्मार्टफोन्सनी त्यांना गुंतवलेलं आहे, त्यांचा एक अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतात, एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी लागणारा ठेराव त्यांच्याकडे, तर हे थोडस झालेलं आहे. निर्विवाद त्याच्या हे नाही, पण तरी सुद्धा जर काही प्रयत्न झाले तर ह्याच्यातून काही अंशी होऊ शकते. हेही नैतिक बदल, म्हणजे जसं की मुलांना सत्रापासून वाचायला आलं मोठ्याने, की त्याच्यातून नाटक निर्माण केलं किंवा एखादं त्याच्यातून नृत्य निर्माण केलं तर ते त्याच्यात भाग घेतात. म्हणजे क्रिएटिव्हिटी जोडली गेली तर ते ऐकलं जातं. पुस्तक वाचा म्हटल्यानंतर मी अनेक ठिकाणी प्रयत्न करताना बघते तर मुलं वाचायला तयार नसतं, त्यांचा वाचनावरचा हा कमी झालेला. त्यांना हे सोपं पण सतत डोळ्यासमोर बदलणारी चित्र यांनी खरंच त्यांना वेळावून टाकलेलं आहे. म्हणजे आम्ही नेहमी उदाहरण देताना म्हणतो की तुम्ही मुलांना पालकांना म्हणते की तुम्ही हे का वाचून दाखवायचं किंवा वाचायचं त्यांच्या हातातून. एक झाड होतं म्हटल्यानंतर तो रील बघत असेल तर दिसणारच झाड त्याला फक्त माहिती आहे, पण तुमचं बोलणं जर तो ऐकत असेल तर झाड म्हटलं त्याच्यावर किती झाडं डोळ्यासमोर येतील. तर हे वैविध्य आम्ही विचारांचं जे ताकद असते ती घालवतो. त्या मुलांना विचारायला लावणं आणि त्या चटपटीत जी समाज माहिती आहे हातातली स्मार्टफोन याच्यापासून दूर राखण्यासाठी पालकांनी फार लहानपणापासून प्रयत्न केले पाहिजे. एकदा ते हातात गेलं आणि त्यांच्या डोक्यात भिनलं की ते काढणं कठीण असतं. म्हणजे हा त्याच्यामुळे आता झालंय. आणि दुसरं, दुर्दैवाने मराठी शाळा बंद पडतात, त्याच्यामुळे वाचणारी मराठी वाचणारी पिढी कमी जाईल. म्हणजे मलाच आता विचारते की मराठी ही फक्त बोली भाषा राहील की काय, कारण आता आवृत्ती किमान एक पूर्वी 1000 आवृत्ती असायची, आता प्रिंट्स ऑन ऑर्डर वरती 200-300

0: एवढ्याच कॉपीज भेटतात, 50-60 भेटतात, म्हणजे मागणी आता ललित साहित्याची कमी होत चालली. तंत्रज्ञान आणि माहिती देणारी पुस्तकं लागतात ती वाचली जातात, पण ललित साहित्याच्या बाबतीत मराठीच्या तरी, आणि असं नाही इंग्रजी तरी कुठे वाचतायत, इंग्रजीच्या माध्यमातली मुलं तरी इंग्रजी कुठे वाचतायत, मुलं वाचत नाही ही ओरड आता सार्वत्रिक आहे आणि ती खरी आहे. तेव्हा त्यांना पुन्हा वाचायला लावायचं असतील तर ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल, आणि तो मुलांच्या लहानपणापासूनच सुरुवात करायला त्यांना वाचनाकडे कसं वळत, आणि त्याच्यामुळे ह्याचे दुष्परिणाम आपल्याला अनेक अंगाने दिसतात. तो आपल्या ह्या आत्ताची मुलाखतीत हा नाहीये, परंतु वाचायला लावणं त्यांना आणि पुस्तकाची ओढ लावणं ही गरज आहे, परंतु दुर्दैवाने तसे प्रयत्न आता होताना फार कमी दिसत आहे.
1: श्रोते हो, वीणाताईंनी लिहिलेल्या या पुस्तकांमधून या महान व्यक्तींचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचतच, शिवाय माणूस म्हणून ते कसे होते, कसे लढले, झगडले, कसे मोठे झाले हे ती पुस्तकं आपल्याला सांगतात. आणि वीणाताईंनी आता सांगितलं त्याप्रमाणे पुढची पिढी वाचत नाही अशी फक्त तक्रार करून आता चालणार नाहीये, तर गरज आहे ती या मुलांच्या हातात लहानपणीच पुस्तकं द्यायची. आणि याची सुरुवात एक होता कार्वर पासूनच करायला काय हरकत आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

सर, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरील प्रसारण सुद्धा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट 5:50 पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.